मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, आज सोमवार भारतीय सौर 11 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 1 जून 2024 सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या प्रातःकालीन सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 5:55 झालेली आहेत. आता ऐकूया हवामान वृत्त. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात कमाल तापमान 40.2 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 3.2 डिग्री सेल्सिअस कमी नोंदवण्यात आलं, तर किमान तापमान 23.4 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 5.5 डिग्री सेल्सिअस कमी नोंदवण्यात आलं. पुढील 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान क्रमशः 40 आणि 23 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.

श्रोतेहो आता ऐकूया रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. रेल्वे विभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस सकाळी 6:25 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर धावते आहे. 22669 एर्नाकुलम पटना एक्सप्रेस 6:45 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर धावते आहे. 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर. त्याचप्रमाणे 6110 नागपूर वर्धा मेमू एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेवर. 12933 शताब्दी एक्सप्रेस 8:20 येणारी गाडी. 12289 CSMT नागपूर दुरंतो एक्सप्रेस 8:25 येणारी गाडी. 12406 गोंडवाना एक्सप्रेस 8:20 येणारी गाडी. 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:35 येणारी गाडी. 61120 अमला नागपूर मेमू एक्सप्रेस 8:45 येणारी गाडी. 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55 येणारी गाडी. 16032 अंदमान एक्सप्रेस 9:00 येणारी गाडी. 12135 पुणे नागपूर एक्सप्रेस 9:20 येणारी गाडी. 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20. 22692 बेंगलोर राजधानी एक्सप्रेस 9:25. 22905 ओखा शालिमार एक्सप्रेस 9:30. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50. 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:15. 22138 प्रेरणा एक्सप्रेस 10:25. 20806 निजामुद्दीन विशाखापट्टण.

विशाखापट्टणम आंध्र प्रदेश एक्सप्रेस 10:25, 11:40 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:40, 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस सकाळी 11:00, 12967 जयपूर एक्सप्रेस 11:05, 12809 हावडा मेल एक्सप्रेस 11:15, 12409 गोंडवाना एक्सप्रेस दुपारी 12:35। या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवर धावत आहेत आणि 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:40 येणारी गाडी 1:16 उशिराने धावते आहे. तसंच 03252 संबळपूर दानापूर स्पेशल एक्सप्रेस 12:45 येणारी गाडी रात्री 12:45 येणारी गाडी 10:39 उशिराने धावते आहे. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकल्यात.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्सवर सकाळचे 6 वाजता आहेत. काही क्षणातच हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून ज्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

5 मिनिटं झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम अर्चना. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजात अण्णा जोशी यांची शब्दरचना. संगीतकार नीळकंठ अभ्यंकर आहेत.

अरुंधते यांच्या आवाजात मनोहर सांबरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार यशवंत देव होते. अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वर यांची शब्दरचना. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो समूह स्वरात हे शेवटचं गीत आताच आपण ऐकलात. आणि या गीताबरोबरच अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथेच संपवित आहोत.

आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. या कार्यक्रमात आज ऐकूया परोपकार याविषयी अभिषेक बेल्लारवार यांचे विचार.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या चिंतन या कार्यक्रमात आपण परोपकार या विषयावर अभिषेक बेल्लारवार यांचे विचार ऐकणार आहोत.
1: परोपकार, पर आणि उपकार या शब्दांची संधी होऊन परोपकार हा शब्द बनलाय. परोपकार म्हणजे निस्वार्थ भावाने दुसऱ्याची सेवा करणे. आपणास शरण आलेले मित्र, शत्रू, प्राणी, लहान थोर सर्वांच्या दुःखाचे निवारण करणे म्हणजे परोपकार होय. परोपकार हा गुण माणसाला पशुपासून वेगळा करतो. निसर्गातील कणन कण आपणास परोपकाराची शिकवण देते. नद्या आपल्याला पाणी म्हणजेच जीवन देतात. वृक्ष स्वतः उन्हात उभं राहून आपणास सावली देतात. सूर्यकिरणांनी संपूर्ण जग प्रकाशित होते. चंद्रापासून शीतलता, समुद्रापासून पाऊस, वृक्षांपासून फळं, फुले, भाज्या, गायीपासून दूध, वायूपासून प्राणशक्ती मिळते. निसर्गाचा हाच त्याग आपणास निस्वार्थपणे परोपकार करण्याची शिकवण देतो. संतांनी आपल्याला नेहमी परोपकाराची शिकवण दिली आहे. ते सांगतात, नेकी कर और दर्या में डाल, म्हणजेच हातून घडलेल्या सत्कार्याची मोजदाद ठेवत बसू नकोस. समुद्र ज्याप्रमाणे आपल्यात सामावलेल्या असंख्य जलबिंदूंचा हिशेब ठेवत नाही, त्याप्रमाणे मनुष्याने सुद्धा सत्कार्य करत राहावे. सत्कार्याची थोडक्यात व्याख्या सांगायची तर सत्कार्य म्हणजे दुसऱ्याला मदत, परोपकार. मात्र ते करत असताना मनातला अहंकार चिकटलेला नसावा. याबाबत एक सुभाषितकार सांगतात, अष्टदश पुराणाम सारम सारम समृद्धतम, परोपकारह पुण्याय पापाय परपीडनम. संत तुकाराम महाराजांनी देखील आपल्या अभंगात परोपकाराची महती सांगितलेली आहे. पुण्य पर उपकार पापते परपीडा, आणिक नाही जोडा दुजायासी. पंडित भीमसेन जोशी यांच्या सुस्वरात आपण हा अभंग अनेकदा ऐकला असेल. तुकोबारा या अभंगातून पाप पुण्याची व्याख्या सांगतात. दुसऱ्याला मदत करणे म्हणजे पुण्य आणि दुसऱ्याला दुखवणे म्हणजे पाप. माणसाने परोपकार करावा, त्यातच त्याचा पुरुषार्थ आहे, असे लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यात म्हटले आहे. दुसऱ्याला मदत करणे, संकट प्रसंगी दुसऱ्याच्या साह्याला धावून जाणे हे परोपकार सदरात मोडेल. परंतु हा परोपकार निरपेक्ष वृत्तीने झाला पाहिजे. नद्या स्वतःच स्वतःचे पाणी पित नाहीत. झाडे आपली फळे स्वतः खात नाहीत. मेघ स्वतःमुळे निर्माण झालेले धान्य खात नाहीत. अशी अनेक उदाहरणे देऊन सुभाषितकार निष्कर्ष काढतात. परोपकाराय संत विभूतय, महान संत सज्जनांचा जन्म हा परोपकार करण्यासाठीच होत असतो. आपल्या क्रांतिकारकांनी सुद्धा ब्रिटिशांशी काया वाचा मनाने लढा दिला. या परोपकारांची पातळी उच्च होती. भारतीय जनतेने याची परतफेड करावी अशी त्यामागे त्यांची जरा देखील अपेक्षा नव्हती. कारण त्यांनी हे परोपकार हेतुपरस्पर केले नव्हते, तर कर्तव्य भावनेतून केले होते. सर्वसाधारणपणे आपणही परोपकार करत असतो. परोपकार पुण्यप्रद होण्यासाठी तो निष्पाप

0: असणेही गरजेचे आहे. सर्वांचे भले व्हावे ही सदिच्छा मनात ठेवून केलेले कार्य परोपकार ठरते. तेच करण्याचा आपणही प्रयत्न करूया.
1: श्रोते हो, आताच आपण परोपकार या विषयावर अभिषेक बेल्लारवार यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: चिंतन हा कार्यक्रम श्रोतेहो आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणीचं नागपूर केंद्र आहे. 6:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे लिंबूवर्गीय पिकांमध्ये जून महिन्यात करावयाची कामे.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या विदर्भातील हवामान हे विशिष्ट हवामानामुळे उन्हाळ्याच्या दिवसात जास्त तापमानामुळे विश्रांती घेत असतात. या काळामध्ये नवीन पोषक हवामान नसल्यामुळे झाडांची वाढ नीट होत नाही. नवीन वाढीसाठी लागणारी साखर जी असते ती या काळात शिल्लक राहून फांद्यामध्ये त्याचा संचय होतो आणि हवामान अनुकूल झाल्यानंतर जून जुलैमध्ये झाडांना फुलं येतात. संत्र्याच्या बाबतीत लक्षात घ्या की योग्य ताण बसून CN हा रेशो जो आहे तो योग्य प्रमाणात येऊन फुले आणि फळ येण्याचा कालावधी हा जून आणि जुलै आहे. आणि म्हणूनच संत्रावर्गीय पिकास लागवडीपासूनचा कालावधी हा खरंतर जून महिन्यापासून सुरू होतो.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

थोड्याच वेळात म्हणजे 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण एका लिंबूवर्गीय पिकांमध्ये जून महिन्यात करावयाची कामे 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा यामध्ये रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. 6:50 परिसर यामध्ये सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास सहक्षेपित करू. सुगम संगीत आपण ऐकाल 7:40 यामध्ये अमृता सोनी यांनी सादर केलेली मराठी भावगीतं आपण ऐकाल. सूचनापत्र 9:00 शास्त्रीय संगीत 9:30 प्रसारित होईल. यामध्ये सुगंधा लातूरकर यांचं गायन आपण ऐकाल राग तोडी. तबल्यावर मनीष मदनकर आणि हार्मोनियमची साथ देतील संदीप गुरमुल. हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम 10:10 आपण ऐकू शकाल. आजचा विषय आहे हृदयरोग आणि याविषयी माहिती देतील निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. 10:35 गोकुळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या सदरात मंजुषा ठमके यांचं भाषण आपण ऐकाल. आजचा विषय लेझर तंत्रज्ञान. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 11:00 यामध्ये जुन्या मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. विभावरी हिंदी हा कार्यक्रम 11:30 प्रसारित करू. यामध्ये कथासागर आणि काव्यपाठ हे दोन सदर आपण ऐकाल. यामध्ये कहाणी सादर करतील आराधना शर्मा आणि काव्य सादर करतील रेखा तिवारी. आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण 12:00 यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ हा कार्यक्रम सहक्षेपित होईल. 1:00 NCRT प्रसारित करू. 1:40 अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित होईल. लोकसंगीत आपण ऐकू शकाल 1:45 यामध्ये बंजारा गीतं सादर करतील सुमन दिलीप राठोड आणि सहकारी. 2:30 आणि 5:02 नाद ब्रह्म हा कार्यक्रम सहक्षेपित होईल. युवावाणी हा युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम 5:30 साहित्य सौरभ 6:30 सहक्षेपित करू. वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आपण ऐकाल 7:15.

7:30 माझा आवार माझा शिवार यामध्ये कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 8:15 लोकसंगीत प्रसारित सहक्षेपित करू मुंबई केंद्रावरून. स्पॉटलाईट आपण ऐकाल 9:15 आणि पब्लिक स्पीक 9:30 आणि सभेच्या शेवटी रात्री 10:30 नाद ब्रह्म. या कार्यक्रमात अपर्णा अग्निहोत्री यांचं गायन आपण ऐकाल राग जोग कंस. तबल्यावर संदेश पोपटकर आणि व्हायोलिनची साथ देतील शिरीष भालेराव. तर श्रोते हे होते आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे कार्यक्रम.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र 6:40 झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय, लिंबूवर्गीय पिकांमध्ये जून महिन्यात करायची कामे.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या विदर्भातील हवामान हे विशिष्ट हवामानामुळे उन्हाळ्याच्या दिवसात जास्त तापमानामुळे विश्रांती घेत असतात. या काळामध्ये नवीन पोषक हवामान नसल्यामुळे झाडांची वाढ नीट होत नाही. नवीन वाढीसाठी लागणारी साखर जी असते ती या काळात शिल्लक राहून फांद्यामध्ये त्याचा संचय होतो आणि हवामान अनुकूल झाल्यानंतर जून जुलैमध्ये झाडांना फुलं येतात. संत्र्याच्या बाबतीत लक्षात घ्या की योग्य ताण बसून CN हा रेशो जो आहे तो योग्य प्रमाणात येऊन फुले आणि फळ येण्याचा कालावधी हा जून आणि जुलै आहे. म्हणूनच संत्रावर्गीय पिकास लागवडीपासूनचा कालावधी हा खरंतर जून महिन्यापासून सुरू होतो. शेतकरी बंधूंनो, या लिंबूवर्गीय पिकामध्ये जून महिन्यात आपल्याला कोणती कामं करायची आहेत ती आता आपण बघूया. नवीन संत्र्याच्या लागवडीकरता जमिनीची खोली ही कमीत कमी 1 फुटापर्यंत असायला हवी. जिथं ही खोली नसेल तर योग्य खत व्यवस्थापन तसंच मशागतीचा आपण जर योग्य वापर केला आणि सोबतच गळाची माती याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करून जर आपण लागवड केली तर अशावेळी देखील संत्रावर्गीय फळझाडांपासून आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. संत्रावर्गीय पिकाकरता निवडलेली जमीन ही पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. 60% कमी चिकणमाती असणारी आणि 8.3 कमी सामू असणारी, 12% कमी चुनखडीचं प्रमाण असणारी आणि महत्वाचं म्हणजे 2 मीटरपेक्षा भूगर्भातील जलपातळी अधिक असलेल्या जमिनीची निवड करणं हे केव्हाही योग्य ठरतं. संत्रा मोसंबीच्या नवीन लागवडीकरता मे महिन्यात आपण गड्डे खोदून घेतले असतील, ते आता आपण भरून घ्यावेत. खड्डे भरताना मात्र गाळाची माती 2 भाग, रेती 1 भाग आणि कुजलेलं शेणखत 1 भाग हे आपण एकात मिसळून मिश्रण तयार करून घ्यावं आणि मगच खड्डे भरावेत. मृगभारासाठी बगीचा ताणावर सोडला असताना ताण पूर्ण होण्यापूर्वीच जर पाऊस आला तर 1 लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम सायकोसील हे प्रतिरोधक द्रव्य मिसळून आपण झाडावर फवारणी करावी. दुसरी फवारणी ही 15 दिवसाच्या अंतरानं पुन्हा करावी. पावसाळा मात्र सुरू झाल्यानंतर आंबिया बाराची फळं ही सतत आठवडाभर पाऊस पडत असल्यास वाढत नाही. फळांची वाढ होण्याकरता अशावेळी आपल्याला मात्र उघाड मिळताच 1.5 किलो पोटॅशियम नायट्रेट आणि 2,4-D 1.5 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घेऊन आपण फवारणी केली तर या फळांची वाढ ही चांगली होत असते. मृगभार येण्यासाठी मृगाचा पाऊस हा वेळेवर जर आला नाही किंवा अपुरा आला तर मात्र आपण शेतामध्ये त्वरित उलित करावं. परंतु आता यावर्षी असा अंदाज आहे की आपल्या परिसरात मुबलक आणि वेळेवर मान्सून येणार आहे. ठिबक सिंचन संच असल्यास आपण त्वरित पाणी सुरू करावं आणि ताणावर असलेल्या झाडाला पाणी द्यावं. झाडाच्या बुंद्याजवळ मात्र पावसाळ्यात पाणी साचू नये या दृष्टिकोनातून आळे आणि दांड सपाट करून घ्यावेत. संत्राबागेतील पावसाळ्यातील जास्तीचं पाणी आपण शेताबाहेर काढून घेण्याची व्यवस्था करावी. उताराच्या आडव्या दिशेनं आणि प्रत्येक 2 ओळीनंतर 30 सेंटीमीटर खोल, 30 सेंटीमीटर खालची रुंदी आणि 45 सेंटीमीटर वरची रुंदी असलेले चर जमिनीत आपण खोदून घ्यावेत. यामुळे शेतातील पाण्याचा निचरा हा त्वरित होईल. पावसाळा सुरू होताच शेतकऱ्यांच्या बागेमध्ये पॉलिथीन शीट आहे अशी शीट आपण लगेच काढून घ्यावी आणि ठिबक सिंचनाचा लॅटरल्स आपण गुंडाळून व्यवस्थित नीट जपून ठेवाव्यात.

0: तर अशा पद्धतीनं प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल यांनी कळवल्याप्रमाणे आपण संत्रा वर्गीय फळझाडांची काळजी घेऊया.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आजचा विषय होता लिंबूवर्गीय पिकांमध्ये जून महिन्यात करावयाची कामे. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, आता ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर 6:55 आपण संस्कृत बातम्या ऐकाल दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला ऐकूया आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोते हो नमस्कार. रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या आयुष्यातील पुढील सुंदर वळणाची एक सुरुवातच असते, हा शेवट नव्हे. स्त्रीच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा नैसर्गिक टप्पा आहे. आता मेनोपॉज म्हणजे काय तर स्त्रीची जी पाळी असते ती एका क्षणाला थांबते, पण ती थांबण्याच्या अगोदरचा काळ, ती थांबल्यावरचा काळ आणि थांबल्यानंतरचा काळ हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. मेनार्की म्हणजे जेव्हा स्त्रीच्या आयुष्यामध्ये पाळी सुरू होते ते जे वय असतं ते साधारण पूर्वी 13 ते 14 होतं, जे आता खूप मागे आलेलं आहे ते 10 ते 12 झालेलं आहे. त्याप्रमाणेच मेनोपॉजचा पण काळ मागे सरकलेला आहे, आता तो 45 ते 50 पर्यंत आलेला आहे. जर आयुष्य खूप छान पद्धतीने स्त्रीने घालवलं असेल तर कदाचित तिचा मेनोपॉजचा काळ थोडासा पुढेही जाऊ शकतो. आता मेनोपॉज म्हणजे काय की जेव्हा पाळी सलग 12 महिने येत नाही त्यावेळेला त्याला आपण मेनोपॉज म्हणून डिक्लेअर करतो. 12 महिने एकदाही त्या स्त्रीला पाळी आलेली नाही पाहिजे. 6 महिन्यानंतर जर पाळी आली नाही तर डॉक्टरला जाऊन कन्सल्ट करणं गरजेचं असतं, त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला सांगतात. मेनोपॉजमध्ये म्हणजे रजोनिवृत्तीमध्ये 2 प्रकार असतात, एक तर नैसर्गिक असतं आणि अनैसर्गिक म्हणजे प्रेरित आर्टिफिशियल मेनोपॉज. जेव्हा आर्टिफिशियल मेनोपॉज म्हणजे काय की जेव्हा रजोनिवृत्ती काळाच्या भरपूर आधीच येते, जेणेकरून जसं काही ऑपरेशन झालं असेल, गर्भाशयाची पिशवी काढून टाकली असेल किंवा रेडिएशन्स कॅन्सरची काही ट्रीटमेंट असते, किमोथेरपी असते, त्यामुळे पण पाळी लवकर जाण्याची शक्यता असते आणि कधीकधी जेनेटिक पण असतं म्हणजे अनुवंशिक पण असतं. आता नैसर्गिक ह्याच्यामध्ये की जे आपल्या अंडाशयामध्ये जे अंडी तयार होत असतात ती अंडी तयार व्हायची कमी होतात आणि नंतर मग हार्मोन्स पण कमी होतात आणि आपोआप नैसर्गिक टप्पा त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये येतो. आता ह्याच्यामध्ये पण आपण बघायला गेलं तर रजोनिवृत्तीचा आधीचा काळ त्याला आपण पेरीमेनोपॉज म्हणतो. पेरीमेनोपॉज म्हणजे त्यावेळेला कधीकधी पाळी अनियमित होते, म्हणजे साधारण पाळी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी अशी यायला लागते. कधीकधी पाळीचा फ्लो कमी जास्त होतो, खूप जास्त जाऊ शकतं, कधी कमी जाऊ शकतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि काही आपली लक्षणं असतात, बरीच लक्षणं आहेत ती आपल्याला आधी दिसून येतात, हे सगळं पेरीमेनोपॉजमध्ये होतं. त्यामुळे त्याही पिरियडमध्ये स्त्रीने घाबरून जाण्याची गरज नसते, डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं. मेनोपॉज म्हणजे जेव्हा ती रजोनिवृत्ती या फेजमध्ये येते त्यावेळेची जी लक्षणं असतात ती पण फार वेगळी असतात आणि ती पण स्त्रीने जर आपली काळजी व्यवस्थित घेतली तर त्याच्यातनंही स्त्री पुढे जाऊ शकते. मग मेनोपॉज एकदा डिक्लेअर झाल्यानंतर पोस्ट मेनोपॉज असतो, जो रजोनिवृत्ती नंतरचा काळ असतो. त्याच्यामध्ये जर स्त्रीने काळजी घेतली नाही तर बेसिकली ऑस्टिओपोरोसिस, हार्ट प्रॉब्लेम्स हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात, ते आपण नंतरही बघणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर स्त्रीने आपली काळजी व्यवस्थित रित्या घेतली जाणं गरजेचं असतं. आता ज्यावेळेला मी जे तुम्हाला सांगितलं अर्ली मेनोपॉज, जो मेनोपॉज आधी येतो, तो 3 गोष्टींमुळे असतो. लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स, जेनेटिक प्रॉब्लेम्स, नंतर

0: जे ऑपरेशन्स होतात त्याच्यामुळे आणि मी जे सांगितलं होतं त्याचाही परिणाम आपल्या प्रजनन क्षमतेवरती पण होतो, त्यामुळे तेही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्या लक्षणं जे मेनोपॉजमध्ये आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत आणि मेनोपॉज का होतो याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो, आताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन

0: सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत परिसर. परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, निसर्गाने आपल्याला शुद्ध हवा, संत वाहणारे जलस्रोत आणि समृद्ध अशी जमीन दिली आहे. पण आज याच निसर्गाच्या कुशीत एक वेगळंच रासायनिक युद्ध सुरू आहे. आणि अशाच काही विषयांवर बोलण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडमांना. मॅडम रसायनशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार श्रोतेहो. नमस्कार
1: मॅडम. सगळ्यात पहिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍसिड रेन ही जी काही संकल्पना आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा.
2: हो, तथा आम्लवर्षण किंवा ऍसिड रेन, आम्लवर्षण ऍसिड रेन आम्ल पर्जन्य ही नावं एकच. मग आता आम्लवर्षण म्हणजे काय? तर वृष्टीजलात काही प्रमाणात आम्ल असतेच, म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो ऍसिडिक असतोच, कारण वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा वायू काही प्रमाणात मिसळलेला असतो. कार्बनिक आम्ल हे वर्षणातून जमिनीवर येते, मात्र त्याचे सामू किंवा पीएच मूल्य हे 5.6 असल्याने ते हानिकारक ठरत नाही. पण असा कोणताही पर्जन्य प्रकार, पाऊस, बर्फ, धुकं किंवा अगदी शुष्क अवक्षेपण, ज्यामध्ये आम्लीकरण करणाऱ्या संयुगांची पातळी वाढलेली असते, प्रामुख्याने सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल, ज्यामुळे पाण्याचे पीएच मूल्य नैसर्गिक आधार रेषा, जी आपण मगाशी 5.6 म्हटली, त्याच्यापेक्षा खाली असते. आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, विविध वस्तू, वास्तुशिल्प आणि मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. मग आता हे दुष्परिणाम कोणते? तर जंगलांवरती आम्ल पर्जन्याचा होणारा परिणाम हा तात्काळ किंवा अचानक दिसत नाही, तर तो एखाद्या संथ दीर्घकालीन आजारासारखा असतो. म्हणजे पोषक तत्वांचा ऱ्हास, दॅट इज न्यूट्रियंट लीचिंग, आणि विषारी जड धातूंचे सक्रियकरण, हेवी मेटल मोबिलायझेशन. आम्लवर्षणामुळे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर, म्हणजे फोटोसिंथेसिस, हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन पानांचा हिरवेपणा कमी होतो, त्यामुळे पाने पिवळी पडून हळूहळू गळून पडतात. कालांतराने त्या वनस्पती नष्ट होतात. वातावरणातील आम्लतेचा अंतिम परिणाम जलप्रणालींवर होतो. आम्लयुक्त पाणी नदी, नाले आणि तलावांमध्ये गेल्यामुळे पाण्याचे आम्लीकरण होतेच. माशांची पुनरुत्पादनाची प्रक्रिया बंद पडते, परिणामी मासे आणि इतर जलचर मरतात. प्लवंगांची, म्हणजे अल्गी ज्याला आपण म्हणतो, त्याची वाढ खुंटते. आणि आम्लवर्षणामुळे नद्या, ओढे, तळी, सरोवर यातील पाणी दूषित होते. पर्यावरणाच्या हानिकारणासोबतच आम्ल निक्षेपण मानवनिर्मित पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान करते. त्यामुळे बांधकाम साहित्याचे गंजणे आणि झिजणे अत्यंत वेगाने होते. सिमेंट, काँक्रीट, धातू आणि दगड यावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होतो. सुनखडी किंवा लाईमस्टोन आणि संगमरवर, मार्बल यासारखे दगड सल्फ्युरिक आम्लात अत्यंत संवेदनशील असतात. या प्रक्रियेमुळे ऐतिहासिक स्मारके, प्राचीन पुतळे आणि शिलालेखांचे कोरीव काम कायमचे पुसून जाऊ शकते. म्हणजे आता जागतिक स्तरावर महत्त्वाच्या असलेल्या अनेक वास्तू, आपला ताजमहालच बघा, ग्रीसमधील ॲक्रोपोलिस आणि रोममधील कोलोसियम यांना या वातावरणीय गंजण्यापासून वाचवण्यासाठी अत्यंत महागड्या रासायनिक प्रक्रिया कराव्या लागत आहेत. आम्लयुक्त पाणी पिण्याने श्वासनलिकेचे, मज्जासंस्थेचे, त्वचेचे व पोटाचे विकार जडू शकतात. श्वसनावटे हे सूक्ष्म कण फुफ्फुसात खोलवर जातात, ज्यामुळे दमा किंवा अस्थमा ज्याला आपण म्हणतो, तीव्र ब्रॉन्कायटिस आणि हृदयविकारासारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याच्या साठ्यामध्ये आम्लता वाढल्यास जुन्या पाईपलाईनमधून तांबे, दॅट इज कॉपर, आणि शिस म्हणजे लेड या

0: एतद् निर्वाचनमपि अग्रिममासस्य 18 दिनाङ्के भविष्यति। एकोननवतिवर्षीया प्रख्यातगायिकायाः सुमनकल्याणपुरस्य मुम्बईनगरे स्वनिवासस्थाने मृत्युः अभवत्। 50+ वर्षात् 70+ वर्षं यावत् चलचित्रसङ्गीतस्य स्वर्णयुगे नैकासु भारतीयभाषासु कृतकार्याणां कृते एषा वयोवृद्धगायिका प्रसिद्धा आसीत्। अपि च आईपीएल क्रिकेट क्रीडायां गतरात्रौ अहमदाबादस्य नरेन्द्र मोदी क्रीडांगणे अन्तिमस्पर्धायां गुजरात टाइटन्स दलं 5 पराजित्य गतविजेतृदलेन रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु इत्यनेन अस्य वर्षस्य श्रृंखलापि विजिता। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्सवर आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 7 आहेत।
2: दूरदर्शन संच ज्यांचे घरी,
3: देशात परदेशातही आपली मायबोली कानी पडी,
2: अशी आहे ही DTH आकाशवाणी वाहिनी।
3: गुणवत्ता प्रसारणाची अव्वल दर्जाची
2: अहर्निश सेवा श्रोत्यांच्या आवडीची
3: FM रेनबो आणि FM गोल्ड व्यतिरिक्त नागपूर आणि पुणे केंद्राचे
2: मराठी भाषेतील निवडक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जातील। प्रसारण सेवा DTH ची तुम्हा आम्हा सर्वांची।
4: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। आता प्रतीक्षा संपली। विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात। तर विचार काय करताय, आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल ID csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय। रेडिओ संपूर्ण देशाला एका समान सूत्रात बांधून ठेवतो आपल्या सर्वव्यापी परिचयानं।
5: ये आकाशवाणी है।
6: देशातले अनेक रेडिओ क्लब एकत्रित करून 1927 IBC अर्थात इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीनं बॉम्बे स्टेशनहून भारतात प्रथम प्रसारण सुरू केलं।
4: नंतर 1930 इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, तर 1936 ऑल इंडिया रेडिओ, अशी स्थित्यंतर हळूवार गतीनं होत गेली।
6: 1957 ऑल इंडिया रेडिओनं आकाशवाणी हे पेटंट नाव धारण केलं।
4: आपली आकाशवाणी जगातील एक मोठी प्रसारण संस्था,
6: बहुजनांना सुखवणारी, त्यांचं कल्याण करणारी आकाशवाणी ज्ञान आणि मनोरंजनासाठी आज तागायत कटिबद्ध आहे।
7: प्रत्येक महिन्याचा 4th सोमवार
8: साहित्याचा वार,
7: नवसाहित्यिकांसाठी उघडेल नवीन द्वार।
8: 4th सोमवार साहित्याचा वार।
7: कथा, कविता, ललित आणि साहित्यिकांच्या मुलाखती,
8: आशय घन साहित्यात करूया विहार।
7: 4th सोमवार साहित्याचा वार,
8: साहित्य सौरभ। तर ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर द्वारा प्रस्तुत कार्यक्रम साहित्य सौरभ,
7: प्रत्येक महिन्याच्या 4th सोमवारी संध्याकाळी 6:35
8: हा कार्यक्रम जगभरात कुठेही न्यूज ऑन AIR या ऍप वर तुम्ही ऐकू शकता।
9: कार्यक्रम साहित्य सौरभ, कार्यक्रम साहित्य सौरभ।
4: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
10: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
4: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची,
11: सांग तू माझा
4: तुमच्या आवडीची,
10: पाहिले नमी तुला,
4: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी।
10: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी।
4: सकाळी ठीक 10 अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम। हॅलो मनभावन।

0: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून
1: श्रोते हो हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. आज सोमवार दिनांक 1 जून 2026 सकाळी 10 वाजता आपण ऐकाल हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 25 60 101 म्हणजेच 2560101 आणि 25 29 266 अर्थात 2529 266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी ठीक 10 वाजता.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र घेऊन आलाय प्रत्येक महिन्याच्या चौथ्या मंगळवारी अनुभवाची गाठोडी तुमच्या दारी अमृत कलश। पिकल्या पानातला हिरवा देठ भरून काढतो चैतन्याची कमी। वडीलधाऱ्यांच्या अनुभवानं आपण शहाणे होऊया, अमृत कलश देतो ही हमी। तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे प्रस्तुत अमृत कलश हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या चौथ्या मंगळवारी सायंकाळी 6:30।
1: आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे, मध्यम लहरी 512.8 मीटर्सवर। श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत। आता ठीक 7:10 आपण ऐकाल प्रादेशिक मराठी बातम्या आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास। सुरुवातीला ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या।

0: करून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 14 सेकंद झाले आहेत. आता थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहतंय, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: दूर दूर सर्व दूर रानावन रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
2: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन। समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन। सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद। आयपीएलचं जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला। आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। आता सविस्तर बातम्या। भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं। त्या 89 वर्षांच्या होत्या। सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे। 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला। गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं। सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या। 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली। केतकीच्या बनीसारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्यासारखी अंगाई, कवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला। भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं। अजहून आए बालमा, ठेहरीये होश में आलू, न तुम हमें जानो सारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला। अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली। त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते। सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे। संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारनं पद्मभूषणनं तर मध्य प्रदेश सरकारनं लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं आहे। भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनीत अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं। अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अन्य मंत्री आणि आमदार उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला। त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चौंडी इथल्या अभिवादन सभेत केलं। अहिल्यादेवींनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली, महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला सैन्य तुकडी उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली। सोलापूर शहरात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आणि आदर्श कार्यपद्धतीचा वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। देशहितासाठी समाजहिता

साठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीने काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी

0: हापूस प्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले,
1: साथियों रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाए.
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले,
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्याससहली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेत, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात. लघुग्रहांच्या विधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशा वेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पित राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महायुतीचं जागावाटप काल ठरलं. भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा लढवेल. भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा, सांगली या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल. तर शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागा लढवेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला असून तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं सलग दुसऱ्या वेळी अजिंक्यपद पटकावलं. अहमदाबाद इथंच अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. विराट कोहलीनं फटकवलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर घोषित करण्यात आलं. राज्यात काही भागात आजपासून वादळी पावसाची शक्यता असली तर त्याचा मोसमी पावसाशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा

हवामान विभागाने दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आयपीएल जेतेपद. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे जागतिक दूध दिवस. जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार 2001 सालापासून दरवर्षी 1 जून रोजी संपूर्ण जगभरात दूध दिवस साजरा केला जातो. आपल्या शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचं महत्व पटवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आयुष्याच्या कणाकणाचा रसास्वाद घेणारं बहुरंगी बहुढंगी स्वच्छंद अन अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे गोपाळ निळकंठ दांडेकर अर्थात गोनीदा यांचा आज स्मृती दिन. त्यांच्या स्मृतींना आणि विद्वत्तेला मानाचा मुजरा. मराठीतील सुप्रसिद्ध कवी नारायण मुरलीधर गुप्ते अर्थात कवी बी यांची आज जयंती. आध्यात्मिक वृत्तीचे कवी बी यांच्या लेखनशैलीचं मुख्य वैशिष्ट्य होतं दीर्घ कविता. कवी बी यांच्या स्मृतींना आणि त्यांच्या काव्य प्रतिभेला त्रिवार वंदन. मराठी वाङ्मयातील विनोदाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या आणि साक्षात आचार्य अत्रे यांनी ज्यांचा मराठी भाषेतील विनोदपीठाचे आद्य शंकराचार्य असा गौरवपूर्ण उल्लेख केला त्या श्रीपाद कृष्ण अर्थात तात्यासाहेब कोल्हटकरांचा आज स्मृतिदिन. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या थोर साहित्यिकाच्या स्मृतींना शतशः प्रणाम. शारीरिक अपंगत्व येऊनही जी हरली नाही, जगभरातल्या दृष्टीहीन आणि मुकबधिर व्यक्तींचा जी आदर्श आहे, आजही जिच्या साहित्यकृतीतून जगासमोर प्रेरणेचा सेवेचा वसा आणि वारसा मांडला जातो, अंध मुकबधीर असूनही कलाशाखेची पदवी मिळवलेली पहिली व्यक्ती अर्थात समाजसेविका हेलन केलर, आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. श्रोतेहो, आजचे दिनविशेष आपण जाणून घेतले. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, आमचं प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याच्या मुखाचं आरोग्य बघितल्यानंतर तुम्हाला लगेचच समजत असेल की हे कॅन्सरकडे जाणारं लक्षण आहे, तर पहिल्या स्टेज मधला किंवा दुसऱ्या स्टेज मधला किंवा तिसऱ्या स्टेज मधला हे तुम्ही कसं काय पडता येतात?
2: मी असं समजवतो पेशंटला, हे स्टेज आहे ना हे डॉक्टरचं लँग्वेज आहे. जर एक डॉक्टरला दुसरा डॉक्टर सांगायचं आहे की हा बिमारी कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि शॉर्ट संक्षेप सांगायचं तर आपण स्टेजचा प्रक्रिया वापरतो. मी का सांगतोय, कारण की आपल्या भारतामध्ये मोर देन 70% स्टेज फोर आहे. आणि एकदा मी तुम्हाला सांगितलं की स्टेज फोर कॅन्सर आहे, मनो ही सायकोलॉजी असते ती एकदम म्हणजे कॅन्सर म्हणजे डेथ असं लोकांना असं वाटतं.
1: कॅन्सर या शब्दालाच लोक पहिल्यांदा घाबरतात.
2: त्यामुळे हे जे स्टेज असतात ना हे डॉक्टर कम्युनिकेशन लँग्वेज आहे, त्याचं जास्त आपल्याला इम्पॅक्ट डोक्यामध्ये आपल्याला नाही करायचंय. आपण कसं समजतो की स्टेज वन, स्टेज टू, स्टेज थ्री, स्टेज फोर आहे, जे डिफरंट टेक्निकल त्यामध्ये पॉइंट असतात. तर 2 सेंटीमीटर जास्त आहे तर स्टेज टू आहे, 2 सेंटीमीटर कम आहे स्टेज फोर कॅन्सर मध्ये. जर तोंडामध्ये कॅन्सर आहे आणि गळ्यामध्ये गाठ पसरलेली आहे तर ते स्टेज थ्री आहे. तोंडामध्ये आहे, हरड्यामध्ये घुसलेले आहेत तर ते स्टेज फोर आहेत. करेक्ट. पण स्टेज फोर म्हणजे ट्रीटमेंट नाही असं नाही, आपण ट्रीटमेंट चांगल्या पर्यंत करू शकतो. स्टेज वन मध्ये 90% ऑफ ऑल दी ओरल कॅन्सर्स आर क्युरेबल, दे विल लिव्ह अ नॉर्मल लाईफ. ओके. अँड इवन स्टेज फोर 60% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स दे कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ.
1: पेशंटला समुपदेशनाची गरज असते. जेव्हा खर तर कॅन्सर हा शब्द तुमच्याकडून ऐकला जातो की तुम्हाला कॅन्सर झालाय, तेव्हा खर तर पेशंट खूप कोलॅप्स होतो, कारण का पैशांचा खेळ तिथे असतो. पुन्हा आपली म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं कुटुंब सगळं त्याचं उद्ध्वस्त होणार असतं, कारण तो कमावता माणूस असतो. तर त्याला समुपदेशनाची, त्याला धीर देण्याची ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही जबाबदारी निभावता.
2: येस. आणि मला कुणीतरी सांगितलंय की जे पण इंग्लिश मध्ये स्टेटमेंट बट च्या आधी येतो तो आदमी दुर्लक्ष करतो, आणि बट चा नंतर येतो तो बरोबर त्याला स्ट्रेस देतो. एक्झाम्पल, तुम्हाला कॅन्सर, यू हॅव कॅन्सर बट इट इज क्युरेबल. तर आपण हे इन्फॉर्मेशन त्याला दिली की तुम्हाला कॅन्सर आहे पण स्ट्रेस इज ऑन क्युरेबल, तुम्हाला पूर्णपणे ठीक करता येणार. आणि आपल्या इंडियामध्ये ही चांगली गोष्ट काय आहे की आपल्याकडे सोशल सपोर्ट खूप चांगले आहे. आजही माझ्याकडे पेशंट येतो त्याच्या बरोबर 4 लोक उभे राहतात. फर्स्ट ओपीडीला 4 उभे राहतात, ऑपरेशनला 10 उभे राहतात, ऑपरेशन नंतर 2-3 लोक असतात. ऍज कम्पेअर टू जे वेस्टर्न वर्ल्ड त्यामध्ये कोणीही नसतो, खूप कमी लोक असतात. तर आपल्या भारतामध्ये सोशल सपोर्ट खूप चांगला आहे आणि सोशल सपोर्ट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल तुमच्या सर्व्हायवल मध्ये, तुमच्या ट्रीटमेंट मध्ये, तुमच्या

0: ऍप्लिकेशन मध्ये सोशल सपोर्ट लागते, तुमचा धीर लागतो की तुम्हाला हे एक्झाम आहे, एक्झामची प्रिपरेशन करायची आहे, एक्झाम पास करायची आहे आणि त्यानंतर मजा करायची आहे. हे सिम्पल लँग्वेज मी पेशंटला सांगतो. हे बोलणं आसान आहे, आय अग्री, पण आपल्याला ह्याच प्रकारेच लोकांना दर दिवशी दर हफ्ते त्यांना आपला सपोर्ट करावा लागतो. हे मोटिवेशन नाही आहे,
1: धीर देणं,
0: हे डिसिप्लिन आहे. मोटिवेशन म्हणजे एक दिवस आपण सांगतो काय नाही काय नाही होऊन जाणार आणि सेकंड थर्ड दिवस तुम्ही आहेच नाही, असं नाही आहे. आपल्याला रोज त्याला मोटिवेशन करावं लागणार, त्याला डिसिप्लिन करावं लागणार.
1: नक्कीच. डॉक्टर, असं काही आहे का की अगदी मला काहीतरी तोंडामध्ये दिसलंय आणि मी तुमच्याकडे आले असं क्विक येणारे पेशंट्स आहेत का की फार कमी आहेत? आता तुम्ही म्हणालात की बऱ्याच लोकांमध्ये स्टेज 4 पर्यंत कॅन्सर गेलेला असतो मुखाचा आणि तेव्हा लोक तुमच्याकडे येतात, तर ही जी जागरूकता आहे ती थोडी कमी आहे का लोकांमध्ये?
0: जागरूकता कमी आहे, त्याला आपण अवेअरनेस म्हणतो. 3 A's इम्पॉर्टंट आहे प्रिव्हेन्शन मध्ये आणि ट्रीटमेंट मध्ये. फर्स्ट इज अलर्टनेस, म्हणजे तुम्हाला माहीत नाही तुमच्या रुग्णामध्ये कॅन्सर आहे. असेही लोक असतात, मला माहीत नाहीये, पेन होत नाही, दर्द होत नाही, त्यामुळे मला माहीत नाही की अल्सर्स आहे. पण जेव्हा एकदा एखादा वेळी तुम्ही डेंटिस्टकडे गेला तुम्ही सांगितलं की अल्सर आहे तुमच्याकडे तोंडामध्ये, तेव्हा तुमचं ध्यान जातो की त्या अल्सर आहे. सेकंड इज ऍक्सेसिबिलिटी, तुम्हाला तुमच्याकडे अल्सर आहे पण कोणाला दाखवायचं मला कळत नाहीये. ऍव्हरेज स्टडीमध्ये आपल्याला सांगितलंय की एक पेशंटला 100 किलोमीटर ट्रॅव्हल करायला लागतो कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. ऍव्हरेज इट कॅन बी 1000 किलोमीटर्स. जेव्हा मी टाटा हॉस्पिटलला होतो लोक यूपी, बिहार, वेस्ट बंगाल तिथून यायचे. तर ऍक्सेसिबिलिटी हे आता चांगलं झालं आहे ऍज कम्पेअर टू प्रिव्हियसली. जेव्हा 10 वर्ष आधी मी टाटाला होतो, आता ऍक्सेसिबिलिटी वाढलेली आहे पण तरी पण ऍव्हरेज 100 किलोमीटर्स. थर्ड इज एज अफोर्डेबिलिटी. वी आर स्टील डेव्हलपिंग कंट्री, आपल्याकडे टाटा मेमोरियल सेंटर सारखे सेंटर्स आहेत पण एकदम रुरल एरियामध्ये नाही आहे. मुंबईमध्ये आहे, वाराणसीमध्ये आहे, वायझॅग मध्ये आहे, त्यानंतर खासगी हॉस्पिटल्स आहेत. पण जे लो सोशिओ इकॉनॉमिक जे पेशंट असतात, रॅशन कार्ड केसरी असतो, ते कुठे जाणार? त्यासाठी आपण हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत, त्यामध्येही आपण आपला सेवा देतो, तिथे आपण ओपीडी करतो आणि सर्जरीही करतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही जे आपण मगासपासून बोलतोय की आपल्या तोंडामध्ये अल्सर होतो, असे चट्टे दिसायला लागतात, असा एखादा छोटासा आणि तुम्हीच आता सांगितलं की लोकांना खरं तर कळत नाही की आपण नेमकं कोणाकडे जायचं, तर आम्हाला हे सांगा की असा काही चट्टा दिसला तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा नेमकं कोणाकडे आपण जायचं?
0: फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट.
1: अच्छा.
0: कारण की आहे ना, 0.05% ऑफ ऑल दी अल्सर्स आर कॅन्सर. म्हणजे नॉर्मली तो कॅन्सर नसतो, त्यामुळे आपण डायरेक्टली कॅन्सर जनकडे जायचं नाही, पहिले डेंटिस्टकडे जायचं, तो एकदा बघणार, त्याला कळणार की हे कोणता कॅन्सरचा प्रकार आहे, कोणता कॅन्सरचा प्रकार नाही आहे. 2 हफ्ते तो थांबणार अल्सर ठीक होण्यासाठी. त्यांनी ठीक होत नाही त्यानंतर आपण पुढे एस्केलेट करू शकतो. आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल आहे, आपल्याकडे जे जे हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, हे सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल कॅन्सर मध्ये स्पेशल स्पेशलिस्ट असतात, त्यांच्याकडे आपण जाऊन दाखवू शकतो. पण फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट ऑर अ फॅमिली फिजिशियन.
1: डॉक्टर, मला सांगा की तुमच्याकडे पेशंट आला, डिटेक्ट झाला कॅन्सर, त्याच्यानंतर तुमची उपचार पद्धती काय होते? जर आता आपण म्हणालात की एखादा चट्टा आहे आणि तो अगदी सुरुवात आहे कॅन्सरची, अशा पेशंटना तुम्ही उपचार पद्धती काय वापरता किंवा त्याच्या पुढे गेला असेल, जसं तुमच्या भाषेमध्ये स्टेज 3 किंवा 4 गेला असेल, तर त्यांच्यासाठी उपचार पद्धती काय असते?
0: पहिले आपल्याला फर्स्ट आपल्याला हे डिफाईन करायचं की त्यामध्ये कॅन्सर आहे. आमची जजमेंट आणि आमची एक्सपिरियन्स किती असला तरी पण तो डॉक्युमेंटेशनला पुरा पडत नाही, तर त्यामुळे आपल्याला त्याला बायोप्सी करावी लागते. आपल्याला वाटलं की हे अल्सर आहे, आपल्याला वाटतंय की हे कॅन्सर निघू शकतो, more than 50% वी गो फॉर बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय असतं? छोटा तुकडा काढतो आपण आणि तो तपासणीसाठी पाठवतो आणि जे पॅथॉलॉजिस्ट असतात ते मायक्रोस्कोपच्या खाली त्याला बघतात आणि त्यामुळे आपल्याला कळतं की त्यामध्ये कॅन्सर आहे की नाही. तर कॅन्सर असला तर नेक्स्ट स्टेप इज तो पसरलेला आहे का, त्यासाठी आपण सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅन करतो. जर स्टेज 1, 2, 3 असेल तर आपण सिटी स्कॅन करतो. आपल्याला वाटलं स्टेज 4 आहे अजून कुठे पसरलेला असेल तर आपण पेट स्कॅन करतो, कारण की ट्रीटमेंट सगळ्यामध्ये चेंज होते.
1: बरोबर. तो पसरतो म्हणजे कुठे कुठे डॉक्टर पसरतो, काय अफेक्ट बाकीचे अवयव काय अफेक्ट होतात त्याच्यामुळे?
0: जर ओरल कॅव्हिटी आणि हेड नेक कॅन्सर असला तर फर्स्ट नेक मध्ये तुम्हाला गाठी आढळणार.
1: अच्छा.
0: गाठी मोठे मोठे होणार. एक्झाम्पल, तुमचे दात खराब आहे तरी पण तुमचं गाठ मोठा होणार. हे जे गाठ असतात ना, ते फिल्टर असतात. तुम्हाला तुमच्या

0: इन्फेक्शनला कॅन्सरला पकडतात आणि त्याला पसरू देत नाही, करेक्ट. पण आफ्टर सम टाइम त्यामध्ये तो कॅन्सर घर बनवतो.
1: अच्छा.
0: आणि तो मोठा होतो.
1: थायरॉइड ग्रंथी डॉक्टर म्हणताय तुम्ही, त्या वेगळ्या आहेत.
0: लिम्फ नोड्स, इंग्लिश मध्ये लिम्फ नोड्स म्हणतो आपण. गळ्यांची गाठी असतात, 30-40 गाठी असतात एक साइड मध्ये.
1: त्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असतात?
0: तुमच्या माझ्याकडे पण आहे.
1: अच्छा.
0: ते फिल्टर आहेत इन्फेक्शन स्प्रेड स्टॉप करण्यासाठी, इव्हन कॅन्सर स्प्रेड स्टॉप करण्यासाठी. पण एक वेळानंतर कॅन्सर हावी होतो आणि त्यामध्ये घर बनवतो.
1: अच्छा.
0: तो मोठा होतो. त्यामुळे इथे सगळे गाठी, आपल्याला जर तुम्ही हात लावला तर कडक कडक गाठी आढळतात.
1: अच्छा. मग त्या गाठी काय दिसतात, म्हणजे कॅन्सर पेशंट मध्ये काय होतं नेमकं?
0: तर बाहेरून तुम्हाला असं काही समजणार नाही, पण स्वतः तुम्हाला समजणार की गाठी मला आलेली आहे, कडक गाठी आहे, हलत नाही आहे.
1: अच्छा.
0: पेन करत नाही पण फक्त गाठी असतात.
1: अच्छा.
0: हा. आणि ते ग्रो होतात.
1: बरोबर.
0: अँड नेक्स्ट स्टॉप इज लंग्स. इथून नेक्स्ट स्टॉप सर, तर गाठीच्या ऐवजी मोस्ट कॉमन डिस्टेंट मेटास्टेसिस, आपला टेक्निकल वर्ड आहे, म्हणजे जर तोंडामध्ये कॅन्सर आहे तर अजून कुठे पसरलेल, तर फर्स्ट स्टॉप इज लंग्स आफ्टर नोड्स. तर लंग्स मध्ये जर बिमारी गेली तर तो स्टेज 4 आणि अबव्ह झाला.
1: आपल्या श्वासनलिकेला काही त्रास होतो या कॅन्सरचा?
0: ओल्ड कॅन्सर नाही होत, पण श्वासनलिकाचे डिफरंट कॅन्सर असतात. लॅरेंजियल कॅन्सर आपण म्हणतो, ते वोकल कॉर्ड स्वरयंत्र असतात त्यामध्ये येतं. त्यामध्ये आलं तर आपला स्वरयंत्रही कधी कधी काढावा लागतो. आता नवीन प्रकार आहे, त्यामध्ये किमो आणि रेडिएशन दिलं तरी पण तो चांगला होतो.
1: अच्छा. आणि मग त्याच्या पुढची उपचार पद्धती तुमची काय असते? आता तुम्ही केमो म्हणालात, तर केमोलाही लोक खूप घाबरतात, खरं तर खूप पेनफुल असतं असंही म्हटलं जातं, तर काय नेमकं आहे?
0: पहिले आपण बायोप्सी करतो हे कळायला की कॅन्सर आहे की नाही. जर कळलं कॅन्सर आहे, आपण सिटी स्कॅन, पेट स्कॅन करतो, त्यावर अवलंबून आहे पुढची ट्रीटमेंट. जर हे फक्त लोकल इथेच आहे, अजून कुठे पसरलेला नाही, तर आपण सर्जरी करून त्याला काढून टाकतो. इथे आहे आणि फक्त गळ्यामध्ये पसरलं आहे तरी पण आपण काढतो आणि गळ्याची गाठी काढतो आणि ते होऊन त्याला मोस्टली रेडिएशन किमोची गरज नसते ओल्ड कॅन्सरमध्ये. जर ते पसरलेलं अजून कुठे आहे, म्हणजे लंग मध्ये गेलेला आहे, बॅक स्पाइन मध्ये गेलेला आहे, तर आपण त्याला किमो द्यावा लागतो आणि त्यावेळी आपण ते क्युरेटिव्ह नसतो.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: आकाशवाणी नागपूर केंद्राने हा कार्यक्रम सहक्षेपित केला होता. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:40 होत आहेत.

0: आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.
1: श्रोते हो, 7:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. सुगम संगीत या कार्यक्रमात मराठी भावगीत ऐकूया. गायक स्वर आहे अमृत.

आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी. आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय. आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला.

श्रोतेहो, या गीताबरोबरच सुगम संगीत हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर स्वर हे आकाशवाणीचं नागपूर केंद्र आहे. आता ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मिनिटांनी

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल NS राजा सुब्रमणी, देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. देशहितासाठी, समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीनं काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं मोदी म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
2: साथियो, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
1: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले.
3: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यासशैली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेतच, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात, तर लघुग्रहांच्या विधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
1: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पित राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला ताम्रपट भारतात परत आणल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. आपल्या मन की बात कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी गौरव केला. चांगल्या कामाचं कौतुक करणं आणि आवश्यक असेल तेव्हा निर्भीडपणे चुकीच्या गोष्टींवर टीका करणं हाच पत्रकारितेचा खरा धर्म आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. केरळमधील कोट्टायम इथं काल दीपिका मल्याळम दैनिकाच्या 140 स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते दीपिका एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. केवळ घटनांचं वृत्तांकन करण्यापलीकडे जाऊन पत्रकारितेनं आशा, नवनिर्मिती, करुणा आणि वैज्ञानिक प्रगतीशी संबंधित कथांनाही ठळकपणे समोर आणलं पाहिजे असं ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि मुख्यमंत्री VD सतीशन उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या

पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी काल देशाचे नवीन सरसेनाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात झालेल्या समारंभात त्यांना मानवंदना देण्यात आली. सरसेनाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलैला लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विचार आणि कृतीमधील नाविन्य हे लष्करी क्षमतांच्या विकासाला गती देईल असं ते यावेळी बोलताना म्हणाले. देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी काल पदभार स्वीकारला. अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी नौदल प्रमुख पदाची सूत्र स्वीकारली. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं त्यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गबाई सारखी अंगाई, गवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं आणि बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीतादत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आये बालमा, ठहरिये होश मे आलू, न तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी हिंदीसह विविध भाषांमधील हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी सात्विक चिराग जोडीचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. काल अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्स संघाला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विराट कोहलीनं फटकावलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. हवामान. गुजरात, केरळम, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, ओडिशा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात आज मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं आयएमडीनं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल एन एस राजा सुब्रमणी देशाचे नवे सरसेनाध्यक्ष.
ज्येष्ठ गायिका

0: का सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

आझाद या चित्रपटातले गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि चितळकर यांच्या आवाजात राजेंद्र कृष्ण यांचं गीत होतं आणि संगीत सी रामचंद्र यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया जिने की राह या चित्रपटातलं गीत रफी आणि भूपिंदर यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना आहे आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

कार्यक्रमात आता ऐकूया बाबुल या चित्रपटातलं गीत. लता मंगेशकर यांचा आवाज, शकील बदायूनी यांचं गीत आणि संगीतकार नौशाद.

आशा या चित्रपटातलं, माफ करा, बैराग या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांची शब्दरचना होती आणि संगीत कल्याणजी आनंदजी यांचं आणि आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात हे गीत होतं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत.

0: एनएमआरडीए च्या हद्दीत महानगरपालिकेची बससेवा चालवण्याकरता फायनान्शियल मॉडेल तयार करण्याचे आयुक्तांचे निर्देश. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाशी संबंधित विविध विषयांबाबत महानगरपालिका आयुक्त यांनी बुधवारी महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी एनएमआरडीएच्या हद्दीत बस सेवा चालवण्याकरता फायनान्शियल मॉडेल तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त, कार्यकारी अभियंता, परिवहन प्रशासकीय अधिकारी, प्रशासनिक व्यवस्थापक, एनएमआरडीएचे अधीक्षक अभियंता, एमएसआरटीसीचे विभागीय वाहतूक अधिकारी यांच्यासह इतर ऑपरेटर्स प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत महानगरपालिका आयुक्त यांनी परिवहन विभागातील विविध प्रलंबित कामे तसंच हद्दीतील शहर बस सेवा, खापरी डेपो येथील मिहानच्या जागेचं हस्तांतरण तसंच पीएम ई बस योजनेअंतर्गत खापरी डेपोमधील वाठोडा बस डेपो अंतर्गत येणाऱ्या विविध कामांबद्दल अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी एनएमआरडीएच्या हद्दीत 7 मार्गावर महानगरपालिकेची बस सेवा चालवण्याकरता एक फायनान्शियल मॉडेल तयार करण्याच्या सूचना केल्या. यामध्ये बस नेमक्या कोणत्या मार्गावर धावणार तसंच प्रत्येक बसच्या वाहतुकीवर येणारा खर्च आणि त्यातून मिळणारं उत्पादन आणि उत्पन्न याबाबतची सविस्तर माहिती पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन विभागाची संबंधित विविध विभागाशी संबंधित असलेल्या अडचणी डेपो, बस ऑपरेटर, कॅफे, राज्य सरकार, महावितरण संबंधित सर्व प्रलंबित प्रश्न आणि त्यांचे करण्यात येणारे निराकरण, विकास कामं आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या नवीन उपाययोजना करता येतील या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो एक निवेदन ऐकूया. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचे हे निवेदन आहे. आज सोमवार दिनांक 1 जून 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 25 60 101 म्हणजेच 2560101 आणि 25 29 266 अर्थात 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी ठीक 10 वाजता.

सकाळचे 9:05 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. केके आणि सुनिधी चौहान यांच्या आवाजात इर्शाद कामिल यांचं गीत ऐकूया. संगीतकार प्रीतम आणि चित्रपट खट्टा मिठा.

0: ते देखील आपने
1: फसला अनोळख्यापासून बचाव करा
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा।

परिणीता या चित्रपटातल्या गीत आपण ऐकलं. सरिता गांगुली यांच्या आवाजात स्वानंद किरकिरे यांचे गीत होतं आणि संगीतकार शंतनू मोहित्रा.

कार्यक्रमात आता ऐकूया सूर्य या चित्रपटातलं गीत लक्की अली यांच्या आवाजात. निजा फाजली यांचं गीत आहे आणि संगीत MM करीम यांचं.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना सतर्क रहा।
2: कार्यक्रमात शेवटचं गीत कबीर सिंग या चित्रपटातलं आहे, अरिजित सिंग यांचा आवाज, मिथुन यांचं गीत।

कबीर सिंग या चित्रपटातलं गीत अरिजित सिंग यांच्या आवाजात, मिथुन यांची शब्दरचना आणि संगीतकार मिथुन. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच संपत आहोत.

श्रोते हो, शास्त्रीय संगीत या कार्यक्रमात सुगंधा लातूरकर यांच्या आवाजात शास्त्रीय गायन ऐकूया. राग तोडी, तबल्याची साथ मनीष मदनकर यांची आणि हार्मोनियमवर आहेत संदीप गुरमुल.

0: শ্রোতেহ নমস্কার। কফি উইথ কার্ডিয়ান হসপিটাল হ্যালো ডক্টর या लाइव फोन इन कार्यक्रम अपने सर्वान मनापासन स्वागत। श्रोतेहो, आज का विषय है हृदयरोग आषयी मार्गदर्शन करना ते उपस्थित हैं तज्ञ डॉक्टर सूर्यप्रकाश असावा। आपल्याला काही प्रश्न आहेत, काही शंका आहेत तर नक्की विचारा। त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 2529666 आणि 2560101, अर्थात 2529266 आणि 2560101। नागपूर बाहेरून फोन करता हा तर एसटीडी कोड लावायचा, अगदी बरोबर 0712071712। श्रोताओ नमस्कार। कॉफी विथ कार्डियन हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आजचा विषय आहे हृदयरोग आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर सूर्यप्रकाश असावा। कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कार्डियन हॉस्पिटल धंतोली नागपूर। आपल्याला काही याविषयी प्रश्न आहेत तर नक्की विचारा। त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 2529266 आणि 2560101, अर्थात 2529266 आणि 2560101। डॉक्टर सूर्यप्रकाश असावा, कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत।
1: नमस्कार।
0: नमस्कार डॉक्टर, आजचा विषय आपला आहे हृदयरोग। आणि हृदयरोग म्हटलं की बरेच वेळा आपण नेहमीच सांगतो की जे काही व्यसन आहेत तर यापासून धूम्रपान असेल किंवा काही तर आपण यापासून दूर राहिलं पाहिजे। पण म्हणजे साधारण आता जी युवा पिढी आहे फार लवकर व्यसनांच्या आहारी चालली आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल?
1: हा अगदी बरोबर, वेळेवर तुम्ही बरोबर प्रश्न विचारलेला आहे। कारण कालच 31 मे हा वर्ल्ड तंबाखू दिवस म्हणून आपण एक जनजागृतीसाठी तो साजरा करत असतो। तर हार्ट प्रॉब्लम किंवा कॅन्सर किंवा जे स्ट्रोक आहे, पॅरालिसिस किंवा हातापायाच्या जे धमन्यामध्ये ब्लॉकेज येण्याचे जे प्रॉब्लेम आहे, त्यामध्ये एक सर्वात महत्वाचं कारण म्हणजे तंबाखू आहे। तंबाखू म्हणजे निकोटीन कोणत्याही प्रकारचा असू द्या, समजलं? तर हे व्यसन असं नाही की आजकाल जास्त होत आहे, आधीपासनं आहे। आधीपासनं आहे, तंबाखूचं सेवन खूप आधीपासनं लोक करत आलेले आहे। आजकाल जास्त वाढलेलं आहे ते, आणि त्याच्यामुळे हार्ट प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस भरपूर असतात। म्हणजे जर इंडियाची पॉप्युलेशन, जर भारताची पॉप्युलेशन जर आपण म्हणतो ना 1.4 बिलियन आहे, 140 करोड आहे, तर जवळपास अंदाजे 35 ते 40 करोड लोकांना तंबाखूची सवय आहे।
0: अच्छा,
1: एवढा जास्त तो प्रॉब्लेम आहे। आणि तो जेव्हा प्रॉब्लेम दुसऱ्या गोष्टीसोबत कंबाईन होऊन जातो, जसं त्याच व्यक्तीला जर समजा बीपी आहे, त्याच

0: व्यक्तीला डायबिटीज आहे, त्याच व्यक्तीचं कोलेस्ट्रॉल आहे, त्याच व्यक्तीच्या फॅमिलीमध्ये लवकर हार्ट प्रॉब्लेम किंवा पॅरालिसिसचे हिस्ट्री आहे, तर अशा पेशंटना खूप जास्त दाट शक्यता असते की त्यांना मेजर प्रॉब्लेम कमी वयामध्ये होणार. त्यामुळे हे तर दूर म्हणजे काय, तंबाखू बंदच असायला पाहिजे, टोटल बॅन असायला.
1: डॉक्टर एक कॉल आहे. हॅलो
2: हॅलो
1: हॅलो हा नमस्कार.
2: हा मॅडम, मी नागपूर वरून दर्शन रेवनवार बोलतोय.
1: हा बोला दर्शनजी, विचारा प्रश्न.
0: बोला.
2: हा माझा एक प्रश्न आहे, आजकाल हार्ट अटॅक डिटेक्ट करण्यासाठी एक कॅल्शियम कोरोनरी स्कॅन म्हणून टेस्ट निघाली आहे, ज्याच्यामध्ये कुठलंच इन्व्हेजिव्ह काही करता करायची गरज नसते. कितपत खरं आहे आणि दुसरी गोष्ट ही टेस्ट किती सेन्सिटिव्ह आहे?
0: तुम्हाला हार्ट, आता जसं मी थोड्या वेळ आधीच सांगितलं, तुमच्या प्रश्नाचं ऑलरेडी उत्तर मी दिलेलंच आहे की हार्ट प्रॉब्लेम होणार का नाही, कोणाला स्ट्रोक होणार का नाही, याची शक्यता कोणत्याही टेस्टपेक्षा जास्त त्या व्यक्तीचे रिस्क फॅक्टर्स किती जास्त आहेत त्यावरनं असते.
1: अच्छा.
0: जर तुम्हाला बीपी आहे, जर तुम्हाला डायबिटीज आहे, जर तुम्हाला तंबाखू किंवा स्मोकिंगची सवय आहे, जर तुमची लाईफस्टाईल सिडेंटरी आहे, बसून राहण्याची आहे, का इकडे तिकडे धावपळ करण्याची लाईफस्टाईल नाही आहे, जर तुम्ही लठ्ठा आहात, जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे घरामध्ये, तर तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस भरपूर दाट आहेत. एखाद्या वेळेस कोणत्या व्यक्तीचा कॅल्शियम स्कोर झिरो सुद्धा निघतो, पण ह्या मी जे सांगितलं त्या रिस्क फॅक्टरपैकी जर समजा 3 किंवा त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह असतील, तर पुढच्या 10 ते 20 वर्षांमध्ये हार्ट प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस भरपूर जास्त असं आहे. कॅल्शियम स्कोरिंग एक नवीन टेस्टिंग आलेली आहे, ज्यामध्ये कॅल्शियम कर्नरी आर्टरीजमध्ये हार्टच्या धमनीमध्ये किती जमलेलं आहे ते आपल्याला कळते. त्यावरनं एक्सटेंट ऑफ अथेरोस्क्लेरोसिस कळत असतो की बाबा ब्लॉकेजेस बनण्याची प्रक्रिया किती तीव्र आहे बॉडीमध्ये. पण हार्ट अटॅक येणार का नाही ते त्यामध्ये नाही कळणार, ते तुमच्या रिस्क फॅक्टरवरनं कळेल. तुमचे किती रिस्क फॅक्टर्स पॉझिटिव्ह आहेत तेवढी तुम्हाला दाट शक्यता आहे हार्ट प्रॉब्लेम होण्याची.
1: अच्छा, म्हणजे तुमचे ब्लॉकेजेस डिटेक्ट झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की किती प्रमाणात.
0: लोकांना असं वाटते की ब्लॉकेजेस आहे, कोलेस्ट्रॉलचे ब्लॉकेजेस आहे, त्याचा अर्थ हार्ट अटॅक येणारच, किंवा जर ब्लॉकेजेस नसतील तर हार्ट अटॅक नाही येणार. हे जी मी जे सेकंड वाक्य म्हणलं की ब्लॉकेजेस नाहीये तर हार्ट अटॅक नाही येणार असं लोकांना वाटते, पण असं नाही आहे. जर कोणाला तंबाखूची सवय आहे, डायबिटीज आहे, स्मोकिंग आहे, तर आतमध्ये ब्लॉकेजेस मायनर जरी असले, लेस दॅन 50% असले, किंवा ब्लॉकेजेस नसले तरी हार्टच्या धमनीमध्ये किंवा मेंदूच्या धमनीमध्ये अचानकपणे रक्ताची गुठळी तयार होणे आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येणे असे चान्सेस असतात.
1: अच्छा, म्हणजे खूप आधीपासून तुम्हाला.
0: आणि असं बऱ्याच पेशंट सोबत झालेलं आहे की त्यांनी कॅल्शियम स्कोरिंग करून घेतलेली आहे किंवा सिटी करोनरी एंजिओग्राफी करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये काही जास्त दाखवलेलं नाहीये, त्यामुळे त्यांना असं वाटतं की काही प्रॉब्लेम नाही. पण अशाच पेशंटचं 3-4 महिन्यानंतर जेव्हा आपण कधी एंजिओग्राफी करून बघितलेली किंवा त्यांना छातीत दुखायला लागलं किंवा हार्ट अटॅक आला असे झालेले आहेत.
1: अच्छा अच्छा.
0: त्यामुळे मी परत एकदा सांगतो की टेस्टपेक्षा तुमचे रिस्क फॅक्टर्स किती जास्त
1: आहेत
0: आणि ते तुम्हाला स्वतःलाच कळून जाईल. ते त्यासाठी ती खूप सिंपल गोष्ट आहे, त्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची काय गरज आहे. तुम्ही लठ्ठ आहात माहित आहे हार्ट प्रॉब्लेम होईल, तुम्हाला बीपी आहे माहित आहे हार्ट प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस जास्त आहे, तुम्हाला डायबिटीज आहे अनकंट्रोल्ड आहे हार्ट प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस जास्त आहे, हे तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा तुम्हाला किती रिस्क फॅक्टर्स आहेत.
1: अच्छा, त्यावरून आपण
0: बिलकुल रफ तुम्ही प्रत्येक पॉइंटला 10% चान्स द्या. बीपी आहे 10%, शुगर आहे +10%, कोलेस्ट्रॉल खूप जास्त आहे +10% करा, तंबाखू भरपूर खाण्याची सवय आहे +10% करा, आणि लठ्ठ आणि बसूनच राहण्याची सवय आहे +10% करा, आणि बघा तुमचे चान्सेस किती आहेत पुढच्या 10 ते 20 वर्षांमध्ये हार्ट प्रॉब्लेम होण्याचे.
1: नक्कीच. डॉक्टर एक कॉल आहे. हॅलो
2: हॅलो.
1: हा नमस्कार.
2: हा मी नावकरकर बोलतो, महेंद्रा नावकरकर सुराबर्डी.
1: हा बोला नावकरजी, विचारा प्रश्न.
2: हृदयरोग कशामुळे होतो मॅडम, जो कोणी व्यसन करत नाही काही पण कशामुळे होतात?
0: हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आताच दिलेलं आहे मी मागच्या 10 मिनिटांमध्ये, त्याचं उत्तर आलेलं आहे की एकाच फॅक्टरमुळे होत नाही. तुमचे किती फॅक्टर पॉझिटिव्ह आहेत, समजा तुम्हाला तंबाखूची सवय नाही आहे, समजा तुम्हाला स्मोकिंगची सवय नाही आहे, तुमची ऍक्टिव्हिटी ही चांगली आहे पण तुम्हाला डायबिटीज आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या आई वडिलांमध्ये कमी वयामध्ये किंवा 50-60 वयामध्ये हार्ट अटॅक स्ट्रोक होऊन गेलेला आहे, तर तुम्हाला नॉर्मल व्यक्तीपेक्षा हार्ट प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस किंवा स्ट्रोक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. याचा अर्थ हा नाही की ते वाचवता नाही आहेत,
1: बर
0: चान्सेस जास्त आहेत ते तुम्हाला कळालेलं आहे, तुम्ही डॉक्टरकडे जा, त्यासाठी योग्य प्रिकॉशनरी ट्रीटमेंट चालू करून घ्या.
1: नक्कीच
0: तर ते नाही येणार डॉक्टर.

0: लेकिन उसके कारण अगर लीकेज ज़्यादा हो रहा होगा तो फिर वो प्रॉब्लमेटिक होता है। इनके केस के अंदर इको में ट्रिवियल एमआर दिया हुआ है, तो मुझे नहीं लगता वो कोई बहुत ज़्यादा बड़ा इश्यू है। ये इट्स नियर नॉर्मल इको कंसिडर किया जा सकता है, लेकिन बाकी जजमेंट डॉक्टर के देंगे कि भाई उनका हार्ट का बीटिंग कैसा है, उनको उससे रिलेटेड कोई सिम्टम है क्या, इको में कुछ लीकेज बढ़ तो नहीं रहा है, तो ये सब चीज़ें रहती है। बट इन्होंने जिस तरह से रिपोर्ट बताया है
1: और
0: जो
1: है।
0: हाँ वो उसको नियर नॉर्मल कंसिडर किया जा सकता है।
1: जी जी डॉक्टर, एक और कॉल है। हेलो
2: हेलो, गुड मॉर्निंग मैडम।
1: गुड मॉर्निंग, नमस्कार।
2: सर मेरा एक सवाल ये था कि जो लोग ड्रिंक करते हैं, वो ड्रिंक करने के बाद जिन्हें की दवाइयाँ चलती नॉर्मल नहीं क्या बीपी वगैरह उसकी, तो अगर वो दवाइयाँ लेते हैं या कोई भी पेन किलर वगैरह लेते हैं तो उसके बाद उनकी डेथ हो जाती है या कभी अचानक कुछ हो जाता है, तो ये किस कारण होता है? और दूसरा सवाल ये था मेरा कि ये कितना सेफ है सर, क्या करना चाहिए?
0: ऐसे तो कोई पेन किलर ले लिया और उसके बाद सडनली डेथ हो गई है तो ये ऐसा कोई बहुत कॉमन सीन नहीं है, ये बहुत रेयर होता है।
1: अच्छा,
0: तो उसमें कारण क्या है एग्जैक्ट ऐसे रेडियो पे बैठे बता नहीं सकते क्योंकि डेथ हो रही है एक मेजर थिंग है, ये कोई ऐसी छोटी नहीं है कि हमने देख लिया और एक गोली ले ली उसके कारण डेथ हो गई ऐसे मान ले, ऐसे नहीं कह सकते हैं। हाँ, अगर ट्रू एलर्जी है उस पेशेंट को तो उसके कारण होता है, बट वो बहुत रेयर होता है। तो मुझे लगता है कि दूसरा कुछ कारण साथ में जुड़ा हुआ होता है।
1: उस समय
0: है।
1: क्या कॉम्प्लिकेशन हो गए हैं?
0: हाँ, अंदर बॉडी में कुछ तो दूसरी मेजर गड़बड़ चलती होती है उसी टाइम पे, और वो बड़ा मेजर रीजन होता है। ये पेन किलर लेना उसको क्या बोलते मराठी में काम था, ठिनगी पड़ ली, म्हणजे आत्मदे काहीतरी त्रास मोठा होता पण हे निमित्त मात्र झालं शेवटी, असं आहे, फायनल नेल इन द कॉफिन।
1: जी डॉक्टर, और एक कॉल है। हॅलो हॅलो हॅलो
0: हॅलो
3: हॅलो,
1: हा नमस्कार।
0: नमस्कार, बोलिये।
3: हा नमस्कार, मला विचारायचं होतं की कोलेस्ट्रॉलची वरची जी लेवल असते त्याला त्याच्यापासून ते दुष्परिणाम नेहमी विचारात घेतले जातात, पण जेव्हा ते खाली जातं लेवलच्या त्यांनी काही होतं का दुष्परिणाम?
0: हे खूप चांगला प्रश्न विचारलाय आणि नेहमी आपण नाही का
1: हायर कोलेस्ट्रॉल बद्दल बोलतो।
0: एक मी सांगू इच्छितो की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा कोलेस्ट्रॉल सोबतच जन्माला येत असतो, असं नाही की बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल नसतेच, पूर्ण बॉडी आपली कोलेस्ट्रॉलनेच बनलेली असते, प्रत्येक जो पेशी आहे
1: अच्छा अच्छा
0: तो कोलेस्ट्रॉलने बनलेला असतो, तो एवढा अविभाज्य भाग आहे बॉडीचा, त्याच्यामुळे त्याला झिरो नाही करता येत, झिरो केले तर त्याचे दुष्परिणाम होणार, काही ना काही होणार। तर पण एक सर्टन लेवल, जेव्हा न्यूबॉर्न किती लेवलवर बर्थ होत असते, जेव्हा बर्थ होते तेव्हा पर्सनची कोलेस्ट्रॉलची लेवल किती असते,
1: अच्छा
0: तर ते अंदाजे 40 mg/dL असते एलडीएलची व्हॅल्यू 40 ची। तर जेव्हा आपण बघतो की बाबा कोणाची 30 वयामध्ये जर 120 झालेली आहे त्याचा अर्थ 3 झालेली आहे ती, बरोबर, तर ते जास्त झालेलं आहे। आपण मेडिसिन देतो, मेडिसिन दिल्यानंतर मग त्याची लेवल कमी व्हायला लागते, टार्गेट काय असतो की ती जी कोलेस्ट्रॉलची व्हॅल्यू आहे ती पेशंटला काय त्रास आहे त्यानुसार त्याची लेवल ठरवली जाते। जर त्याला ऑलरेडी एक्झिस्टिंग हार्ट प्रॉब्लेम आहे किंवा त्याच्या इक्विव्हलंट काही प्रॉब्लेम आहे तर ती लेवल आपण 70 कमी आणत असतो।
1: अच्छा अच्छा,
0: पण असं नाही की ती एकदम 30-40 कमी होणार, एक अंदाजे 40-70 दरम्यान जरी राहिलं तरी ते नॉर्मल आहे। आणि जर काही हार्ट प्रॉब्लेम नाही आहे पेशंटला तर 100 अराउंड ती व्हॅल्यू आपण मेडिसिन देऊन ठेवत असतो। जर कोणाची व्हॅल्यू मेडिसिन दिल्यानंतर 30 कमी झालेली आहे तर काही दुष्परिणाम होतात का? युजली 99% केसेसमध्ये काही दुष्परिणाम होत नाहीत, काही दुष्परिणाम होत नाहीत, जर होणार तर ते फायदेच होतात। पण कधी कधी असं म्हणलं जाते की कोणाला मेमरी लॉस, डिमेन्शिया, मसल पेन ह्या टाईपचे प्रॉब्लेम किंवा लिव्हरवर काही मायनर थोडा बहुत असर हे असे प्रॉब्लेम होतात, किंवा ब्लड रिपोर्टमध्ये हे काहीतरी व्हॅल्यूज दिसत असतात कमी जास्त वर खाली झालेले, पण मोठा काही दुष्परिणाम नाही। कोलेस्ट्रॉलची व्हॅल्यू कमी करण्याचे फक्त फायदेच आहेत,
1: अच्छा
0: ही एक गोष्ट लक्षात ठेवा।
1: बर डॉक्टर, आणखीन एक कॉल घेऊया। हॅलो,
4: हा नमस्कार मॅडम। नमस्कार सर।
1: नमस्कार
0: नमस्कार।
4: हा माझा एक असा प्रश्न होता की मला बीपी करता डॉक्टरांनी MG40 म्हणून गोळी दिली होती, ती बरेच दिवस चालू होती, त्याच्यानंतर पायावर स्वेलिंग यायला लागलं, मग त्यांना मी परत दाखवलं, एमलिप आणि टेलमेसार्टनचे कॉम्बिनेशन दुसरी गोळी त्यांनी बदलून दिलेली, ही देख दोन वर्ष ते चालू आहे, पण आता परत ते पायावर स्वेलिंग कधी कधी येते, काय करायचं?
0: ते जी तुम्हाला बीपीची गोळी आधी टेलमा 40 चालू होती त्याच्यावर पायावर सूज आली, त्याच्यानंतर मग टेलमा प्लस आम्लोडेपिन ही गोळी दिली गेली। युजली पायावर सूज कोणत्या गोळीमुळे येत असते, बीपीच्या कोणत्या

0: ज्या गोळीमुळे येत असते तर ते अमलोडिपिन आहे.
1: अच्छा.
0: ते सुद्धा खूप चांगली गोळी आहे. 100 फक्त 4-5 लोकांमध्ये येत असते ती स्वेलिंग. ती सुद्धा हानिकारक स्वेलिंग नसते, पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट, त्यांना अमलोडिपिन नाही चालू असताना सुद्धा सूज आली होती पायावर. तर त्याचं कारण काय आहे बघणं गरजेचं असते. आपण डायरेक्टली नाही म्हणतायत की ते अमलोडिपिनमुळे आले. तर एखाद्या वेळेस व्यक्तीला खूप कंटिन्यू फक्त बसून राहण्याची सवय असते, त्याच्यामुळे फक्त ग्रॅव्हिटीमुळे पायामध्ये ब्लड जमा होते. जर रात्री झोपताना पायाखाली 2 ठेवले तर सकाळपर्यंत सूज ती उतरून जात असते. दुसरी गोष्ट, कोणाचं जर हिमोग्लोबिन कमी आहे का, बॉडीमध्ये प्रोटीनचे लेवल कमी आहेत का, कुठे काय हार्टची पंपिंग वगैरे कमी आहे का, किडनीच्या रिपोर्ट्समध्ये काही वर खाली आहे का, या काही गोष्टी आहेत त्या चेक करणं गरजेचं असते. जर ती सूज कमी होत नसेल तर.
1: अच्छा अच्छा.
0: अशा तर त्यानुसार ते बरोबर डिसिजन मेकिंग होऊन जाते आणि ट्रीटमेंटही होऊन जाते त्या गोष्टी.
1: हो डॉक्टर, बरेच वेळा असं होतं की वॉकिंग करताना जे लोक सकाळी जातात, चालायला जातात, तर त्यावेळेला काही अंतर चालताना बरेच वेळा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा दम लागतो, पण एक दोन राऊंड झाले किंवा थोडंसं पुढे गेलं की मग नॉर्मल होतं. तर हे कशामुळे आणि याविषयी आपण बोलूया. एक कॉल आधी घेतो आहोत. हॅलो.
2: हा, मी चौधरी बोलतोय नागपूरवरून.
1: हा बोला, विचारा प्रश्न.
2: हा, डॉक्टर साहेबांना विचारायचं आहे की पेस मेकर रिप्लेस केल्यानंतर डॉक्टरांकडे केव्हा जावं लागेल पुढील कारवाईसाठी.
0: पेसमेकर रिप्लेस केल्यानंतर डॉक्टराकडे केव्हा जावं लागेल याचं सर्वात उत्तम उत्तर तर ते तुमच्या डिस्चार्ज पेपरमध्येच दिलेलं असेल की फॉलोअप कधी करायचा. तो फॉलोअप केल्यानंतर तुम्ही डॉक्टरकडे परत कधी जायचं ते डॉक्टर स्वतःच मेन्शन करून टाकत असतात. पण एकदा पेसमेकरचं रिप्लेसमेंट केलं त्यानंतर सुचर रिमोल अराउंड 10 होऊन जात असते. टाके वगैरे तो घाव वगैरे सर्व भरून जात असतो. त्यानंतर पहिला फॉलोअप जनरली 1-1.5 असतो. त्यानंतर मग तुमची हार्टची कंडिशन काय आहे त्यानुसार असते. जर पूर्णपणे व्यवस्थित आहे तर मग 6 एकदा.
1: अच्छा अच्छा.
0: जर काही हार्टच्या पंपिंगमध्ये किंवा ब्लॉकेजेस वगैरे असे काही दुसरे साय काही प्रॉब्लेम आहेत, बीपी आहे, शुगर आहे, तर मला वाटते 3-4 एकदा दाखवत राहायला पाहिजे.
1: अच्छा. आणि डॉक्टर, जसं मी आता तुम्हाला विचारलं, तर अशा या कंडिशनमध्ये जेव्हा आपण चालायला जातो आणि काही अंतर आपल्याला त्रास होतो, तर त्यावेळेला काही हार्टचा प्रॉब्लेम असू शकतो का? कारण थोड्या वेळाने नॉर्मल होतो आपण श्वास घ्यायला किंवा दम लागत नाही थोड्या वेळाने.
0: कसं असते, त्यामध्ये 2 प्रकार आहेत. नंबर 1, जेव्हा पहिल्यांदा आपण चालायला सुरू करतो तेव्हा बॉडीमध्ये थकवा असतो बेसिकली.
1: अच्छा.
0: बॉडी वॉर्म नसते.
1: बरं.
0: त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. तर थकवा आणि दम लागणे दोन्हीमध्ये फरक आहे. तर जो थकवा आहे तो पहिल्या 100-200 निघून जात असतो आणि त्यानंतर मग आपल्याला व्यवस्थित गती येऊन जाते, सर्व मसल्स रिलीज होऊन जातात.
1: अच्छा अच्छा.
0: आणि थकवा निघून जातो आणि आपल्याला चांगलं वाटायला लागतं आणि आपण चालायला लागतो. दुसरा प्रकार असतो एक कॉम्पेन्सेटेड एंजायना म्हणून म्हणत असतात. कोणत्या व्यक्तीमध्ये ब्लॉकेजेस आहेत तर त्यामध्ये चालल्यानंतर
1: दम
0: लागणं किंवा छातीत दुखणं, पण थोडंसं पुढे चालायला गेलं की नंतर मग तो कमी होऊन जातो.
1: अच्छा.
0: हा, तर असा सुद्धा प्रकार होत असतो पण तो खूप रेअर आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे मी पहिल्यांदा सांगितलं,
1: ज्यांना कंटिन्यू दम लागतो आणि त्यांना नक्कीच हृदयाचा त्रास असू शकतो.
0: जरुरी नाही हृदयाचा.
1: बरं.
0: एक कारण त्याचं हृदय आहे किंवा काही पंपिंग कमी असू शकते किंवा ब्लॉकेजेस असू शकतात किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिन जरी कमी आहे त्यामुळे सुद्धा. कोणा एखाद्या व्यक्तीला काही कारण नाही फक्त लठ्ठपणा आहे त्यामुळे सुद्धा दम लागत असतो. एखाद्या व्यक्तीमध्ये सोबत काही किडनीचा किंवा थायरॉइडचा वगैरे आजार आहे त्याच्यामुळे सुद्धा फटीक, दम लागणे असा प्रकार होत असतो.
1: हो,
0: असं आहे. तर मल्टिपल कारण.
1: डॉक्टर, अनेक प्रश्न आहेत आणि कॉल्स पण आपल्या वेटिंगवर आहेत, पण आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे.
0: बिलकुल.
1: आपण पुढील भागामध्ये याविषयी नक्की बोलू. डॉक्टर, खूप छान असं मार्गदर्शन आज आपलं मिळालेलं आहे. खूप खूप आभार. श्रोते हो, आपण ऐकत होतात कॉफी विथ कार्डियन हॉस्पिटल. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय होता हृदयरोग आणि याविषयी मार्गदर्शन केलं तज्ज्ञ डॉक्टर सूर्यप्रकाश असावा यांनी. कार्यक्रमाचे प्रायोजक होते कार्डियन हॉस्पिटल धंतोली नागपूर. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य आपल्याला मिळालं नंदकिशोर पोकळे आणि विजय वैद्य यांचं. कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. तेव्हा पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी पूर्वा कुलकर्णी डॉक्टर सूर्यप्रकाश असावा यांच्यासह आपला निरोप घेते आहे. नमस्कार.
0: नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:32 झालेली आहेत. ऐकूया मराठी चित्रपट गीत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर. श्रोतेहो, सकाळचे 10:35 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गोकुळ.

हाय हॅलो आणि नमस्कार बालमित्रांनो, आजच्या तुमच्याच आपल्या गोकुळ कार्यक्रमात मी तुमचीच रेडिओ फ्रेंड रोहिणी तुम्हा सर्वच बालमित्र मैत्रिणींचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. बालमित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ही मालिका ऐकणार आहात. ही मालिका आज आपल्यासाठी काय घेऊन आलेली आहे ते जाणून घेऊयात, पण त्याआधी ऐकूयात हे छानसं बालगीत.

0: मित्रमैत्रिणींनो, आताच आपण या सुंदर अशा सुमधुर बालगीताचा आनंद घेतलात. यानंतर आपली आजची मालिका सादर करीत आहोत माहिती तंत्रज्ञानाच्या युगात. या मालिकेत आज आपण जाणून घेऊयात लेझर तंत्रज्ञान या अत्यंत महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशा तंत्रज्ञानाविषयी. याविषयी माहिती देतील मंजुषा ठमके.
1: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर आधारित अत्यंत महत्वाचा विषय आणि महत्वाचा घटक म्हणजेच लेझर तंत्रज्ञान म्हणजेच लेझर टेक्नॉलॉजी या घटकाचा आपण या ठिकाणी आज सविस्तर आढावा घेणार आहोत. प्रथम विद्यार्थी मित्रांनो, लेझर तंत्रज्ञानाच्या विकासाची आपण ज्यावेळेला पार्श्वभूमी समजून घेतो त्यावेळेला आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये थोडंसं डोकावून पाहावं लागतं. मानव आपल्या गरजा भागविण्यासाठी झालेल्या विकासातून प्रगती करत विज्ञानाचा शोध या ठिकाणी त्यांनी लावला आणि त्यासाठी मानवाला भरपूर काळ लागला. त्याने सर्वप्रथम आगीचा, चाकाचा, धातूचा असे विविध शोध लावले आणि असा तो प्रवास करत 16व्या शतकाच्या शेवटी आणि 17व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये केपलर, त्यानंतर कोपर्निकस, तसेच गॅलिलिओ आणि त्याच्यानंतर जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटनने फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अंतराळ तंत्रज्ञानामध्ये मोलाचं कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. प्राचीन मानवाने निसर्गाविरुद्ध या ठिकाणी झगडून स्वतःच्या फायद्यासाठी बहुतांच्या परिसरातून मिळणाऱ्या पदार्थांवर संस्कार करून जे तंत्रकौशल्य साध्य केलं त्याचं सविस्तर विवेचन म्हणजेच तंत्रज्ञान होय. यासाठी त्यांनी प्रयत्नप्रमाद पद्धतीचा या ठिकाणी उपयोग केला आणि तंत्रज्ञानातील वाढीची सामाजिक विकासातील महत्वपूर्ण भूमिका, आरोग्य, शिक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा इत्यादी बाबतीमध्ये हे तंत्रज्ञानातील वाढीमुळेच या विकासास या ठिकाणी चालना मिळालेली आपल्याला दिसून येते असे हे लेझर तंत्रज्ञान आहे. 4 तंत्रज्ञानाचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये लेझर हे इलेक्ट्रॉनिक ऑप्टिकल साधन आहे आणि जे संयोजित प्रकाश प्रारणे सोडत म्हणजे याच्यातून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची किरणे बाहेर पडत असतात. लेझर हे लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन या इंग्रजी शब्दाची आद्याक्षरे जोडून तयार केलेल्या शब्दाची आहे. 1960 अमेरिकन शास्त्रज्ञ थय ओद्रेल मेमनने एकवटलेल्या प्रकाशाची शलाका निर्माण केली आणि ती युजेस संशोधन प्रयोगशाळेत त्यांनी वापरली. त्यानंतर लेझर हा एक कित्येक अब्जाचा उद्योग बनलेला आपल्याला दिसून येतोय. लेझरचा वैविध्यपूर्ण उपयोग ऑप्टिकल स्टोरेज उद्योगांमध्ये या ठिकाणी बनलेला आपल्याला दिसून येतो आणि त्या माध्यमातून ऑप्टिकल स्टोरेज

करणारी उपकरण जे कॉम्पॅक्ट, त्याच्यानंतर सीडी आणि डीव्हीडी प्लेअरच्या माध्यमातून आपल्याला लेझर डिस्कचा या ठिकाणी पृष्ठभाग स्कॅन करताना आपल्याला उपयोग होतो. इतर लेझरचे सुद्धा उपयोग, जसे यांनी बारकोड या ठिकाणी वाचणारे लेझर प्रिंटर्स आणि लेझर पॉइंट सुद्धा लेझर उद्योगांमध्ये पोलाद कापण्यासाठी सुद्धा तसेच इतर धातू कापण्यासाठी सुद्धा या पॅटर्नचा वापर केला जातो. आणि त्या माध्यमातून विज्ञानात स्पेक्ट्रोस्कोपिन विशेषता आणि वैशिष्ट्यपूर्ण तरंग लांबीमुळे किंवा पल्स लेझरच्या छोट्या पल्स कळामुळे या ठिकाणी लेझर वैद्यकशास्त्रात सुद्धा अंतर्गत शस्त्रक्रियेसाठी आणि कॉस्मेटिक उपयोगांमध्ये सुद्धा वापरले जातात. म्हणजे विविध प्रकारच्या लेझर ट्रीटमेंटमध्ये हे लेझर तंत्रज्ञान आपल्याला वैद्यकशास्त्रामध्ये सुद्धा वापरताना आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर हे जे काय लेझर तंत्रज्ञान आहे त्याचे अनेक वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभाजन केलं जातं. त्यामुळे सर्वप्रथम आपण लेझर तंत्रज्ञानाचे प्रकार जाणून घेऊया. सगळ्यात पहिला प्रकार जो आहे लेझर तंत्रज्ञानाचा तो म्हणजे गॅस लेझर. वेगवेगळ्या वायूंचा वापर करून हे लेझर तयार केले जातात. त्यांचा वेगवेगळा उद्देश असतो. आणि डेलियम नियॉन लेझर वेगवेगळ्या तरंग लांबीचे तरंग सोडतात आणि 633 बल्ब मीटरवर ऑपरेट होतात. आणि याचा उपयोग शैक्षणिक क्षेत्रामध्ये कमी किमतीमुळे खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरा जो लेझर तंत्रज्ञानाचा प्रकार आहे तो म्हणजे रासायनिक लेझर. हे लेझर रासायनिक अभिक्रियांमुळे तयार होतात आणि रासायनिक संयोगे खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवितात. ते उत्सर्जन करणारा रासायनिक अभिक्रियांमुळे सुटत असावेत. अशा प्रकारच्या रासायनिक अभिक्रियांमुळे तयार होतात आणि रासायनिक संयोगे खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवितात. ते उत्सर्जन करणारा रासायनिक अभिक्रियांमुळे सुटत असावेत. अशा प्रकारच्या अभिक्रिया ऊर्जा सोडतात आणि या ऊर्जेचा वापर लेझर प्रकाश झोतासाठी या ठिकाणी वापरला जातो. म्हणजे इथे सुद्धा या ठिकाणी रासायनिक लेझरचा सुद्धा विविध क्षेत्रांमध्ये वापर आपल्याला दिसून येतो. यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सॉलिड स्टेट लेझर. रुबी लेझर हा सुद्धा प्रकार यामध्ये आहे. आणि लेझरच्या या प्रकारात तंतू लेझरचा सुद्धा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होताना दिसतो. शेवटचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे सेमीकंडक्टर लेझर. व्यावसायिक लेझर डायोड 375 नॅनोमीटर ते 1899 तरंग लांबीची प्रकाश शलाका या ठिकाणी निर्माण करतात. कमी ऊर्जेचे लेझर डायोड लेझर प्रिंटर्स आणि सीडी डीव्हीडी प्लेयर्स यामध्ये सुद्धा वापरलेले आपल्याला दिसून येतात. तर या सेमीकंडक्टरचा वापर सुद्धा सीडी आणि त्याचबरोबर प्रिंटर्समध्ये लेझर प्रिंटरमध्ये सुद्धा होताना आपल्याला दिसून येतो. यानंतर लेझरचे इतर प्रकार सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या इतर प्रकारांमध्ये आपण त्याचा एकत्रित विचार करणार आहोत. एक्झामर लेझर फायबर, होस्टेड आणि लेझर डाय लेझर अशा पद्धतीचे मुक्त इलेक्ट्रॉन लेझर, एक्झॉटिक लेझरमध्ये सुद्धा प्रसार माध्यमे आणि इत्यादी वेगवेगळ्या प्रकारांमध्ये लेझरचा वापर या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो. तर असे अनेक वेगवेगळे प्रकार आपल्याला लेझर तंत्रज्ञानाचे पाहायला मिळतात. मग अशा या लेझर तंत्रज्ञानाचा वापर आज आपण या ठिकाणी पाहतोय की 21व्या शतकामध्ये फार मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. त्याचा वापर करून आज विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मानवाने अमूलाग्र बदल, अमूलाग्र विकास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा या लेझर तंत्रज्ञानाची उपयुक्तता काय आहे, त्याचा उपयोग कुठे होतो, ते सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. लेझर तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त आणि अत्यंत महत्वाचा उपयोग हा वैद्यकशास्त्रामध्ये होताना दिसतो, ज्याला आपण मेडिकल सायन्स असे म्हणतो. लेझर हे वैद्यकशास्त्रामध्ये अंतर्गत शस्त्रक्रियेसाठी आणि कान, डोळा, मेंदू यासारख्या नाजूक भागांवरील शस्त्रक्रियेमध्ये वापरलेलं दिसून येतात. ज्या वैद्यकशास्त्रामध्ये, मेडिकल सायन्समध्ये, दवाखान्यामध्ये ज्या व्यक्तीचं या ठिकाणी डोळ्याचं आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन ज्या वेळेला केलं जातं, ते मोतीबिंदूचे ऑपरेशन सुद्धा लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी केले जातात. अत्यंत सोप्या पद्धतीने कुठल्याही प्रकारची या ठिकाणी शस्त्रक्रिया न करता या लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी जो पेशंट आहे तो लवकरात लवकर घरी सुद्धा जाऊ शकतो. त्याचबरोबर मेंदूतील गाठी काढण्यात, दातांवरील किटन आणि मोडलेल्या हाडांवरील उपचारांमध्ये सुद्धा हे लेझर तंत्रज्ञान उपयोगाला येतं. तर अशा रीतीने वैद्यकशास्त्रामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात लेझर तंत्रज्ञानाचा वापर करताना आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर व्यावसायिक उपयोगामध्ये सुद्धा लेझर तंत्रज्ञान वापरले जातात. दैनंदिन जीवनामध्ये सुपर मार्केटमध्ये सुद्धा 1974 मध्ये लेझर वापर हा बारकोड स्कॅन करण्यात आला. त्याचबरोबर लेझर डिस्प्लेयर्स या ठिकाणी 1978 मध्ये आणलं गेलं आणि त्यानंतर जेव्हा सीडी प्लेयर्स घराघरांमध्ये या ठिकाणी जाऊन पोहोचला, त्यानंतर
1982 मध्ये या लेझर तंत्रज्ञानाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. तेव्हापासून लेझरचा उपयोग

0: हा वाढलेला दिसून येतो आणि लेझर प्रिंटर सुद्धा नंतर आलेल्या आपल्याला दिसून येतात. तर सैनिकी उपयोगामध्ये सुद्धा मिलिटरीमध्ये सुद्धा या लेझर तंत्रज्ञानाचा वापर होताना आपल्याला दिसून येतो. लक्ष्यभेदक यंत्रणा तयार करण्यामध्ये लेझरचा मोठा वाटा आहे. अचूक भेद करण्यासाठी शत्रूच्या या ठिकाणांवर अचूक मारा करण्यासाठी या लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. एक्सरे लेझरच्या शोधापासून त्याचा सैन्यात प्रचंड ऊर्जा प्रभाव म्हणून ऊर्जावाहकपणामुळे सुद्धा उपयोग वाढलेला आपल्याला दिसून येतो. तसेच कम्युनिकेशन म्हणजेच संदेशवहन यंत्रणेमध्ये सुद्धा या लेझर तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसतो. प्रकाशाची वारंवारता अधिक असल्यामुळे तांब्याच्या ताराऐवजी केसांसारखी बारीक काचेची तार काढून त्यातून लेझर किरण या ठिकाणी पाठवून 1000 पट जास्त माहितीचं वहन या ठिकाणी करता येतं. फटाके, परावर्तक आरसे, रेल्वेचे सिग्नल्स हे सगळे ऑप्टिकल संदेशवहनाची अत्यंत महत्वाची उदाहरणं आहेत. यानंतर पर्यावरणामध्ये सुद्धा एन्व्हायरमेंटल या गोष्टीसाठी सुद्धा इथे लेझर तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसतो. पर्यावरण अभ्यास, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण नियंत्रणामध्ये लेझरचा सुद्धा वापर या ठिकाणी आहे. लेझर प्रदूषकांचे प्रमाण रिमोट सेटिंग यंत्राने नमुने गोळा न करता करतात. प्राथमिक तंत्रज्ञान हे आहे की प्रकाश शलाका वातावरणात पाठविणं आणि विखुरलेल्या किंवा परावर्तित झालेला किंवा पाठवलेला प्रकाश शलाका अभ्यासनं याद्वारे आपण पर्यावरणात्मक अभ्यास प्रदूषणाचं सुद्धा नियंत्रण या ठिकाणी करू शकतो. औद्योगिक उपयोगामध्ये सुद्धा लेझर तंत्रज्ञानाचा वापर होताना आपल्याला दिसतो. इलेक्ट्रॉनिक आणि सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक मध्ये लेझर हे अचूक वेल्डिंग करण्यासाठी या ठिकाणी वापरतात. ही वेल्डिंग संपर्क विरहित असल्याने अशुद्धपणा बराच या ठिकाणी कमी होतो आणि ती दोन वेगवेगळ्या धातूंच्या जोड या ठिकाणी तयार करण्यासाठी देखील वापरतात. कापण्यासाठी आणि या ठिकाणी भोक किंवा छिद्र पाडण्यासाठी सुद्धा लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. कार्बन डायऑक्साईडसाठी लेझर उद्योगांमध्ये अधिक प्रचलित असताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आणखी काही उपयोग देखील आहेत. ग्रहांची अंतर मोजणे, होलोग्राम तयार करणे, वाहतूक पोलिसांसाठी सुद्धा वेग मोजणारी यंत्रणा यामध्ये हे लेझर तंत्रज्ञान वापरलं जातं. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात लेझर तंत्रज्ञानाने कसा विकास केला त्याचा इतिहास आपण थोडक्यात पाहिला आणि अशा या लेझर तंत्रज्ञानाचे प्रकार आणि त्याची उपयुक्तता आजच्या घटकांमध्ये आपण सविस्तर येथे अभ्यासली. धन्यवाद.
1: बालमित्रांनो, आताच आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ही मालिका ऐकलीत. या मालिकेत आज आपण लेझर तंत्रज्ञान याविषयी जाणून घेतलं मंजुषा ठमके यांच्याकडून. पुन्हा आपल्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या कार्यक्रमात नवीन तंत्रज्ञान जाणून घेऊयात, सोबतच त्याचा रोचक प्रवास सुद्धा करूयात आपल्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या मालिकेत. तेव्हा आजच्या या मालिकेबरोबरच आपल्या गोकुळ या कार्यक्रमात रजा घेण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा नवे विषय घेऊन नव्या मालिकांमध्ये नव्या माहितीसह भेटूया आपल्याच गोकुळ कार्यक्रमात. तोपर्यंत तुमच्याच रेडिओ फ्रेंड रोहिणीला दारजा. टाटा, बाय बाय.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो 10:50 झालेली आहेत. आता ऐकूया हवामान वृत्त. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात कमाल तापमान क्रमशः 40.2 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 3.2 डिग्री सेल्सिअस कमी नोंदवण्यात आलं, तर किमान तापमान 24.4 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 4.5 डिग्री सेल्सिअस कमी नोंदवण्यात आलं. पुढील 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान क्रमशः 41 आणि 24 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.

श्रोतेहो, आता ऐकूया रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. रेल्वे विभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस सकाळी 11 वाजता येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर धावते आहे. 12967 जयपूर एक्सप्रेस 11:05 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर. 03252 संबळपूर दानापूर स्पेशल एक्सप्रेस रात्री 12:45 येणारी गाडी 10:39 उशिराने धावते आहे. 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर. 12626 केरला एक्सप्रेस 11:45. 20825 वंदे भारत एक्सप्रेस 12:15. 12409 गोंडवाना एक्सप्रेस 12:35. 12622 तामिळनाडू एक्सप्रेस 1:05. 18029 LTT शालिमार एक्सप्रेस 1:05. आणि 12193 यशवंतपूर जबलपूर एक्सप्रेस 1:20. या गाड्या आपल्या नियोजित वेळेवर धावत आहेत. तर 22354 हमसफर एक्सप्रेस 1:05 येणारी गाडी 15 मिनिटे उशिराने धावते आहे. 18030 शालिमार LTT एक्सप्रेस 1:15 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर. 12811 हटिया एक्सप्रेस 1:35 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर. 12621 तामिळनाडू एक्सप्रेस 1:45 येणारी गाडी. 12810 हावडा मुंबई मेल 1:55 येणारी गाडी. 12968 जयपूर चेन्नई एक्सप्रेस 2:10 येणारी गाडी. 20805 विशाखापट्टणम आंध्र प्रदेश एक्सप्रेस 2:10 येणारी गाडी. 12102 ज्ञानेश्वरी एक्सप्रेस 2:15 येणारी गाडी. 20911 नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 2:35 येणारी गाडी. 22827 पुरी सुरत एक्सप्रेस 2:45. 22691 राजधानी एक्सप्रेस 2:55. 12723 तेलंगणा एक्सप्रेस 3:20. 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25. 22632 अनुवरत एक्सप्रेस 3:30. 22813 बिलासपूर एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस 2:55 येणारी ही गाडी. या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवर धावत आहेत. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आताच आपण ऐकल्यात. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक आहे 1399.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:55 मिनिटं झालेली आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचं निवेदन. पुरुषोत्तम सुधाकरराव मधाकुळे, वय 46 वर्ष, हे गृहस्थ घरून निघून गेले आहेत. उंची 5 फूट 8 इंच, बांधा मध्यम, रंग सावळा, मराठी भाषा येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास आकाश गजानन मानकर, मुक्काम पोस्ट टेंभूरखेडा, तालुका वरुड, जिल्हा अमरावती, किंवा भांडेवाडी पोलीस स्टेशन नागपूर यांच्याशी संपर्क साधावा. विनय रमेश सूर्यवंशी, 33 वर्षांचे, हे गृहस्थ घरून निघून गेले आहेत. उंची 5 फूट 2 इंच, बांधा साधारण, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांबट, भाषा मराठी आणि हिंदी या दोन्ही येतात. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास पारडी पोलीस स्टेशन नागपूर यांच्याशी संपर्क साधावा. अमरकुमार मुन्नालाल कुशवाहा, 26 वर्षांचा, हा तरुण घरून निघून गेला आहे. उंची 5 फूट 3 इंच, बांधा मध्यम, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांबट, हिंदी आणि मराठी दोन्ही भाषा येतात. अशा वर्णनाचा तरुण आढळल्यास सुरुची योग्य

देश गायधने आनंद योग अपार्टमेंट दत्तात्रय नगर नागपूर किंवा इमामवाडा पोलीस स्टेशन नागपूर यांच्याशी संपर्क साधावा. कौशल्याबाई गणपतराव मेंढेकर ही 70 वर्षांची महिला राहत्या घरून निघून गेली आहे. उंची 5 फूट 3 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल, भाषा छत्तीसगडी. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कैलाश गणपतराव मेंढेकर राहणार अंबेनगर लाल शाळेजवळ प्लॉट नंबर 69 पारडी किंवा पारडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. अरविंद महाप्रसाद भालावी हा 20 वर्षांचा तरुण राहत्या घरून निघून गेलेला आहे. उंची 5 फूट 5 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांबट, हिंदी भाषा येते. अशा वर्णनाचा तरुण आढळल्यास महाप्रसाद चैतू भलावी नानी तहसील बरघाट जिल्हा शिवनी मध्य प्रदेश आणि हल्ली मुक्काम नाराघाटजवळ जरीपटका किंवा कपिलनगर पोलीस स्टेशन नागपूर यांच्याशी संपर्क साधावा. प्रिया अरुणकुमार सिंग ही 29 वर्षांची महिला घरून निघून गेली आहे. मेडिकल हॉस्पिटल या ठिकाणी ती होती. उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण मध्यम आणि हिंदी भाषा येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास अक्षय कुमार सूर्यनाथ सिंग खापरी रेल्वेजवळ रेल्वे स्टेशनजवळ मिहान नागपूर किंवा अजनी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. सुरेश मारोतराव पंचभाई वय 56 वर्षे हे गृहस्थ मॉर्निंग वॉक करायला जातो म्हणून निघून गेले आहेत. उंची 5 फूट 10 इंच, बांधा साधारण, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांबट, डाव्या हातावर सुरेश असं गोंदलेलं आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा येतात. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास सक्करदरा पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. साजिद खान मुनव्वर खान राहणार मोठा ताजबाग दर्गा सक्करदरा नागपूर हे 44 वर्षांचे गृहस्थ हरवले आहेत. उंची 5 फूट 4 इंच, बांधा मजबूत, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांब, छातीवर उर्दूमध्ये सातका असं नाव गुंतलेलं आहे, हिंदी भाषा येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास सक्करदरा पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. करिश्मा फगलाल ढमाटे वय 28 वर्ष ही तरुणी राहत्या घरून बेपत्ता झाली आहे. सोबत 1.5 वर्षांची मुलगी आहे. उंची 5 फूट, बांधा मध्यम, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांबट, मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा येतात. अशा वर्णनाची महिला आढळल्यास गोपाल यादव ली मेरिडियन हॉटेलजवळ नवीन बांधकाम खापरी तालुका खेंडागड आणि बेलतरोडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. साक्षी राकेश मिश्राम 18 वर्षांची तरुणी बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल, मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा येतात. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास राखी राकेश मिश्राम पोल क्रमांक 81 रॉय क्लिनिकजवळ 12 खोली किंवा जरीपटका पोलीस स्टेशन नागपूर यांच्याशी संपर्क साधावा. तनिषा संजय आवथे ही 22 वर्षांची तरुणी आपल्या राहत्या घरून बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ, उजव्या हातावर विंचू गोंदलेला आहे, मराठी भाषा येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास संजय बाबूलाल आवथे राहणार जयभीम चौक हिवरीनगर नंदनवन पोलीस स्टेशन नागपूर यांच्याशी संपर्क साधावा. श्रोतेहो, हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचं निवेदन आताच आपण ऐकलं.

श्रोतेहो नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व सर्व श्रोत्यांचं मी पूर्वा मनापासून स्वागत करते आहे. श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात करूया या देशभक्ती गीताने.

श्रद्धेहो भारतातील एक अत्यंत लोकप्रिय आणि दिग्गज पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. शास्त्रीय बैठक आणि मखमली आवाजाच्या धनी सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं भारतीय संगीत सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. संगीत विश्वातील त्यांचं योगदान न विसरणारं आहे. आज गातार

मेरा दिल यामध्ये त्यांनी गायलेली काही गीतं आपण ऐकूया. आई कुडा म्हणू मी या चित्रपटातलं गीत सुमन कल्याणपुरी यांच्या आवाजात, पी सावळाराम यांची शब्दरचना आणि संगीत राम कदम यांचं.

धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत सुमन कल्याणपूर यांचा आवाज, दक्षिण जगदीश खेबुडकर यांचं गीत आणि संगीत सुधीर फडके यांचं. श्रोतेहो, सध्याच्या बांगलादेशातील ढाका या ठिकाणी भवानीपूर या गावामध्ये सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला होता. त्यांचं माहेरचं नाव सुमन शंकर हेमाडी. रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. 1954 त्यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली. 1960 आणि 1970 दशकात त्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत लोकप्रिय झाल्या.

अशोक जी परांजपे यांची शब्दरचना आणि संगीत अशोक पत्की यांचं होतं आणि आवाज अर्थातच सुमन कल्याणपूर यांचा. श्रोतेहो, सुमन कल्याणपूर यांनी अनेक दशकं हिंदी मराठीसह गुजराती बंगाली पंजाबी आणि आसामी अशा विविध भाषांमधून अजरामर गाणी गायली. मराठीमध्ये दशरथ पुजारी आणि यशवंतदेव यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गायलेली मराठी भावगीतं प्रचंड गाजलीत. ऐकूया मानिनी या चित्रपटातलं हे गीत. बैनाबाई चौधरी यांची शब्दरचना आणि संगीत वसंत पवार यांचं.

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुमन कल्याणपूर यांचा आवाज, मधुसूदन यांचं गीत आणि संगीत एन दत्ता यांचं. श्रोतेहो, 1954 सुमन कल्याणपूर यांनी दरवाजा या चित्रपटासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. जिथे सागरा धरणी मिळते, निंबोणीच्या झाडामागे, केशवा माधवा तुझ्या नामातरे गोडवा यासारखी भावगीतं त्यांनी गायलीत. त्यांनी गायलेल्या प्रसिद्ध हिंदी गाण्यांमध्ये मेरे महबूब ना जा, तुमने पुकारा और हम चले आए आणि आज हुना आए पालमा यासारखी अनेक गाणी आहेत. त्यांनी एकूण 740 चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आणखीन एक भावगीत नाविकारे, अशोकजी परांजपे यांची शब्दरचना आणि अशोक पत्की यांचं हे संगीत.

संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी भारत सरकारने 2023 सुमन कल्याणपूर यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित केलं होतं. तसंच गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार आणि तानसेन पुरस्कार यासारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. सुमन कल्याणपूर नुसतं नाव जरी उच्चारलं तरी निर्मळ, शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आठवतो. त्यांची गाणी जितकी प्रसिद्ध झाली तितक्याच त्या प्रसिद्धीपासून अलिप्त राहिल्या. कलाविश्वातील त्यांच्या या योगदानाला आपण कधीच विसरू शकणार नाही.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विभावरी हिंदी.

आपणकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या मधुर आणि मखमली आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं काल निधन झालं. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला. मराठी भावगीतं, भक्तिगीतं आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेलं योगदान कधीही न विसरता येणार आहे. कलाक्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. सुमन कल्याणपूर यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तिगीतं गाण्यात त्यांना विशेष गोडी होती.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग दुसरा, हसले मनी चांदणे.

0: आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: तुम्हाला गम्मत सांगते की ही जी मैफिल असायची ना त्यांची स्वतःची, ही आत्ताच्या सारख्या कॉन्सर्ट्स नव्हत्या. दीड तासाच्या, चार चार पाच पाच तासाची मैफिल चालायची. एक स्त्री असून एवढ्या वेळ गाणं आणि खुल्या आवाजात शास्त्रीय संगीत आणि असे कार्यक्रम त्यांनी किती केले. गणपतीच्या दिवसात तर 10 दिवसात 12 कार्यक्रम केलेले, इतके कार्यक्रम आणि त्या मैफिली चार चार पाच पाच तासाच्या. शंकर अभ्यंकर त्यांनी तर त्यांच्याविषयी म्हटलं की आम्ही जेव्हा त्यांची मैफिल ऐकायला जायचो, हिंदू कॉलनीत एकदा ऐकायला गेलो, प्रचंड गर्दी होती, बसायला जागा नाही, आम्ही कट्ट्यावर बसलो होतो. तर तिथे बसलं असताना असं लक्षात आलं, अरे 4 तास होऊन गेले, हा कट्टा आपल्याला बोचत कसा नाहीये, इतकं त्या गाण्यात आम्ही रंगून गेलो. तर असे खूप किस्से आहेत अनेकांचे, पण सांगायची गोष्ट की इतकी त्यांची कष्ट होते त्यामागे, इतकी तयारी होती,
2: शिस्त पण तशीच होती ना,
1: शिस्त होती. आणि अशा मैफिली अनेक केल्या त्यांनी.
2: नाट्यसंगीत गायला त्यांनी थोडी उशिरा सुरुवात केली आणि नाट्यसंगीत हा त्यांच्या मैफिलीतला महत्वाचा टप्पा होता. तर नाट्यसंगीत खूप आहेत त्यांची तशी पाहायला गेली तर याच्याविषयी काय सांगता येईल.
1: नाट्यसंगीत हा त्यांच्या आयुष्यातला फार महत्वाचा भाग आहे. कारण का तर बालगंधर्व, त्यांनी जी जवळीक साधली खऱ्या अर्थाने ती बालगंधर्वांच्या गायकीशी. कुठल्याही घराण्याचं गाणं गात असताना पण बालगंधर्वांची गायकी शास्त्रीय संगीतात सुद्धा दिसत असे. त्यांच्या गमकेच्या ताना बालगंधर्वांच्या, लढीवाळ त्यांची गायकी एक तीच माणिकताईंमध्ये होती, नेमकी लढीवाळ गायकी. त्यामुळे बालगंधर्वांच्या गाण्याशी जी त्यांची जवळीक होती ना, ते आत्मसात करण्यासाठी, मी मगाशीही सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी अनेक रेकॉर्ड्स ऐकल्या, ती आत्मसात केली. पण ही जी गायकी गायली, गाणी गायली, रेकॉर्ड्स आल्या बाहेर, बरेच लोक म्हणायला लागले की बालगंधर्वांच्या नंतर ती गायकी गाणार आहे माणिक वर्माच बर का, हे म्हणायला लागलं. पण त्यांनी कधीही नाटकात काम केलं नाही, कधीच नाही. कारण त्यांचा गोल ठरलेला होता, आपल्याला गाणं करायचं आहे. पण नाट्यसंगीत त्याविषयी आता मात्र एक छोटासा किस्सा सांगणार आहे मी. कारण बरेच जण विचारतात, भारती वगैरे वंदना आहे कामं करतात नाटकात, माणिकताईने काम केलं नाही का? नाही. कारण त्यांच्यामध्ये अभिनयाचं त्या सांगायला सांगायचं, नाही हो, 2 वाक्य मला बोलता येणार नाही, धड मला येत नाही हो बोलायला, संवाद मला पाठवत नाहीत वगैरे, ही सगळी कारणं होती त्यांची. पण त्यांना खरं म्हणजे मनापासून नाटकात काम करायचं नव्हतं. मी जे म्हटलं तसं 1967-68 ते 1970 ते आजारी पडेपर्यंतचे ही जी 3-4 वर्ष होती, त्यांची दादर पासून साधारण गिरगाव आणि ह्या भागातल्या एकही मैफिल मी सोडली नसेल. त्यावेळेला आमचा एक ग्रुप होता सगळ्या गाण्याची आवड असणाऱ्यांचा, आम्ही सगळे जायचोच. आणि त्याच्यात राम मराठे आणि माणिक वर्मा ही माझी दैवत असल्यामुळे सगळ्या मैफिली मी ऐकल्या. आणि पूर्वीच्या काळी काय असायचं, कोणाच्या गुरुपौर्णिमेसाठी लोक एकमेकांसाठी गायचे, हे फार महत्वाचं आहे. आता तसं होत नाही. तसं सीआर व्यासांची गुरुपौर्णिमा ते भंडारी हॉलमध्ये होती, त्या मैफिलीला मी गेले होते. आणि तुम्हाला सांगतो, आता सुद्धा ते चित्र मला डोळ्यासमोर दिसतं. अहिर भैरव गायल्या होत्या, पहाटे पहाटे त्यांचा नंबर लागला, कारण एक एक गात गात गात सिनियॉरिटी प्रमाणे. आणि नंतर त्यांनी नाही मी बोलत नाथा हे गाणं म्हटलं. ते जेव्हा गायल्या, मी ऐकत तर होते सगळ्या जागा जागा गंधर्वांच्या, पण डोळ्यासमोर जे चित्र होतं

त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते, आजही मी शिकवताना सगळ्यांना म्हणते भल्या भल्या कसलेल्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांच्या चेहऱ्यावर येणार नाहीत इतके सुंदर भाव होते, कारण ते खूप सात्विक होते, लाडीक होते, कारण त्या गाण्याचा भाव लाडीक आहे, तो लाडीकपणा नेमका त्यांच्या चेहऱ्यावर, तो आजही मी विसरू शकत नाही. आणि ते गाणं आजही मी शिकवताना कायम त्या आठवणी, त्या सगळ्या जागा वेगळ्या वेगळ्या लक्षात राहतात. त्यामुळे नाट्यसंगीत हे खऱ्या अर्थाने त्यांनी फार लोकप्रिय केलं. आणि नाट्यसंगीताच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत पण जे बालगंधर्वांचं कार्य आहे तेच माणिकताईंचं आहे, घरोघरी पोचवलं. स्वयंवर नाटकातली पद ही गायला अत्यंत अवघड, आणि माणिकताईंची पहिली रेकॉर्ड नाथा हा माझा मोहिकलाची झाली, म्हणजे पहिली परत तीच. स्वयंवर मधली पद ही तालाला अवघड आहेत. मला काय सांगायचंय, नाही मी बोलत नाथा लाडीक गाणं, सुगमकडे झुकणारं गाणं, दादरा ताला सार सदर म्हणायला अवघड आहे तरी सुद्धा, पण त्या वजनाने. पण ही जी पद होती ना, नाथा हा माझा गंधर्व ठेका आहे, किंवा रूपबली तो नर शार्दूल साचा, किंवा पुढे यदुमनी सदना, ही तालाला अवघड, दीपचंदीमध्ये वगैरे वेगवेगळ्या तालात असलेली स्वयंवर मधली गाणी, अनृतची गोपाला, ते जवळजवळ ख्याल आहे सूर मल्हारचा, त्याच्यावरतीच आहे ते, तर ही अत्यंत अवघड गाणी तालाला गायला. आजही गाताना ते चॅलेंज वाटतो. मम आत्मा गमला त्या मनाने सोपं आहे, कारण त्या मनाने तसं सोपं काहीच नाही, पण ते त्रितालात आहे तालाच्या दृष्टीने. पण हे गाणं खूप कठीण, पण त्यामुळे त्यातलं आम्हाला विशेषतः यदुमनी सदना हे का आवडतं आणखीनही सांगते की यदुमनी सदना रुचिर सदन पती मनसतीना करीन यदुमनी सदना. ती रुक्मिणी म्हणते श्रीकृष्णाच्या मनात मी घर करते, तसं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या रसिकांच्या मना मनात घर केलेलं गाणं म्हणेन मी, म्हणून यदुमनी सदना आपण ऐकूया.

0: रसिक हो, ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: भक्तिगीतांचा हा टप्पाही खूप महत्वाचा आहे. आपल्या कार्यक्रमाची ही सुरुवात अमृताहुनी गोडने झालेली आहे, पण मग याच्यानंतर असं झालं होतं की काही नवीन गाणी, खास भक्तिगीतं ही रेकॉर्ड करून घेण्यात आली होती.
2: माणिकताईंची असंख्य भक्तिगीतं लोकप्रिय आहेत. आकाशवाणीवर तर ती सतत लागायची, सतत.
1: आजही लागतात.
2: आजही लागतात. मग ते कार्यक्रम कोणताही असू दे, मंगल प्रभात असो का कामगार विश्व असो, कायम भक्तिगीतं ही ऐकायला मिळतात. पण त्यातला एक किस्सा सांगण्यासारखा आहे का, तर पुणे रेडिओ स्टेशनचे स्टेशन डायरेक्टर कृद दीक्षित यांनी बाळ माट्यांना अशी एक ऑर्डरच केली होती की अहो, ही भक्तिगीतं ध्वनिमुद्रिका असलेली कमी पडतायत, आता तुम्ही अजून काही गाणी रेकॉर्ड करा. तर अहो कधी करू, त्यांचं टाइम टेबल इतकं व्यस्त आहे. म्हणजे ते मला सांगू नका, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातनं तुम्ही वेळ काढा. त्या पुण्याला आल्या रे आल्या की गाण्याचं रेकॉर्डिंग तुमचं तुम्ही.

0: मग आपण कसंही करून त्यांचा वेळ घेऊन तुम्ही नवीन भक्तिगीत रेकॉर्ड करा. आणि मग बाळमात्यांनी एक सुंदर गाणं, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, हे केलं. आणि कृद दीक्षितांनी त्याविषयी जी व्याख्या केली ना, ते मला फार विशेष वाटलं की एखादा स्टेशन डायरेक्टर म्हणजे एखादा अधिकारी त्यातला इतका जाणकार असणं हे कलाकारांसाठी किती महत्वाचं आहे. तर त्यांनी काय म्हटलं माहितीये का, बघा जनरली आपण म्हणतो की परमेश्वर प्राप्तीसाठी संगीतासारखं दुसरं माध्यम नाही
1: हो.
0: आणि परमेश्वराचं सगुण साकार रूप हे भक्तासाठी आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन निर्गुण निराकार रूप ज्याला कळतं त्याला खरोखरी मोक्ष प्राप्त होतो. हे जसं आपण

0: स्वतः जाणकार असणं हे कलाकारांसाठी किती महत्वाचं आहे. तर त्यांनी काय म्हटलं माहितीये का, बघा जनरली आपण म्हणतो की परमेश्वर प्राप्तीसाठी संगीतासारखं दुसरं माध्यम नाही
1: हो.
0: आणि परमेश्वराचं सगुण साकार रूप हे भक्तासाठी आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन निर्गुण निराकार रूप ज्याला कळतं त्याला खरोखरी मोक्ष प्राप्त होतो हे जसं आपण म्हणतो. पण कृद दीक्षितांनी काय म्हटलं माहितीये का, माणिक ताईंचं गाणं ऐकून बरं का, ते माणिकच म्हणायचे, माणिक शिकली कशी कुणाजवळ हे माहीतच आहे की, पण ते गाताना स्फूर्ती येते कशी आणि कुठून काय सांगणार. अहो केवळ अविश्रांत मेहनत घेतली, खूप चिजा जमवल्या, सरगम अगदी जीभ तुटे तो पाठ केली, तरी यावरच गाणं बनतं का. एकाच गुरुचे दोन शिष्य त्याच तालमीवर त्याच रागावर त्याच चिजेवर त्याच जातीच्या आवाजावरही वेगवेगळे कसे गातात, कारण दिलेली सांगितलेली चीज ही सगुण असते, पण ती गाता गाता शब्दांच्या पलीकडे सुरांच्या पलीकडे तालाच्या लईच्या पलीकडे कशी निर्गुण होते हे कसं सांगता येईल. कारण प्रत्येक कलावंताची ही आपापली प्रतिभा असते, त्यामुळे अशी प्रतिभा ज्या गीतात ऐकायला मिळते ते गीत ऐकूया. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण.
1: वा वा वा वा.

0: माणिकताईंचं गाणं रसिक प्रेक्षक त्यांचे निस्सीम चाहते सतत 3 दशकं अगदी मनसोक्त अनुभवत होते.
1: हो,
0: जसं उघड्या खिडकीतून घरात चांदणे शिरावं ना, तसा माणिकताईंचा आवाज महाराष्ट्रात घरोघरी पोचला होता. त्यांच्या आवाजाचा सर्वांनाच मोह पडला होता, लोभ जडला होता. त्यांच्या सुरांचं चांदणं रसिकांनी शरदाच्या चांदण्याप्रमाणे अनुभवलं होतं.
1: वाह, क्या बात आहे.
0: आणि मग घरोघरची लहान थोर स्वरलोभी माणसं गाऊ लागली होती शरदाचे चांदणे, मधु अनेक फुललात निशिगंध.

0: शुभदाताई, माणिक वर्मांच्या बाबतीत तुम्ही आता म्हणालात की शरदाचं चांदणं फुललं होतं, मग ते नेमकं कसं काय?
1: असं आहे की जेव्हा लग्न ठरल्याचं माणिक त्यांच्या सगळ्या मैत्रिणींना कळलं, लग्न ठरलं, त्यांना जरा उत्सुकता होती की हिच्या नवऱ्याला किती आवड असेल, कवी आहेत वगैरे ठीक आहे, पण आवड आहे का गाण्याची, हिच्या गाण्याचं काय होणार. आणि मग जेव्हा लग्न ठरल्याची बातमी आली आणि पुण्यात एक कार्यक्रम ठरला, त्या कार्यक्रमाला पुढच्या बाजूला ह्या सगळ्या मैत्रिणी बसलेल्या होत्या नेहमीप्रमाणे गाणं ऐकायला, भरपूर गर्दी, आणि अमर वर्मा थोडेसे मागच्या बाजूला एक कोपऱ्यात खुर्ची टाकून बसले होती. तर गात असताना एखादी जागा खूप छान गेली की ऑडियन्स मधून एकदम वाहवा यायची, आणि खूप जोरात वाहवा आली की ह्या सगळ्या मुली मागे वळून बघायच्या. लोकांना कळे ना की अरे हे काय चाललंय, इतकं छान जागा येत आहेत एकापाठी एक, इतक्या छान एकावर एक ताना येत आहेत आणि ह्या सगळ्या मागे का वळून बघतायत. त्याचं कारण एकच होत की त्यांना वर्मांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायचे होते. गाण्याचं होईल काहीतरी म्हणत, आणि त्या नुसत्या चेष्टा मस्करीला ऊत आला होता अक्षरशः. माणिक ते म्हणाल्या, काग अशा पाठीस लागता मिळून साऱ्या जणी, आज माझी मला लाभला सर्वस्वाचा धनी.
0: वा वा,
1: हसले मनी चांदणी.
0: क्या बात है.

0: शुभदाताई, तुम्ही हे सगळे किस्से सांगत असताना आमच्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतंय, पण त्यातही आणखी एक महत्वाचा टप्पा आहे, प्रकार आहे, आणि तो म्हणजे चित्रपट संगीताचा. फार नाही आहेत पण जी काही आहेत ती तितकीच सुंदर आहेत. त्या गीतांविषयी काय सांगता येईल?
1: त्या गीतांविषयी फक्त मी एवढंच म्हणेन की चित्रपट गीत असो की नाट्यगीत, त्यांचं जसं मला शास्त्रीय संगीतातली अव्वल दर्जाची गायिका बनायचंय हे एक जे ध्येय होतं ते तसंच होतं. आणि म्हणूनच उमस पडेल त्या चित्रपटाच्या वेळीही त्यांना जेव्हा आग्रह झाला की थोडंसंच हे फक्त झोपाळ्यावर बसून तर म्हणायचंय तर काय हरकत आहे तेवढं काम करायला, तरीही त्यांनी नकारच दिला. जे एक विख्यात गाणं आहे, घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा. आता तुम्हाला एक गंमत सांगू का? या गाण्याची एक फार मजेशीर कथा आहे. घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा बाबत आपण गदिमांच्या काव्य प्रतिभेबद्दल खूप काही अनुभवलंय सगळ्यांनी, ळ अक्षरावरनं वगैरे, पण या गाण्याचा उपयोग माणिकताईंनी कुठल्या कारणासाठी करून घेतला होता माहितीये? हे तुमच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. अहो, एकदा प्रवास करत असताना कल्याणचं एक जोडपं होतं आणि माणिकताई समोरच्याच बाजूला बसलेल्या होत्या, समोरच्याच बर्थवर. त्या जोडप्याचं लहान मूल सारखं रडत होत. त्यांना काही राहावे ना माणिकताईनं, का बाबा रडतंय बाळ, का रडतंय? त्यांनी विचारलं, अहो काय होतंय का त्याला, का रडतंय, का रडतंय? चाललंय त्यांचं आपलं आपसात बोलणं. माणिकताईनी त्यांना विचारलं, त्या जोडप्याला, मी घेऊ का बाळाला जरा वेळ माझ्याकडे? आणि त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं, जवळ घेतलं आणि त्याला जवळ घेऊन त्याच्या पुढे म्हणायला लागल्या, घन निळा लडी बाळा झुलवू नको हिंदोळा. आणि ते बाळ रडायचं थांबलं ना. त्या जोडप्याच्याही लक्षात आलं, ते चर्चा करतच होते बहुतेक असं वाटतंय, पण ह्या माणिकवर नाही ते निश्चित झालं.

0: रसिकहो माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: इतके सगळे प्रकार आहेत, मला वाटतं फक्त अर्धेच झाले असतील. नाही
2: अहो कितीतरी शिल्लक आहेत.
1: अजून गझल आहे, ती वेगवेगळी प्रासंगिक गीतं आहेत, संस्कारक्षम गीतं आहेत.
2: पण आत्ता आपण रसिकांसाठी मराठी गझल प्रथमता माणिकताईंनी गायली, मधुकर गोळवलकरांचं संगीत असलेली त्या चित्त चोरट्याला का आपले म्हणू मी, आपण ऐकूया.

अहो अशी प्रासंगिक गीतं तर तुम्ही सांगितली, पण मला आत्ताच्या काळात ना एक फार विशेष गीत असं वाटतं, अगदी दोनच ओळी ऐकूया, पण त्या ऐकूया एवढ्यासाठी की पूर्वीच्या काळी मुलं खाली खेळून वगैरे आली, संध्याकाळच्या वेळेला घरी आल्यावर शुभम करोती म्हणण्याची एक पद्धत होती घरामध्ये. आता असे संस्कार करायला मुलांना ते आवडणारही नाहीत आणि कोणी ऐकूनही घेणार नाही, तो सगळा जमानाच गेला. पण असं शुभम करोती म्हणण्यापेक्षा जर माणिकताईंच्याच आवाजात तुम्ही शुभम करोती कल्याणम हे गाणंच ऐकलं तर

0: पण हे सगळे गीत प्रकार गात असताना म्हणजे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तो उल्लेख असू देत, किंवा प्रत्येक गाण्याचे किस्से जर आता सांगायला गेले तर एक कार्यक्रम अपूर्ण पडेल, आपल्याला असे कितीतरी भाग त्याचे करायला लागतील. पण त्यातही महत्वाचा भाग असा होता याच्यात की त्यांना आलेला आजारपण, त्यात 80 दिवस जवळपास त्या कोमात होत्या, आणि त्यानंतरचा जो त्यांचा प्रवास आहे सांगीतिक प्रवास तो सुद्धा त्यांचा तितकाच महत्वाचा आहे. तर त्याविषयी काय सांगता येईल?
1: खरं सांगायचं ना तर हा फार दुर्दैवी आणि क्लेशकारक असा प्रसंग आहे आमच्या सर्वच कुटुंबियांच्यासाठी. 1 ऑक्टोबर 1970 साली बघा, ज्यावेळेला त्या ऐन बहरात होत्या त्यावेळेला एक दिवस अशी बातमी आली सगळीकडे की माणिकताईंना शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. का बरं काय झालं? नाही काही नाही, ताप आहे खूप, पण एक जनरल सगळं तपासणीसाठी नेलंय, अशी सुरुवातीची बातमी. हळूहळू करत अजूनही तितकस बरं नाही. नंतर 2-4 दिवसांनी असं झालं, वंदनाने सांगितलंय ते की एका नाटकाची रिहर्सल संपून ती आली, आणि आली आणि बघते तर काळजात चर्र झालं, कारण ही एवढी गर्दी जमली होती खोलीच्या इथे, काय झालं असेल एकदम. तर तिथे माणिकताईंना ऑक्सिजन लावलाय एवढं होतं, पण काय करावं असं झालं. आणि तिथून त्या ज्या कोमात गेल्या, त्या तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे एवढे दिवस त्या अवस्थेला काय म्हणायचं, म्हणजे अक्षरशः डॉक्टरांचे अथक

0: प्रयत्न होते.
1: पण
0: त्याहीपेक्षा जे माणिकताईंनी ज्या श्रद्धेने गाण्याची सेवा केली होती ना, ती कशी उपयोगाला आली ते बघा. एक असा प्रसंग आहे की दररोज त्यांच्या उशीखाली शेकडो अंगाराच्या पुढ्या यायच्या आणि त्या नर्सला एक कामच असायचं की तिथे त्या ठेवायच्या. कारण रसिकांची भावना आहे, श्रद्धा आहे, प्रत्येक जण त्यांच्यासाठी नवस बोलतो लवकरात लवकर बरं वाटू दे. एक अंबरनाथच्या आजी होत्या 90 वर्षाच्या आणि त्यांना जेव्हा कळलं की माणिकताई हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, त्यांना राबेना ही तर माझी रखमाई आहे म्हणाल्या, तर तू कसंही कर मला हॉस्पिटलला घेऊन जा. आणि त्या तिथे हॉस्पिटलमध्ये आल्या, येताना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन नवस बोलून आल्या आणि काय बोलल्या असतील, तर माझ्या रखमाईला लवकर बरं कर, माझी जी काय उरली सुरली 10 वर्ष असतील ती पण तिच्या आयुष्यात येऊ देत, पण लवकर बरं वाटत. इतकं रसिकांचं प्रेम फार म्हणजे फारच थोड्या कलाकारांच्या वाट्याला येतं. एक क्षण असा आला होता म्हणजे पेपरला बातमीही आली होती चुकीची की माणिकताई गेल्या, असंच सगळीकडे बोललं गेलंय, सगळे हवालदिल झाले होते. काय करायचं, एक सद्ग्रस्त होते, त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात घाबरू नका, ह्या यातनं नक्की बऱ्या होणार. कारण त्यांना सोनोपंत दांडेकर जे संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहेत आणि ते त्यांना माणिकताईंना बी एला असताना प्रोफेसर होते, शिकवायला होते, फिलॉसॉफी विषय घेऊन माणिकताईंनी बी ए केलं, तर त्यांचा माणिकताईंना आशीर्वाद आहे, अनुग्रह आहे, त्यामुळे त्या यातनं बऱ्या होणारच. आणि तसंच झालं,
1: किती विश्वास होता ना.
0: तसंच झालं, अहो त्या आजारपणात त्या काय नाही, मुलींना ओळखत नव्हत्या, काय काय बोलत होत्या. मला आणि वंदनाला जो इतिहास विषय शिकवला तो सगळा इतिहास तिथे बनवत होत्या. चिजा म्हणायच्या, पण गंमत बघा एवढ्या आजारपणात पण चिजा विसरत नव्हत्या, चिजा गात होत्या. ते आजारपण हे म्हणजे फार मोठा टॉपिक आहे, पण आजारपणानंतर जेव्हा सगळ्यांना की माणिकताई बऱ्या झाल्या हे ऐकल्यावर अनेकांनी नवस फेडले, कार्यक्रम करूया, काय कार्यक्रम करायचा असं झालं. तर पुण्याला त्यांचा जो एक कार्यक्रम केला, मी साक्षीला आहे कारण मी त्याला निवेदनाला होते त्या कार्यक्रमाला, आणि तेव्हाही माणिकताईंचं म्हणणं मला मोठेपणा मला तिथे जाणवला की बघा कोणाला आपण निवेदनाला सांगूया काहीतरी नामान, कशाला आपल्या घरची मुलगी असताना कशाला कोण पाहिजे म्हणाले. आणि मला त्यांनी निवेदनाची संधी दिली, हे माझ्या आयुष्यातला कधीही न विसरता येणारा प्रसंग आहे. आणि त्या तिथे अक्षरशः बायका आलेल्या एक एक जणी कुलावून ओटी भरत होत्या त्यांच्या नवस बोललेल्या, आणि बाजूला असा नारळांचा आणि ओट्यांचा ढीग होता. इतका प्रचंड विश्वास, आणि त्यानंतर लोकांना उत्सुकता होती जी गाणं ऐकण्याची. ते पहिलं गाणं क्षणभर उघडं नयन देवा गायल्या आणि तो देवावरचा स्वर लावल्या बरोबरच जी काही टाळी आली आणि जे काही लोकांना
1: डोळ्यात पाणी आलं,
0: पाणी आलं. आणि हाच किस्सा सवाई गंधर्वला झाला. सवाई गंधर्व मध्ये कायम त्यांचं गाणं होत असे आणि त्या वर्षी सवाई गंधर्वला जेव्हा माणिकबाई गाणार हे कळलं, हजारोनी लोक जमलेले होते आणि जेव्हा स्टेजवर त्यांना आणलं, एका पायाने लंगडत लंगडत चालत आले आहेत, बसले आहेत आणि आता काय गाणार सगळे
1: उत्सुकता,
0: काय म्हणतात ना, कानात प्राण आणून लोक. निशब्द शांतता होती, शांत म्हणजे अतिशय शांत. आणि जेव्हा त्या गायला सुरुवात करणार, त्यांनी पहिला सा लावला, कुठल्याही कलाकाराला मिळाली नसेल अशी दाद समोरच्या सर्व श्रोतृवर्गात फक्त आणि फक्त अश्रुधारा वाहत होत्या.
1: वा, माझ्या अंगावर काटा आला आता ऐकताना.
0: आम्हाला असं झालं की अरे हे खरं कलावंतावरचं प्रेम. आणि त्यात नेहमीच्या प्रमाणे सुहास्य वदनाने त्यांनी ती मैफिल सादर केली.
1: काही क्षण जे कोरले जातात ना कलाकारांच्या आयुष्यात कायमचे, त्यातला हा क्षण आहे,
0: त्यातला हा क्षण. आणि मला फक्त एकच सांगायचंय की जे आपण या कार्यक्रमात सुरुवातीपासून सांगायचा प्रयत्न करतोय, जे बाबूजींनी हेरलं होतं त्यांच्यातलं की शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असल्यामुळे ही मुलगी

0: गाण्यासाठी आणि सुगम संगीताच्या जागाही चांगल्या येत असल्यामुळे ही मुलगी नक्की पुढे जाणार ह्याचे बाबूजींना खात्रीच होती. पण त्याचप्रमाणे जेव्हा त्या अशा गायला लागल्यानंतर तेव्हा काय झालं की फक्त त्यांचा स्वर खाली आला, बाकी शरीरावर परिणाम झाला पण आवाजावर परिणाम झाला नाही. मॅनेंजेटिसमुळे डॉक्टरांनी कल्पना दिली होती असं होईल की कुठल्या तरी शरीराच्या एका भागावर जो परिणाम झाला काय होईल, पण आवाजावर अजिबात परिणाम झाला नाही, फक्त स्वर खाली आला.
1: ईश्वराची कृपा,
0: ईश्वराची कृपा हेच त्यांचा देवावर असलेला अढळ विश्वास होता आणि तोच त्यांच्या कामी आला. ज्या शास्त्रीय संगीताने आपण सुरुवात केली, ज्या जगन्नाथ बुवांनी त्यांना शिकवलेला राग जोकोंस, ज्याची त्यांची एलपी ध्वनिमुद्रिकाही निघाली होती त्या काळामध्ये, भटियार आणि जोकोंस हे दोन राग, आणि तो जोकोंस राग दुसऱ्याही अर्थाने की त्यांच्या आजारपणानंतर जगन्नाथ बुवांच्याच पुण्यतिथीला हरी महादेव वैद्य हॉलमध्ये माणिकते गायला बसल्या आणि जोकोंस गायल्या होत्या आणि घरातले सगळे नुसते रडत होते.

0: माणिक वर्मा म्हणजे केवळ भावगीत गायिका नव्हे, ती एक चतुरस्त्र गायिका, अष्टपैलू गायिका, पण मुख्य म्हणजे प्रामुख्याने मैफिलीची गायिका. स्वतःच्या मैफिलीत त्यांनी या सगळ्या गीत प्रकारांना स्थान दिलं. पण खरं बघायला गेलं तर शास्त्रीय संगीतात त्या अत्युच्च पदावर विराजमान झाल्या होत्या आणि त्याची दखल घेऊनच 1974 साली त्यांना शासनातर्फे पद्मश्री प्रदान करण्यात आली.
1: शुभदाताई, तुम्ही खूप छान अशा शब्दात माणिकबाईंचं वर्णन केलंय, आम्हाला ते नक्कीच ऐकायला आवडेल.
0: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता. राजसत्व रूप तुझे प्रसन्न मोहक मुद्रा, रुज स्वभाव अंतरीचा मोहविते सात्विकता, वंद्य गान देवता. भावगीत भक्तिगीत चित्रगीत नाट्यगीत बंदिशी रंगवुनी मिळवी मान मान्यता, वंद्यगान देवता वंद्यगान देवता.
1: खरं तर माणिक वर्मा म्हटल्यानंतर कितीतरी गोष्टी समोर येतात. एकतर भावपूर्णता, शुद्धता, रियाज, शिस्त, सातत्य, समर्पण, या सगळ्या गोष्टींनी किंवा या सगळ्या गोष्टी असलेल्या अष्टपैलू चतुरस्त्र अशा गायिका. खरंच शुभदाताई, आज तुम्ही माणिकबाईंच्या आयुष्यातले इतके सुंदर अनुभव आमच्या या कार्यक्रमात सांगितलेत, इथे आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते, आज आपण एका महान कलाकाराच्या सुरेल प्रवासाची झलक अनुभवली. संगीत ही केवळ कला नाहीये, तर ती एक साधना आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच माणिक वर्मा. तेव्हा आजचा आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. आजच्या या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिनं. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, हसले मनी चांदणे, विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा होता या मुलाखतीचा दुसरा आणि अखेरचा भाग. श्रोते हो, आणि आता ऐकूया चित्रा वाघ यांचा ललितलेख उत्सव पुनर्जन्माचा.
1: गेले काही दिवस अगदी खुशीत होते मी. यंदा भरपूर पपया लगडल्या होत्या, काही तर पुढल्या आठवड्याभरातच तयार होण्यासारख्या, आणि अजूनही काही हिरवट पिवळी फुलं शिल्लक होतीच. गेल्या पावसाळ्यात डेंगू का चिकनगुनिया असल्या काहीतरी नावांचे आजार फैलावले आणि त्यावर पपईच्या पानांचा रस गुणकारी असतो ही बातमी पसरली. त्यात मी अशी बिल्डिंगच्या गेटला टेकून उभी. झालं, येता जाता माणसं माझी मोठाली पानं तोडायला लागली. माझी उंची चांगली घसघशीत, त्यामुळे अनेकांनी उड्या मारून मारून पानं पार ओरबाडून घेतली. अगदी शेंड्याजवळची 5-6 पानं शिल्लक राहिली होती. एकदा रात्रीच्या वेळी तर एक दोघे जण आले आणि चक्क होती नव्हती ती सगळी पानं तोडून घेतली. माझी तर पार रयाच निघून गेली. सकाळी रस्त्यावरून जाणारी माणसं माझ्याकडे पाहून चुकचुकत होती. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या आजींचं लक्ष गेल्यावर त्याही खूप चुटपुटल्या. वरून वॉचमनला ओरडल्या, तुझे लक्ष कुठे असतं? मी मात्र मनाशी विचार केला की जाऊ दे, माझ्या पानांच्या रसाने कुणाचा आजार बरा होत असेल तर होऊ दे की. हां, आता मला कमीत कमी वाकवून सावकाश हलक्या हाताने पानं काढली तरी काम होतच ना. पण आता हे कोण कोणाला सांगणार? असो, मला त्या आजींना सांगावंसं वाटत होतं. अहो, तुम्ही नका काळजी करू, थोड्याच दिवसात मला नवीन पालवी फुटेल. खरं तर लहानपणापासून इतके आघात झेल्लेत मी, त्यापुढे हे ओरबाडणं म्हणजे काहीच वाटेनासं झालंय. माझ्या इतर भाऊबंदांपेक्षा आहेच मी वेगळी. माझ्या जन्माचंही कोणाला कौतुक नव्हतं. खरं तर मी फूटभर उंच होईपर्यंत माझी फारशी दखलही कोणी घेतली नव्हती. या आजींच्या गॅलरीतल्या ओल्या कचऱ्याच्या टोपलीत मी पडून होते. त्यांनी घरीच तयार केलेल्या काळ्या मऊ खताबरोबर या प्राजक्ताच्या पायाशी येऊन पडले. प्राजक्ताला घातलेल्या पाण्यावरच मी भराभर वाढायला लागले. 3-4 महिन्यातच अंगापिंडाने छान भरले. एका पाठोपाठ एक सर्व बाजूंनी उगवणाऱ्या हिरव्यागार पानांगणीत माझी उंचीही भराभर वाढली. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाले. काहींना वाटलं आपणच इथे टाकलेली बी रुजली असणार, किंवा बाहेरून कोणीतरी टाकली असेल. मला मात्र माझं जन्मघर चांगलं माहीत होतं. आमच्या शेजारच्याच कंपाऊंडमध्ये हे भलं मोठं जांभळाचं झाड आहे. माझ्या लहानपणीची एक गोष्ट मला चांगली आठवते. पावसाचे दिवस होते, माझी उंची जेमतेम कंपाऊंडपर्यंत आली होती. पलीकडचं काही दिसायचं नाही, पण वर पाहिलं की जांभळाच्या मोठमोठ्या फांद्या झुलताना दिसायच्या. कधीकधी त्याच्यावर बसलेले पोपटही दिसायचे. प्राजक्त तर माझा सख्खा शेजारी, माझ्या आवडीचा दोस्त. खरं तर वयाने खूप मोठा, पानं पण भरपूर होती. पण का कोण जाणे इतक्या छान झाडाला एक सुद्धा फूल लागत नसे. त्या रात्री पाऊस थांबण्याचं लक्षणच नव्हतं. माझ्या डावीकडच्या आसूपालवच्या गच्च पानांमध्ये शिंपी पक्ष्याचं एक घरटं होतं, अगदी छोटंसं. अगदी आडोशाला असूनही सततच्या पावसामुळे चिंब भिजलेलं, एरवीसारखी बडबड करणारी दोन पिल्लं पावसाच्या माऱ्यात एकदम चिडीचूप होती. मीही प्राजक्ताच्या आसऱ्याने अवघडून उभी होते. पायाकडे 7-8 इंच पाणी साठलं होतं. मध्येच जरा डुलकी लागली तेवढ्यात कांठळ्या बसेल असा मोठा आवाज झाला आणि काड काड आवाज करत जांभळाची एक मोठी फांदी खाली पडली. पडली ती नेमकी प्राजक्ताच्या अंगावर. माझ्या डोळ्या देखतच प्राजक्ताची रस्त्याच्या

लाकडेला झुकलेली फांदी आणि त्याच्या अंगावर जांभळाची फांदी सगळ्या रस्त्यावर पसरली. बिल्डिंगमधली मंडळी धडपडून उठली. खिडक्या गॅलऱ्यांमधून वाकून बघायला लागली. रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर तर ती फांदी पडली नाही ना, याची खात्री करून मग निश्चिंत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जांभळाच्या फांदीबरोबर ती प्राजक्ताची जून फांदी देखील उचलली गेली. त्यानंतर मात्र एखादी जादू व्हावी तसं झालं. प्राजक्ताच्या खोडातून जिथे फांदी तुटली होती त्याच जागी नवीन कोंब फुटायला लागले आणि हा हा म्हणता दोन नवीन फांद्या भराभर वाढायला लागल्या. त्याच्या पुढच्या वर्षी तर त्या नव्या फांद्यांना चक्क फुलं लागायला लागली, तीही भरपूर. पहाटे वाऱ्याबरोबर त्याची नाजूक पांढरी फुलं टप टप पडायची. कधीतरी एखादं फूल चुकून माझ्या दिशेला आलं की माझ्या पानांच्या नक्षीत ते अडकून राहायचं. मला इतकं छान वाटायचं म्हणून सांगू, मग दिवसभर मी ती सुंदर भेट मिरवत राहायचे. कधीतरी शाळेत जाणाऱ्या मुली वाटेत थांबून थोडी फुलं वेचून न्यायच्या. गोकुळाष्टमीच्या दिवशी बिल्डिंगमधल्या आजी कृष्णाला हार करण्यासाठी मोठ्या कौतुकाने स्वतः खाली येऊन फुलं घेऊन गेल्या. प्राजक्ताचा हा माझ्या डोळ्यासमोर झालेला पुनर्जन्म मी मनात खूप खोलवर जपून ठेवला होता. दिवस अगदी मजेत चालले होते. मीही पेरापेराने आनंदाने वाढत होते. दोन वर्षांनंतरच्या पावसाळ्यात पुन्हा तेच आसमानी संकट आलं. त्या रात्रीची पुन्हा आठवण व्हावी असा जोरदार पाऊस एकदा पहाटेच्या वेळी सुरू झाला. बघे बघेपर्यंत आवारात पाणी साठायला लागलं. पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही सुटला होता. आसूपालवाचं झाड तर बिचार कमरेत पार वाकून गेलं. समोरच्या बिल्डिंगमधली दोन नारळाची झाडंही जोर जोरात हेलकावे खात होती. मी मुळांनी जमीन घट्ट धरण्याचा प्रयत्न करत होते, पण तिथेही साचलेल्या पाण्यामुळे आणि खोडाच्या जोरकस हलण्यामुळे पकड सैल व्हायला लागली. वारा विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे कंपाऊंडच्या भिंतीचाही आधार मिळत नव्हता. शेवटी त्या वाऱ्या पावसाच्या माऱ्यापुढे माझा काही टिकाव लागणं अगदी अशक्य होऊन बसलं. सगळा धीर एकवटून गोळा केलेली माझी ताकदही अखेर कमी पडली आणि जोराच्या झोतासरशी मी अगदी भुईसपाट झाले. रसरशीत खोडातल्या जीवनरसाने मला कसंबसं जागं ठेवलं होतं. त्या दिवशी दुपारपर्यंत पावसाचं थैमान चालू होतं. मी अशी जाण्यायेण्याच्या वाटेतच पडल्यामुळे रोजची सफाई करायला येणाऱ्या मामांनी मला उचलून कंपाऊंडच्या अगदी शेवटच्या काटकोनी कडेला टेकवून उभं केलं. थकव्याने मी अगदी मरगळून गेले होते, पण तरी सावध होते. आजूबाजूचं बोलणं मला स्पष्ट ऐकू येत होतं. वॉचमन माळी मामांना सांगत होता, इकडे कशाला ठेवली ही अडगळ, बाहेर टाका, उद्या म्युन्सिपाल्टीची गाडी घेऊन जाईल. त्यावर मामा म्हणाले, अरे आता असू देत, रस्त्यावर चालणाऱ्यांच्या पायात येईल ते झाड, त्यापेक्षा उद्या गाडी आली की मी देईन टाकून. मला रागच आला, अरे इथे तर कोणालाच माझ्या जाण्याची हळहळ वाटत नाहीये. पण म्हटलं, जाऊ दे, जितके दिवस आयुष्य असेल ते असो, पण जिथे असेन तिथे रुजण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. माझं नशीब इतकं बलवत्तर की पुढचे 8-10 दिवस मामा त्यांची तब्येत बिघडल्यामुळे सफाई करायला आलेच नाहीत. मी तर परिस्थितीला शरण जाणारे नव्हतेच, कंपाऊंडचा भक्कम आधार होताच. मी पुन्हा मातीच्या दिशेने सगळं लक्ष केंद्रित केलं. मातीतून पाण्यातून जितकं सत्व शोषता येईल तितकं शोषत शोषत तग धरायचा प्रयत्न सुरू ठेवला. थोडीफार पानं उरली होती त्यांचाही मोह ठेवला नाही. त्यांच्या दिशेने वाहणारा जीवनरस बंद करून त्यांना माझ्यापासून वेगळं करणं गरजेचं होतं. तीही उपासमारीने पिवळी पडत मुक्यानेच गळून पडली. मीही धीर सोडला नाही. हळूहळू माझ्या उघड्या बोडक्या खोडाच्या तळाशी छोटी छोटी मुळं धरायला लागली. माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. आता मला नवीन पानं फुटायलाही हरकत नव्हती. पावसाचा दिवस असल्याने पाण्याचा प्रश्नच नव्हता. बघता बघता कोवळ्या पानांचे अंकुर माझ्यातून बाहेर पडायला लागले. मुळांनीही वाढीचा वेग टिकवला होता. मातीच्या आत आत जाताना त्यांना प्राजक्ताची माझ्या जुन्या सवंगड्याची मुळंही घट्ट भेटली. पुनर्जन्माचा हा उत्सव माझ्यासाठी खूप महत्वाचा होताच, पण बिल्डिंगमधल्या इतरांसाठीही याची अपूर्वाई वेगळीच होती. त्यानंतर अनेकदा मी फळा फुलांनी बहरले.
फळं खाणारा प्रत्येक जण

0: माझं तोंड भरून कौतुक करतो. इतकी गोड पपई मार्केटमध्ये शोधून सापडणार नाही. वेगळंच आहे पपईचं झाड, तुटून पडलेलं होतं पण नुसतं जगलं नाही, फळांनी लगडलेलं असतं आता. अजबच आहे. हे सगळं ऐकण्याचा आनंद शब्दात सांगणं खरंच अवघड आहे. आताही माझी पानं ओरबाडली जात आहेत पण मला त्याची खंत नाही. अशा लहान सहान दुःखांना कुरवाळत बसायला, स्वतःपुरतं जगायला, कुणी आघात केल्यावर आयुष्याकडे पाठ फिरवायला मी माणूस थोडीच आहे.
1: श्रोते हो, उत्सव पुनर्जन्माचा चित्रा वाघ यांचा ललितलेख आत्ताच आपण ऐकला. लहान मुलांवर अत्याचाराच्या, लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415 41 29 आणि 45 15 41 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा 1 वाजता थोडा
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत एनसीआरटीद्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: तो हमारा आज का प्रसारण यहीं पर समाप्त होता है, इसलिए मुझे यानी अजीत को
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग, उमंग।
3: श्रोते हो, आताच आपण NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग ऐकला। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
4: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। आता प्रतीक्षा संपली। विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात।

तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712 2548 271, 2548 271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय. देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. तर आता प्रतीक्षा संपली. मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात. तर विचार काय करताय? आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712 2548 271, 2548 271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.

0: राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या 4 प्रमुख शहरांमध्ये हॉटेल आणि इतर व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 42 रुपयांपासून ते 53.50 रुपये वाढ करण्यात आली आहे. तर घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ झाली असून आता या गॅसची किंमत 3,113.50 रुपये, मुंबईत 43.50 रुपयांनी वाढ झाली असून सिलेंडरची किंमत 3,067.50 रुपये, कोलकात्यामध्ये 53.50 रुपयांची वाढ झाली असून गॅसची किंमत 3,255.50 रुपये, तर चेन्नईमध्ये 42 रुपयांची वाढ होऊन गॅसची किंमत 3,283 रुपये झाली आहे. त्याबरोबरच 5 किलोग्रामच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनाने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. भारत आणि ओमान यांच्यातल्या व्यापक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला. या करारामुळे भारतीय वस्तू आणि सेवांना ओमानच्या बाजारात संधी उपलब्ध होईल. तसंच दोन्ही देशातले आर्थिक संबंध दृढ होतील असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. या करारामुळे निर्यातीला चालना मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल, तसंच रोजगाराला चालना मिळेल. त्यामुळे याचा फायदा शेतकरी, सूक्ष्म आणि लघुउद्योग, विद्यार्थी, महिला, कारागीर यांना होणार आहे असं गोयल यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक मधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंड मधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा

राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे या महिन्यात निवृत्त होत आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने आज 10 उमेदवारांची नावं जाहीर केली. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, हिंगोली या मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवेल. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवाकर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा करांचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या जीएसटीचं संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटीचा महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. आयआयटी दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना जेईई एडीव्हीएसी इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जातील. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहुन आए बालमा, ठहरिये होश मे आलू, ना तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध

0: हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज आणि आर्त गायनाने सांस्कृतिक जग समृद्ध केलं असं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देवारा रिकामा झाला आहे अशीच सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. अकोला महानगरपालिका क्षेत्रात 1 मे 2026 पासून जनगणना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. शहरात एकूण 201 घरगट तयार करण्यात आले असून 993 प्रगणक आणि 168 पर्यवेक्षकांसह एकूण 1161 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रगणकांना खरी आणि अचूक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन मनपायुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी यांनी केलं आहे. महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येक घरगटात जास्त 200 घरं किंवा 800 लोकसंख्या विचारात घेऊन विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पूर्व विभागात 280, पश्चिम विभागात 245, उत्तर विभागात 136 आणि दक्षिण विभागात 240 घरगट तयार करण्यात आले आहेत. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत अकोला जिल्ह्यात गावनिहाय बैठकांमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. रुंद वरंबा सरी पद्धतीनं पेरणी, सोयाबीन पेरणीसाठी घरच्या बियाण्याचा वापर, घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणे, बीज प्रक्रिया, माती परीक्षण तसंच फळबाग लागवडीसाठी खड्डे तयार करणं या विषयांवर शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे. संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी गावनिहाय बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. खरीप पेरणी सुरू होईपर्यंत या बैठका सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली. अकोला जिल्ह्यात हरभरा खरेदीचं उद्दिष्ट संपल्यानं खरेदी प्रक्रिया ठप्प झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र केंद्र शासनानं हरभरा खरेदीच्या उद्दिष्टात वाढ केल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निर्धारित कालावधीत विक्री न करू शकलेल्या शेतकऱ्यांनाही आता एमएसपीचा लाभ घेता येणार आहे. अकोल्यासह राज्यातील विविध विभागातील 10 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू निदान प्रयोगशाळा मंजूर करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथं अत्याधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळेला मंजुरी देण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातली ही पहिली प्रयोगशाळा ठरणार असून विविध विषाणूजन्य आजारांचं निदान करण्यास मदत होणार आहे. भविष्यातील संसर्गजन्य आजारांशी सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त अकोला थॅलेसेमिया सोसायटी आणि संकल्प इंडिया फाउंडेशनच्या वतीनं थॅलेसेमियाग्रस्त मुलांसोबत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसंच चित्रकला स्पर्धेचं आयोजन करून मुलांना आनंदाचे क्षण अनुभवता आले. थॅलेसेमिया या गंभीर

0: आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांसाठी अकोला थॅलेसेमिया सोसायटी गेल्या 33 वर्षांपासून कार्यरत आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वैद्यकीय पथकानं डिकॉय ऑपरेशन राबवून माने हॉस्पिटल सोनोग्राफी सेंटरवर धडक कारवाई केली. या प्रकरणी रुग्णालयाचे संचालक डॉ विवेक माने यांच्यासह 4 ते 5 जणांविरुद्ध PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा मे महिन्यात डिझेल टंचाईची समस्या निर्माण झाली होती. डिझेलसाठी वाहनांच्या तसंच कॅन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी वाद आणि हाणामारीच्या घटनाही घडल्या. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात 31% अधिक डिझेल पुरवठा होऊनही साठेबाजीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. वाशिमसह परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची असलेली नांदेड कुर्ला व्हाया वाशिम ही बहुप्रतीक्षित रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वीच तिचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानं हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निराशा व्यक्त करण्यात येत आहे. मे महिन्यात वाशिम जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली असून काही ठिकाणी तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. त्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या वतीनं वाशिम वासंतिक व्याख्यानमाला 2026 आयोजन 20 ते 24 मे या कालावधीत करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ तेजस गर्गे यांनी शिवछत्रपतींचे किल्ले जागतिक वारसा एक प्रवास या विषयावर व्याख्यान दिलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुमन दिलीप राठोड आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली बंजारा गीतं आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया बंजारा गीत ज्याचे बोल आहेत गरबेन आई तो.

कार्यक्रमाच्या शेवटी सुमनबाई राठोड आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील ऐकूया बंजारा गीत, ज्याचे बोल आहेत 3.5 हात रो दाए।

0: आताच आपण सुमन दिलीप राठोड आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली बंजारा गीता ऐकलीत. सहकारी होते रामप्रसाद पवार, कौशल्या पवार, कविता पवार, मंदाबाई पवार आणि विमलाबाई राठोड. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
2: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या विदर्भातील हवामान हे विशिष्ट हवामानामुळे उन्हाळ्याच्या दिवसात जास्त तापमानामुळे विश्रांती घेत असतात. या काळामध्ये नवीन पोषक हवामान नसल्यामुळे झाडांची वाढ नीट होत नाही. नवीन वाढीसाठी लागणारी साखर जी असते ती या काळात शिल्लक राहून फांद्यामध्ये त्याचा संचय होतो आणि हवामान अनुकूल झाल्यानंतर जून जुलैमध्ये झाडांना फुलं येतात. संत्र्याच्या बाबतीत लक्षात घ्या की योग्य ताण बसून CN हा रेशो जो आहे तो योग्य प्रमाणात येऊन फुले आणि फळ येण्याचा कालावधी हा जून आणि जुलै आहे. आणि म्हणूनच संत्रावर्गीय पिकास लागवडीपासूनचा कालावधी हा खरंतर जून महिन्यापासून सुरू होतो. शेतकरी बंधूंनो, या लिंबूवर्गीय पिकामध्ये जून महिन्यात आपल्याला कोणती कामं करायची आहेत ती आता आपण बघूया. नवीन संत्र्याच्या लागवडीकरता जमिनीची खोली ही कमीत कमी 1 फुटापर्यंत असायला हवी. जिथं ही खोली नसेल तर योग्य खत व्यवस्थापन तसंच मशागतीचा आपण जर योग्य वापर केला आणि सोबतच गळाची माती याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करून जर आपण लागवड केली तर अशावेळी देखील संत्रावर्गीय फळझाडांपासून आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. संत्रावर्गीय पिकाकरता निवडलेली जमीन ही पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. 60% कमी चिकणमाती असणारी आणि 8.3 कमी सामू असणारी, 12% कमी चुनखडीचं प्रमाण असणारी आणि महत्वाचं म्हणजे 2 मीटरपेक्षा भूगर्भातील जलपातळी अधिक असलेल्या जमिनीची निवड करणं हे केव्हाही योग्य ठरतं. संत्रा मोसंबीच्या नवीन लागवडीकरता मे महिन्यात आपण गड्डे खोदून घेतले असतील, ते आता आपण भरून घ्यावेत. खड्डे भरताना मात्र गाळाची माती 2 भाग, रेती 1 भाग आणि कुजलेलं शेणखत 1 भाग हे आपण एकात मिसळून मिश्रण तयार करून घ्यावं आणि मगच खड्डे भरावेत. मृगभारासाठी बगीचा ताणावर सोडला असताना ताण पूर्ण होण्यापूर्वीच जर पाऊस आला तर 1 लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम सायकोसील हे प्रतिरोधक द्रव्य मिसळून आपण झाडावर फवारणी करावी. दुसरी फवारणी ही 15 दिवसाच्या अंतरानं पुन्हा करावी. पावसाळा मात्र सुरू झाल्यानंतर आंबिया बाराची फळं ही सतत आठवडाभर पाऊस पडत असल्यास वाढत नाही. फळांची वाढ होण्याकरता अशावेळी आपल्याला मात्र उघाड मिळताच 1.5 किलो पोटॅशियम नायट्रेट आणि 2,4-D 1.5 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घेऊन आपण फवारणी केली तर या फळांची वाढ ही चांगली होत असते. मृगभार येण्यासाठी मृगाचा पाऊस हा वेळेवर जर आला नाही किंवा अपुरा आला तर मात्र आपण शेतामध्ये त्वरित उलित करावं.

0: परंतु आता यावर्षी असा अंदाज आहे की आपल्या परिसरात मुबलक आणि वेळेवर मान्सून येणार आहे. ठिबक सिंचन संच असल्यास आपण त्वरित पाणी सुरू करावं आणि ताणावर असलेल्या झाडाला पाणी द्यावं. झाडाच्या बुंद्याजवळ मात्र पावसाळ्यात पाणी साचू नये या दृष्टिकोनातून आळे आणि दांड सपाट करून घ्यावेत. संत्राबागेतील पावसाळ्यातील जास्तीचं पाणी आपण शेताबाहेर काढून घेण्याची व्यवस्था करावी. उताराच्या आडव्या दिशेनं आणि प्रत्येक दोन ओळीनंतर 30 सेंटीमीटर खोल, 30 सेंटीमीटर खालची रुंदी आणि 45 सेंटीमीटर वरची रुंदी असलेले चर जमिनीत आपण खोदून घ्यावेत. यामुळे शेतातील पाण्याचा निचरा हा त्वरित होईल. पावसाळा सुरू होताच शेतकऱ्यांच्या बागेमध्ये पॉलिथीन शीट आहे अशी शीट आपण लगेच काढून घ्यावी आणि ठिबक सिंचनाचा लॅटरल्स आपण गुंडाळून व्यवस्थित नीट जपून ठेवाव्यात. तर अशा पद्धतीनं प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल यांनी कळवल्याप्रमाणे आपण संत्रा वर्गीय फळझाडांची काळजी घेऊया.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी
2: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
1: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझं वावर.
2: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ज्ञ मंडळींचे
1: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे.
2: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझं वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
2: आणि शनिवार रविवार रात्री 7:30
1: कार्यक्रम माझं घर माझं वावर.
3: पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
4: श्रोते हो नमस्कार. रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या आयुष्यातील पुढील सुंदर वळणाची एक सुरुवातच असते, हा शेवट नव्हे. स्त्रीच्या आयुष्यातील हा महत्वाचा नैसर्गिक टप्पा आहे. आता मेनोपॉज म्हणजे काय तर स्त्रीची जी पाळी असते ती एका क्षणाला थांबते, पण ती थांबण्याच्या अगोदरचा काळ, ती थांबल्यावरचा काळ आणि थांबल्यानंतरचा काळ हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. मेनार्की म्हणजे जेव्हा स्त्रीच्या आयुष्यामध्ये पाळी सुरू होते ते जे वय असतं ते साधारण पूर्वी 13 ते 14 होतं, जे आता खूप मागे आलेलं आहे ते 10 ते 12 झालेलं आहे. त्याप्रमाणेच मेनोपॉजचा पण काळ मागे सरकलेला आहे, आता तो 45 ते 50 पर्यंत आलेला आहे. जर आयुष्य खूप छान पद्धतीने स्त्रीने घालवलं असेल तर कदाचित तिचा मेनोपॉजचा काळ थोडासा पुढेही जाऊ शकतो. आता मेनोपॉज म्हणजे काय की जेव्हा पाळी सलग 12 महिने येत नाही त्यावेळेला त्याला आपण मेनोपॉज म्हणून डिक्लेअर करतो. 12 महिने एकदाही त्या स्त्रीला पाळी आलेली नाही पाहिजे. 6 महिन्यानंतर जर पाळी आली नाही तर डॉक्टरला जाऊन कन्सल्ट करणं गरजेचं असतं, त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला सांगतात. मेनोपॉजमध्ये म्हणजे रजोनिवृत्तीमध्ये 2 प्रकार असतात, एक तर नैसर्गिक असतं आणि अनैसर्गिक म्हणजे प्रेरित आर्टिफिशियल मेनोपॉज. जेव्हा आर्टिफिशियल मेनोपॉज म्हणजे काय की जेव्हा रजोनिवृत्ती काळाच्या भरपूर आधीच येते, जेणेकरून जसं काही ऑपरेशन झालं असेल, गर्भाशयाची पिशवी काढून टाकली असेल किंवा रेडिएशन्स कॅन्सरची काही ट्रीटमेंट असते, किमोथेरपी असते, त्यामुळे पण पाळी लवकर जाण्याची शक्यता असते आणि कधी कधी जेनेटिक पण असतं म्हणजे अनुवंशिक पण असतं. आता नैसर्गिक ह्याच्यामध्ये की जे आपल्या अंडाशयामध्ये जे अंडी तयार होत असतात ती अंडी तयार व्हायची कमी होतात आणि नंतर मग हार्मोन्स पण कमी होतात आणि आपोआप नैसर्गिक टप्पा त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये येतो. आता याच्यामध्ये पण आपण बघायला गेलं तर रजोनिवृत्तीचा आधीचा काळ त्याला आपण पेरीमेनोपॉज म्हणतो. पेरीमेनोपॉज म्हणजे त्यावेळेला कधी कधी पाळी अनियमित होते, म्हणजे साधारण पाळी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी अशी यायला लागते. कधी कधी पाळीचा फ्लो कमी जास्त होतो, खूप जास्त जाऊ शकतं कधी कमी जाऊ शकतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि काही आपली लक्षणं असतात, बरीच लक्षणं आहेत ती आपल्याला आधी दिसून येतात, हे सगळं पेरीमेनोपॉजमध्ये होतं. त्यामुळे त्याही पिरियडमध्ये स्त्रीने घाबरून जाण्याची गरज नसते, डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं.

0: मेनोपॉज म्हणजे जेव्हा ती रजोनिवृत्ती या फेजमध्ये येते त्यावेळेची जी लक्षणं असतात ती पण फार वेगळी असतात आणि ती पण स्त्रीने जर आपली काळजी व्यवस्थित घेतली तर त्याच्यातनंही स्त्री पुढे जाऊ शकते. मग मेनोपॉज एकदा डिक्लेअर झाल्यानंतर पोस्ट मेनोपॉज असतो जो रजोनिवृत्ती नंतरचा काळ असतो. त्याच्यामध्ये जर स्त्रीने काळजी घेतली नाही तर बेसिकली ऑस्टिओपोरोसिस, हार्ट प्रॉब्लेम्स हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. ते आपण नंतरही बघणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर स्त्रीने आपली काळजी व्यवस्थित रित्या घेतली जाणं गरजेचं असतं. आता ज्या वेळेला मी जे तुम्हाला सांगितलं अर्ली मेनोपॉज, जो मेनोपॉज आधी येतो, तो तीन गोष्टींमुळे असतो. लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स, जेनेटिक प्रॉब्लेम्स, नंतर जे ऑपरेशन्स होतात त्याच्यामुळे, आणि मी जे सांगितलं होतं त्याचाही परिणाम आपल्या प्रजनन क्षमतेवरती पण होतो. त्यामुळे तेही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्या लक्षणं जे मेनोपॉजमध्ये आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत आणि मेनोपॉज का होतो याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. 2:10 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, निसर्गाने आपल्याला शुद्ध हवा, संत वाहणारे जलस्रोत आणि समृद्ध अशी जमीन दिली आहे. पण आज याच निसर्गाच्या कुशीत एक वेगळंच रासायनिक युद्ध सुरू आहे. आणि अशाच काही विषयांवर बोलण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडमांना. मॅडम रसायनशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार श्रोतेहो. नमस्कार.
1: मॅडम, सगळ्यात पहिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍसिड रेन ही जी काही संकल्पना आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा.
2: हो, तथा आम्लवर्षण किंवा ऍसिड रेन, आम्लवर्षण ऍसिड रेन आम्ल पर्जन्य ही नावं एकच. मग आता आम्लवर्षण म्हणजे काय? तर वृष्टीजलात काही प्रमाणात आम्ल असतेच. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो ऍसिडिक असतोच, कारण वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा वायू काही प्रमाणात मिसळलेला असतो. कार्बनिक आम्ल हे वर्षणातून जमिनीवर येते, मात्र त्याचे सामू किंवा पीएच मूल्य हे 5.6 असल्याने ते हानिकारक ठरत नाही. पण असा कोणताही पर्जन्य प्रकार, पाऊस, बर्फ, धुकं किंवा अगदी शुष्क अवक्षेपण, ज्यामध्ये आम्लीकरण करणाऱ्या संयुगांची पातळी वाढलेली असते, प्रामुख्याने सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल, ज्यामुळे पाण्याचे पीएच मूल्य नैसर्गिक आधार रेषा, जी आपण मगाशी 5.6 म्हटली, त्याच्यापेक्षा खाली असते. आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, विविध वस्तू, वास्तुशिल्प आणि मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. मग आता हे दुष्परिणाम कोणते? तर जंगलांवरती आम्ल पर्जन्याचा होणारा परिणाम हा तात्काळ किंवा अचानक दिसत नाही, तर तो एखाद्या संथ दीर्घकालीन आजारासारखा असतो. म्हणजे पोषक तत्वांचा ऱ्हास, दॅट इज न्यूट्रियंट लीचिंग, आणि विषारी जड धातूंचे सक्रियकरण, हेवी मेटल मोबिलायझेशन. आम्लवर्षणामुळे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर, म्हणजे फोटोसिंथेसिस, हरित द्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन पानांचा हिरवेपणा कमी होतो, त्यामुळे पाने पिवळी पडून हळूहळू गळून पडतात. कालांतराने त्या वनस्पती नष्ट होतात. वातावरणातील आम्लतेचा अंतिम परिणाम जलप्रणालींवर होतो. आम्लयुक्त पाणी नदी, नाले आणि तलावांमध्ये गेल्यामुळे पाण्याचे आम्लीकरण होतेच. माशांची पुनरुत्पादनाची प्रक्रिया बंद पडते, परिणामी मासे आणि इतर जलचर मरतात. प्लवंगांची, म्हणजे अल्गी ज्याला आपण म्हणतो, त्याची वाढ खुंटते. आणि आम्लवर्षणामुळे नद्या, ओढे, तळी, सरोवर यातील पाणी दूषित होते. पर्यावरणाच्या हानिकारणासोबतच आम्ल निक्षेपण मानवनिर्मित पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान करते. त्यामुळे बांधकाम साहित्याचे गंजणे आणि झिजणे अत्यंत वेगाने होते. सिमेंट, काँक्रीट, धातू आणि दगड यावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होतो. चुनखडी किंवा लाईमस्टोन आणि संगमरवर, मार्बल

0: यासारखे दगड सल्फ्युरिक अम्लात अत्यंत संवेदनशील असतात. या प्रक्रियेमुळे ऐतिहासिक स्मारके, प्राचीन पुतळे आणि शिलालेखांचे कोरीव काम कायमचे पुसून जाऊ शकते. म्हणजे आता जागतिक स्तरावर महत्वाच्या असलेल्या अनेक वास्तू, आपला ताजमहालच बघा, ग्रीसमधील अॅक्रोपोलिस आणि रोममधील कोलोसियम यांना या वातावरणीय गंजण्यापासून वाचवण्यासाठी अत्यंत महागड्या रासायनिक प्रक्रिया कराव्या लागत आहेत. आम्लयुक्त पाणी पिण्याने श्वासनलिकेचे, मज्जासंस्थेचे, त्वचेचे व पोटाचे विकार जडू शकतात. श्वसनावटे हे सूक्ष्म कण फुफ्फुसात खोलवे जातात, ज्यामुळे दमा किंवा अस्थमा ज्याला आपण म्हणतो, तीव्र ब्रॉन्कायटिस आणि हृदयविकारासारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याच्या साठ्यामध्ये आम्लता वाढल्यास जुन्या पाईपलाईनमधून तांबे, दॅट इज कॉपर, आणि शिस म्हणजे लेड यासारखे विषारी धातू पाण्यात विरघळण्याचा धोका असतो.
1: श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे निसर्गामध्ये काय बदल होत आहेत याविषयी चर्चा करण्यासाठी आपण प्राध्यापिका तनुजा पुरळीकर यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आज आपण ऍसिड रेन याविषयी त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. पुढच्या भागामध्ये आपण ग्रीन केमिस्ट्री याविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद.

नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मिलिंद रायकर यांचं व्हायोलिन वादन ऐकलत. राग होता गावती, त्यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 या वेळेत अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आप

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATF वरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तमिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखानी, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीमधून प्रवीण पोटे, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील

कदम. सोलापुरातून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, बीड लातूर धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील आणि जळगाव इथून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने ठाणे मतदारसंघात रवींद्र फाटक, नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आणि परभणीमध्ये सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. यवतमाळ मतदारसंघासाठी शिवसेनेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यातून विक्रम काकडे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड लातूर धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून अर्ज भरला. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी हिंगोली या मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातलीच आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADVC इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून यामुळे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायाधीशांची संख्या आता 37 झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी चर्चा करून ही नियुक्ती केली असल्याचं विधी आणि न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या GST संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक GST महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा आता ऐकूया.

0: पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहुना आए बालमा, ठहरिये होश में आलू, ना तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. IIT प्रवेशासाठीची JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 3:10 आणि 55 सेकंद होत आहेत. आमची पहिली प्रसारण सभा आता इथे सुरू होते. दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान DTH प्रसारण आपण ऐकू शकाल. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते

0: नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत, सायंकालीन प्रसारण सुरू होत आहे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. तर 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी उद्या होईल तर येत्या गुरुवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. आयआयटी दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामानं अंतिम संस्कार करण्यात आले. काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सोनल शिवकुमार यांचं गायन, राग मधुवंती. मध्यालय बंदिश झपतालात आणि द्रुतबंदिश 3 तालात आहे. त्यांना तबला साथ राजेंद्र अंतरकर, संवादिनी अनंत केमकर. सोनल शिवकुमार यांचं गायन, राग मधुवंती.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सोनल शिवकुमार यांचं गायन आपण ऐकलं. राग मधुवंती, त्यांना तबला साथ राजेंद्र अंतरकर यांची होती. संवादिनी साथ केली अनंत केमकर यांनी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: मंडळी, काव्यवाचन मध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांच्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असंच आजच्या काव्यवाचनात आपली मैत्रीण तन्वी गुंडये कवी मित्र विक्रांत आव्हाड सोबत गप्पा मारणारे आणि त्यांनी लिहिलेल्या कविता तो आपल्यासाठी सादर करणारे. तेव्हा ऐकूया त्यांची ही काव्य मैफिल.
1: नमस्कार मंडळी, मी तन्वी गुंडये. माझ्यासोबत आहे माझा मित्र विक्रांत आव्हाड. आपला हा मित्र कवी मित्र आहे, त्यामुळे आजच्या या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये आपण कवितांविषयी बोलणार आहोत, त्याच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्याच्या काही कवितांचा आस्वादही घेणार आहोत. खरं तर कविता म्हणजे ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसते, तर तो भावना विचार यांचा एक सुरेख संगम असतो. मग ती छंदबद्ध कविता असो किंवा मुक्तछंद असो, त्या कवितेला जर ताल मिळाला, लय मिळाली की तिचं गाणं तयार होतं. याच कवितांविषयी आपण आणखी जाणून घेऊयात विक्रांत आव्हाड कडून. विक्रांत, तू कविता करतोस, तू कवी आहेस. मला पहिला प्रश्न तुला असा विचारावा असं वाटतोय की तुझ्या या कविता प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली, तू कधीपासून कविता करायला लागलायस?
2: अगदीच तू सुरुवातीला जसं म्हणालीस की कविता म्हणजे अगदी शब्दांची जुळवाजुळव नसते, तर मला अगदी पटलंय ते. कारण सुरुवात म्हणायची झाली तर शाळेपासून प्रत्येक जण कविता लिहितो. एक पर्टिक्युलर एक वय असतं, त्या वयामध्ये आपण प्रेम कविता लिहितो किंवा कधी विरह कविता लिहितो, आणि काही जण आईवरती कविता लिहितात, निबंध लिहितो आपण, जसं माझा सूर्य हे निते माझा आवडता निबंध ड्याशा ड्याशा असं, आणि आपल्याला वाटतं की आपण लिहू शकतो म्हणून आपण लिहितो. पण तसंच माझंही होतं. त्यानंतर मग पुढे थोडं वाचन वाढलं. पूर्वी जे प्रॅक्टिकल नॉलेजची पुस्तकं होती त्याच्यातून थोडं आपण शृंगाराकडे वळलो, मग मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, मग काही पुस्तकं वाचण्यात आली, चांगले चांगले कवी वाचण्यात आले, मग त्यांच्या कवितांचा प्रभाव असू शकतो, त्यांच्या शब्दांचा प्रभाव असू शकतो, आणि त्या प्रभावातून मग की आपण जे लिहितोय अगदी क्षुल्लक आहे, त्यामुळे त्याला काही अर्थ लागतोय का नाही लागत आहे, हा एक अभ्यास किंवा सराव आहे. त्या सरावातून मग पुढे आता कुठेतरी जाऊन मला असं वाटतं की मी थोडंफार लिहू शकतोय. आणि ते
1: आता जसं तू म्हणालास की टला ट पला प, पण तू असाही उल्लेख केलास की शृंगारिक कवितांकडे वगैरे वळलो, तर मला एखादी तुझी अशी कविता ऐकवशील का ज्यामध्ये शृंगार असेल?
2: जरूर. आपण सुरुवातच मला वाटतं अशी करूया की आता मी मगाशीच म्हणालो की बरेच जण प्रेमात लिहितात, तर ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाची प्रेमाची परिभाषा ही वेगळी असते, तर असंच मी तिच्यासाठी काय लिहीन. तर या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, काळ जावर मोगऱ्याचे वळ जरा अनोळखी. का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, काजळाने काळजाचा छळ जरा अनोळखी. पोहतो डोहात की डोळ्यात घाऱ्या साजणी, अडकला हा जीव माझा गळ जरा अनोळखी. तिलाजणे अनहासणे घायाळती कातील अदा, तिलाजणे अनहासणे घायाळती कातील अदा, मी फार जवळून पाहतो वादळ जरा अनोळखी. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, तिला सगळं माहिती असतं. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, का तरी ही भासते हळहळ जरा अनोळखी, वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे. मी तिच्याची कविता लिहितोय, मी तिचं वर्णन सुंदर करतोय, पण शेवटला वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी.
1: खरंय, अगदी खरंय. म्हणजे असं म्हटलं जातं की तरुणपण म्हणा किंवा पौगंडावस्था किशोरवयीन अवस्था म्हणा, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमाचे गुलाबी वारे

0: राहू लागतात. पण असा एखादा क्षण येतो की विरह होतो आणि मग त्या अवस्थेतही आपल्याला कविताच तारून नेते, कविताच साथ देते. तर अशी काही कविता आहे का तुझी की जी विरहामध्ये तुला साथ देणारी ठरली?
1: हो अगदीच. मी एक चारोळी सुद्धा लिहिली होती, कविता कशी बनते. म्हणजे खूप जण हा प्रश्न विचारतात की कविता नक्की तू कधी लिहितोस, कशी सुचते तुला, प्रेमात पडलायस का, किंवा घरच्यांनी कधी कविता वाचली तर प्रेमात पडलायस का, अरे कोण सोडून गेले का तुला, तर असे प्रश्न विचारत असतात. तर अशाच एका प्रश्नात एक चारोळी होती की तुला वाटते चारोळ्यांनी बनते कविता, जोडून ठिपके रांगोळ्यांनी बनते कविता, मी सांगतो गुपित तुला कवी मनाचे, आर्त वेदना आरोळ्यांनी बनते कविता. तर या आर्त वेदना ज्या आहेत त्या विरहामध्ये असतातच. आणि असाच एक विरह कवितेचं शीर्षक आहे चाफा. चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल. चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल, ढहाळी मोडून पडल्यानंतर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल. आता अपंग तगर म्हणण्यामागचं कारण हे की तगराला काही गंध नाहीये, सुगंध नाहीये, तगराला अगदीच म्हणजे आपण म्हणू शकतो वाईट टाकलंय. तर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल, जाईसोबत भांडल्यानंतर जुई मागून पळत असेल, एकाच गजऱ्यात मोगऱ्यासोबत अबोलीचं जुळत असेल, जास्वंदीच्या सुंदरतेला दैवत्व कधी मिळत असेल, ज्या दिशेने भुंगा पळतो केवड्याचं पाऊल वळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळही मळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळही मळत असेल, फुलपाखर फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, फुलपाखर फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, अशी कविता होती.
0: नाही, यातून खरंच विरह जाणवतोय अगदी. मला या पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की जेव्हा तू पहिली कविता लिहिली असेल तेव्हा पहिली कविता लिहित असताना तुझ्या मनात कोणत्या भावना होत्या आणि ती पहिली कविता नेमकी तुला आठवते का, तुझ्या लक्षात आहे का?
1: पहिली कविता शाळेत असतानाच, आणि माझे नाटकाचे शिक्षक होते डेनिस विक्टर डाबरे. सो त्या सरांसाठी मी त्यांच्या वाढदिवसाला, तर ते मला म्हणजे नाटकाचे जेवढे पण स्पर्धा असायच्या किंवा काही असायचा तेव्हा ते मला खूप पुढे पुढे करायचे की त्यांना माहिती होतं की ह्याच्यात काहीतरी दिसतंय आपल्याला. तर त्यांना मी मराठीत एक कविता लिहून गिफ्ट केली होती की सर तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार टाईप. सो ती एक कविता मला आठवते. आणि ते सुचण्यामागचं कारणच हे होतं की त्यांनी खूप काही दिलं पाचवीपासून सातवीपर्यंत, म्हणजे 2 वर्षात ते खूप अगदीच जवळचे झाले होते माझे सर. तर त्यांना काहीतरी देऊ करायचं होतं म्हणून आपण शब्दच का नाही द्यायचे असं एक भावना होती. आणि दुसरं म्हणजे माझे काका जे लिहायचे त्यांना खूप वाचण्याची आवड होती आणि त्यांच्यामुळे कवितेचे संस्कार झाले असं मला वाटतं. कारण ते सुद्धा मी पाचवीपासून त्यांच्या कविता वाचतोय त्यांनी लिहिलेल्या, तर त्याही कविता मला अगदी जवळच्या वाटतात. तर त्याच्यामुळे मी कविता लिहायला लागलो तिथून.
0: तुझे आवडते लेखक कवी ज्यांचा तुझ्या कवितांवरती प्रभाव पडलाय?
1: तसं समाज कार्यासाठी किंवा सामाजिक आपली एक बांधिलकी आहे म्हणून किंवा एक मी समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून मला नामदेव ढसाळांचे मी संग्रह वाचलेले आहेत. त्यानंतर अगदीच विरुद्ध मी बोलेन की दुःख ही एक संकल्पना जी आहे ती अगदी मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परिखोल हे म्हणणारे ग्रेस आहेत त्यांचे सगळे कविता संग्रह वाचून झालेले आहेत. आणि आत्ता हल्ली बाऊल मी वाचतोय सौमित्रांचं. तर ह्या तिघांचाही अगदी या तिन्ही लेखकांचा अगदी टोकाटोकाला काही संबंध मला वाटत नाही, म्हणजे प्रत्येकाचा विषय वेगळा आहे आणि हेच एक्सप्लोअर करतोय मी आणि मला हे तिघही आवडते झालेत सध्या.
0: यापुढे काय ऐकवशील?
1: यापुढे मी तुला ऐकवतो एक पिवळं पान म्हणून कविता आहे माझ्याकडे. आणि ते पिवळं पान अशी कविता आहे की आपली आवडती व्यक्ती, म्हणजे आपण प्रेम म्हणतो आपण विरह म्हणतो आणि तो फक्त प्रेमात नसतो, ते प्रेम नात्यांमध्ये कुठल्याही असू शकतं, आई वडिलांचं असू शकतं, आईचं मुलावर, मुलाचं आईवर, वडिलांवर. पण मला असं वाटतं की जेव्हा एखादा माणूस म्हातारा होतो तेव्हा तो कितीही त्याच्यासोबत माणसं असली तरी तो स्वतःला एकटंच समजतो आणि त्या वृद्धत्वावरती ही कविता आहे.
0: अच्छा.
1: कवितेचं शीर्षक आहे पिवळं पान. झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापासून वेगळं होतं तेव्हा देठ रडत असतो, गाठ भेट स्मरत असतो, फांदी फांदी आठवत असतो, धूळ माती साठवत असतो, देठासकट पानाचा सांगाडा सुकत जातो, पानं तुटून पडली की पानांचाही जीव जातो, तरी झाड बहरतं वाऱ्यासंग लहरतं, डुलतं डोलतं दूर दूर पसरतं, सुकली पानं पाहत राहतात एकटक झाडाकडे, मुळांकडे फांद्यांकडे हिरमुसल्या खोडाकडे, नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का,

0: नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का? तिचा जन्म होतो तेव्हा मागचं सगळं विसरते का? सालं सालं गळून पडतात, खोड असं रडत असतं, झाडाच्या डोळ्यांमधून फूल खाली पडत असतं. पानाला कुणाची संगत असते रानोरान? पानाला कुणाची संगत असते रानोरान? एकटं एकटं कणत असतं झाडाखाली पिवळं पान, एकटं एकटं रडत असतं झाडाखाली पिवळं पान.
1: वा, खरंच निशब्द व्हायला झालं या कवितेनंतर. आपण जर का आधीपासून पाहिलं की अभंग असेल, ओवी असेल, प्रत्येक त्यावेळेच्या संतांनी म्हणा किंवा कवींनी म्हणा, त्यांच्या कवितांमधून कुठेतरी सृष्टीशी, शांततेशी, निसर्गाशी सुद्धा सारखेपण दाखवलंय. त्यांच्या कवितांमध्ये त्याचा उल्लेख झालाय की एखाद्या व्यक्तीप्रमाणेच आपण आजूबाजूच्या घटकांना देखील पाहत असतो आणि त्यांना आपल्या कवितांमध्ये गुंफत असतो. मग त्यामध्ये केवळ प्रेमाच्या भावना असतील किंवा दुःखाच्या भावना असतील असं नाहीये, तर त्या व्यक्तींप्रती असणारी आपली जी काही संवेदना असते ती सुद्धा आपल्या कवितांमधून किंवा लेखनामधून उतरत असते. तर असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का? तू अशी कविता लिहिली आहेस का?
0: अगदीच. मला खरं तर असं सांगायला आवडेल की संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांनी लिहिलेल्या ओव्या, अभंग हे रिप्रेझेंटेशन आहे माणसाचं. मी म्हणणार नाही दुःखाचं किंवा कुठच्याही भावनांचं, ते माणसालाच रिप्रेझेंट करतात. माणसाला आरसा दाखवणारं एक माध्यम होतं आणि त्याच ओवीच्या फॉर्मॅटमध्ये आपण म्हणू शकतो किंवा ओवी पद्धतीमध्ये एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे समाधी. ही समाधी कसली आहे ही श्रोत्यांना नक्की कळेल. प्रत्येकाला आतून एक मुक्तता हवी असते, तर ही मुक्तता दोन नात्यांमधली आहे. नदी मायन नाही तुला तुझी स्वतःची सावली, नदी मायन नाही तुला तुझी स्वतःची सावली, पांगळी तुझी वेदना माझ्या पायाशी थांबली. नदी माय सांग कुठं तुझं माहेर सासर, नदी माय सांग कुठं तुझं माहेर सासर, कसा ओलांडला बये उभ्या जन्माचा सागर, नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला, नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला, आभाळाचा रंग निळा नेसला तू का नेसला. नदी माया सांग बये किती खोल तुझा डोह, नदी माया सांग बये किती खोल तुझा डोह, पहिलं तीराचा कातळ सांगतो तुझा विद्रोह, नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ, नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ, मला कुशीत घे आई सोड डोंगराचे हात, तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुला मिळो मुक्ती बये, तुला मिळो मुक्ती बये मला मिळू दे समाधी, तुला मिळो मुक्ती बये मला मिळू दे समाधी.
1: कधी असं झालंय की तुझी देखील समाधी लागली आहे कविता लिहित असताना?
0: हो, खूपदा.
1: अशी कोणती कविता आहे जी तुझ्यासाठी खूप खास आहे आतापर्यंतची? मग ती तुझी असेल किंवा इतर कोणाचीही असेल, कोणत्या मोठ्या कवीची असेल, वेगळ्या कवीची असेल?
0: अगदीच, बऱ्याच आहेत खरं तर अशा कविता, पण मी म्हणेन की संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पसायदान ही माझी आतापर्यंत काव्य रचनेतली सगळ्यात आवडती गोष्ट आहे. कारण स्वतःसाठी न मागता दुसऱ्यासाठी काहीतरी मागणं हेच एका कवीचं मला असं वाटतं की एक त्यांच्याकडून घेण्यासारखा आदर्श आहे. त्यामुळे पसायदान आणि सगळ्यात आवडते कवी त्यांची एखादी जर का कविता म्हटलीस तर ग्रेसांची भय इथले संपत नाही ही कविता मला फार आवडते. एखादी चारोळी जर का म्हणायची झाली, सगळ्यात आवडता विषय म्हणजे विठ्ठल आणि रखुमाई. आपल्या प्रत्येकाच्या जवळचा विषय येतो. महाराष्ट्र म्हटला की विठ्ठल आणि रुक्मिणी येतात. तर भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, की भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा, रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा.
1: सुंदर. आता आपण विठ्ठल रुक्मिणी विषयी बोललो, तुझ्या चारोळीमधून ते ऐकलं. विठ्ठल रुक्मिणी म्हटलं की ते म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असंही म्हटलं जातं. देवाशी संबंधित म्हणजे प्रेमाविषयी तर बऱ्याच कविता लिहिल्या जातात, पण प्रेम म्हणजे ही सुद्धा एक भक्ती आहे. जेव्हा ती एक असीम टोक गाठते तेव्हा ती भक्तीत रूपांतरित होते असं म्हटलं जातं. तर प्रेमाविषयी आपण तुझ्या कविता ऐकल्यात, पण तू भक्तीविषयी काही लिहिलंयस का?
0: भक्ती हा विषय सुद्धा अगदी जवळचा आहे. कारण ऑफकोर्स विठ्ठल रुक्मिणी हा जसा जवळचा विषय, मी रोज जेव्हा ऑफिसला जात असतो, ड्युटी करत असतो, तेव्हा मला एक फार त्रास होतो. तो म्हणजे की आपण खूप आता गर्दीत जाणार किंवा आपल्याला त्रास होतोय, यार आपल्याला आता परत ऑफिसमध्ये जाऊन कटकट काहीतरी काम करायचंय. पण ह्या सगळ्यातून एक आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्याच माझ्यासारख्याच त्रासातून जाणारे असंख्य असतील ट्रेनमध्ये. ती वेळ अक्षरशः असते एक पीक लेवल असतो वेळेचा, की आपल्याला माहिती आहे की आपण एखादी रिकामी ट्रेन बघू झोप.

0: उठून जाऊ किंवा झोप अपूर्ण राहिले तर कुठेतरी बसून जाऊ. त्यात कुठेतरी भजनाचा आवाज ऐकू येतो एखाद्या डब्यात, आणि त्या भजनाच्या आवाज येत असलेल्या डब्यामध्ये आपण शिरतो, आणि जे काही मनातले सगळे विचार असतील तर ते सगळे विचार तिकडे शून्य होऊन जातात.
1: बरोबर.
0: आणि तेव्हाच त्या क्षणाला सुचलेली एक कविता होती,
1: वा.
0: भक्ती. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी, पिंपळाच्या पानासारखी, केवड्याच्या गंधासारखी, जनाईच्या जात्यासारखी. तग धर उंच हो आभाळाला स्पर्श कर, तग धर उंच हो आभाळाला स्पर्श कर, बाभळीचा काटा हो कैलासाचा माथा हो, शिवाच्या नंदीसारखी साधी भोळी भक्ती कर.
1: वा.
0: भक्ती कर धुक्यासारखी, पानांवरल्या दवासारखी, पक्ष्यांच्या थव्यासारखी, कोळ्यांच्या जाळ्यासारखी, धुंद हो बेधुंद हो, कीर्तनात दंग हो, रंगहीन रंग हो, तुक्याचा अभंग हो, हातामध्ये टाळ धर गोंगाटाचा ताल धर, हातामध्ये टाळ धर गोंगाटाचा ताल धर, ट्रेनमध्ये गातत तशी भजन गात भक्ती कर. भक्ती कर मनासारखी, भुंग्यासारखी, मुंग्यांसारखी, हरवलेल्या पाखरासारखी, श्वापदांच्या पिल्लांसारखी, नदीसारखी, वाऱ्यासारखी, पावसातल्या पैशासारखी, अळिवाच्या पानासारखी, तुळशीच्या रोपासारखी, सुगरणीच्या खोप्यासारखी, रेशमाच्या किड्यासारखी. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी.
1: सुंदर. खरंय, म्हणजे भक्ती करण्यासाठी खास वेगळा वेळ द्यावा लागतो असं नाहीये. म्हणजे जसं तू आता उदाहरण दिलंस की लोकलच्या डब्यामध्ये ते भजनाचा तू आवाज ऐकलास आणि तुझ्या मनात त्या सगळ्या भावना उमटल्या आणि त्या तू कागदावरती उमटवल्यास, हे खरंय की भक्तीसाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. आपल्या साध्या रोजच्या कामातून सुद्धा ती भक्ती आपण अनुभवू शकतो,
0: बरोबर.
1: देवापर्यंत पोहोचू शकतो. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. कविता माणसाला विचार करायला शिकवत असते, भावनांना वाट मोकळी करून देत असते, जगण्याकडे नव्या नजरेने पाहायला प्रेरणा देत असते. हे सगळं तुझ्या कवितांमधून आज आम्हाला जाणवलं. धन्यवाद इथे आलास त्याबद्दल.
0: धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.
2: मंडळी, ही कवितांची मैफिल संपूच नये असं वाटतंय, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबायची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युवावाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
2: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथसंग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
1: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
0: संध्याकाळचे 6:00 आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्याचा महायुतीला विश्वास तर अनुकूल निकालाची महाविकास आघाडीला अपेक्षा. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. 18 जूनला मतदान. ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. भाजपातर्फे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या मतदारसंघासाठी अरुण लखानी, भंडारा आणि गोंदियासाठी अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीसाठी प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालं असून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहे. महायुतीत ही जागा शिवसेनेला सुटली असल्याचा दावा पालकमंत्री संजय राठोड यांनी केला आणि अखेरच्या क्षणी माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं. चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपातर्फे नितीन भुतडा यांनी मोठ्या संख्येनं नगरसेवकांची शक्ती दाखवत नामांकन अर्ज दाखल केला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे साजिद बेग यांनीही उमेदवारी दाखल करत महायुतीत बिघाडी असल्याचे संकेत दिले. मित्रपक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून गैरसमज दूर केले जातील आणि दुष्यंत चतुर्वेदी बहुमतानं विजयी होतील असा विश्वास पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या नागपूर इथल्या जागेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी जाहीर केली आहे. ही लढाई विचारांची असून लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार असल्यानं सत्ताधारी पक्षाच्या मनमानीविरुद्ध काँग्रेस उभी राहील असा विश्वास लोंढे यांनी यावेळी व्यक्त केला. अर्ज सादर करताना काँग्रेसनं लोंढे आणि दिलेश ढोले यांची नावं एकाच एबी फॉर्मवर दिल्याचं काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांनी यावेळी सांगितलं.
1: जिल्ह्यामध्ये कुठेतरी असं वातावरण तयार करण्यात आलं होतं का ही निवडणूक बिनविरोध करायची असं जे वातावरण तयार करत त्याला कुठेतरी आमच्या दोन्ही वाघांनी आज फॉर्म भरून दाखवून दिलं आहे की काँग्रेस कुठेही कमजोर नाही आहे. कोणत्याही परिस्थितीला निपटण्याकरता काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी एक साथ आहे आणि लढण्याकरता आम्ही सज्ज आहोत. फक्त एकच एबी फॉर्म असते आमच्यावाला पण नाव दोन असतात ए आणि बी मध्ये की जेणेकरून एखाद्या नावावर काही ऑब्जेक्शन आला किंवा काही कोणती त्रुटी आली तर सेकंड नाव ऑटोमॅटिक तो ग्राह्य धरला जातो. त्या पद्धतीने एकच एबी फॉर्म आहे.
0: महायुतीचे सर्व 17 उमेदवार विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील आणि राज्यात महायुतीला मोठा राजकीय विजय मिळेल असा विश्वास भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवत असल्याची माहिती दिली. अमरावतीत नवनीत राणा आणि रवी राणा हे स्थानिक मतभेद असूनही महायुतीसोबतच राहतील असं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ राजीव पोद्दार यांना विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची समितीमार्फत पुनर्तपासणी केली जाणार असून पात्र महिलांना न्याय दिला जाईल असं ते म्हणाले. महाविकास आघाडीचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर लाडकी बहीण योजनेबाबत टीका केली. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानंतर सत्तेत आल्यानंतर सरकारनं लाखो महिलांना अपात्र ठरवून त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून उद्योगपतींना उमेदवारी देण्याच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणारी भाजप आता काँग्रेसयुक्त होत असल्याचा टोला त्यांनी लगावला. अनेक नेते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्याचं त्यांनी नमूद केलं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही सरकारवर टीका करत घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी काँग्रेसचा पाठिंबा कायम राहील असं वडेट्टीवार म्हणाले. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी पंतप्रधान HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग यांच्या राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहे. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकामधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये

0: इथल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य परिवहन महामंडळाचा ताफा टप्प्याटप्प्यानं पूर्ण ई बसेसमध्ये रुपांतरित करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. वर्ष 2029 पर्यंत एसटीच्या 50%, 2035 पर्यंत 80% आणि 2047 पर्यंत 100% बसेस ई बसेसमध्ये रुपांतरित करण्याचं लक्ष निश्चित करण्यात आलं आहे. राज्याच्या ई वाहन धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे. सध्या एसटी महामंडळाच्या GCC मॉडेलवर 5150 ई बसेसचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असून त्यामुळे प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोडे, उस्ताद खान, अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताईंनी विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. गवळण, विरहगीत, भावगीत, भक्तिगीत, बालगीत अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. तेरे मेरे प्यार के चर्चे, न तुम हमें जानो, जिंदगी इंतहा लेती है, रहे ना रहे हम यासारख्या असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
0: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. त्यांच्या निधनानं संगीत जगतातील पवित्र देव्हारा रिकामा झाला आहे अशी सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटलंय. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. जेईई एडव्हान्स 2026 निकाल आज जाहीर झाला असून दिल्ली झोनच्या शुभम कुमार यानं 360 पैकी 330 गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावलाय. यंदा 1,79,694 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 56,880 विद्यार्थी यशस्वी ठरले. महिला उमेदवारांमध्ये आरोही देशपांडे अव्वल ठरली असून तिने अखिल भारतीय गुणवत्ता यादीत 77 स्थान मिळवलंय. विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये येत्या 4 जूनपर्यंत वादळी पर्जन्यमान राहणार असून आज गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वाऱ्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. हलका पाऊस आणि वादळी पर्जन्यमान यामुळे कमाल तापमानात किंचित घट झाली असून आज सर्वाधिक कमाल तापमान वाशिम इथं 43.8 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात 40.2 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्याचा महायुतीला विश्वास तर अनुकूल निकालाची महाविकास आघाडीला अपेक्षा. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. 18 जूनला मतदान. ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.

सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला उंबरठा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीतरचना वसंत बापट यांची आणि संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः पुरुषोत्तम शर्मा.

0: याविषयी एक विशेष रूपक, लेखन आणि निवेदन मकरंद जोशी, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील, सादर करते गुरुनाथ तेरवणकर.
1: आपल्या प्राचीन संस्कृतीच्या पाऊल खुणांमधील एक अतिशय महत्वाची आणि कालातीत ठरलेली अशी खूण म्हणजे ग्रंथालय. ज्ञान आणि माहितीची पाणपोईच असं सार्थ वर्णन ग्रंथालयांचं करता येतं. प्राचीन काळातील नालंदा, तक्षशिला, वाराणसी येथील समृद्ध ग्रंथालयांपासून ते अगदी आजच्या काळातल्या डिजिटल झालेल्या ग्रंथालयांपर्यंतचा प्रवास म्हणजे आपल्या साहित्यिक परंपरेला संपन्न, बहुविध आणि सशक्त बनवणाऱ्या चळवळीचाच प्रवास म्हटला पाहिजे. अगदी मध्ययुगातील राजेशाहीच्या काळातही काश्मीर, बिकानेर, म्हैसूर, तंजावूर या राजघराण्यांनी उभारलेली ग्रंथालये असोत किंवा ब्रिटिशांच्या परकीय राजवटीत निर्माण झालेल्या नेटिव्ह जनरल लायब्ररीज असोत, या सगळ्या ग्रंथालयांनी जसे उत्तम वाचक घडवले त्याचप्रमाणे याच वाचकांमधून उत्तम लेखक, साहित्यिकही घडवले. ग्रंथालयांविषयी बोलताना प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं एक वाक्य आठवतं, तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट अचूक माहिती हवी आणि ती म्हणजे ग्रंथालय कुठे आहे. ग्रंथालयांचं महत्व सांगण्यासाठी यापेक्षा वेगळं काही बोलायलाच नको, नाही का? आधुनिक काळातल्या भारतातल्या ग्रंथालयांचा इतिहास सांगतो की सन 1804 मध्ये मुंबईतील एशियाटिक सोसायटीचं ग्रंथालय स्थापन करण्यात आलं. त्यानंतर सन 1835 मध्ये कलकत्ता पब्लिक लायब्ररी हे सार्वजनिक ग्रंथालय सुरू झालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर याचंच रूपांतर भारताच्या राष्ट्रीय ग्रंथालयात झालं. ब्रिटिश राजवटीत महाराष्ट्रात सुरू झालेलं पहिलं सार्वजनिक वाचनालय म्हणजे 1838 साली तेव्हाच्या अहमदनगर आणि आताच्या अहिल्यानगरमध्ये सुरू झालेली नेटिव्ह जनरल लायब्ररी. अशा नेटिव्ह जनरल लायब्ररीज तेव्हा मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, सातारा, सावंतवाडी, नाशिक, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये सुरू करण्यात आल्या. ठाणे शहरातलं पहिलं सरकारी सार्वजनिक वाचनालय म्हणजे सन 1850 मध्ये स्थापन करण्यात आलेली ठाणे नेटिव्ह जनरल लायब्ररी. तत्कालीन जिल्हा न्यायाधीश की यांनी पुढाकार घेऊन हे ग्रंथालय स्थापन केलं. तेव्हा या ग्रंथालयात बॉम्बे गॅझेट आणि बॉम्बे समाचार या वर्तमानपत्रांबरोबरच पुणे ज्ञानप्रकाश हे साप्ताहिकही घेतलं जात असे. त्याचप्रमाणे ठाण्यातून प्रकाशित होणारी अरुणोदय आणि सूर्योदय ही वर्तमानपत्रही संपादकांकडून वाचनालयाला विनामूल्य मिळत असत. पुढे ठाण्याचे जिल्हाधिकारी WB म्युलक यांनी स्वखर्चाने या वाचनालयाला इमारत बांधून दिली, त्यामुळे वाचनालयाचं नामकरण म्युलक लायब्ररी असं करण्यात आलं. 1965 मध्ये या ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष सीताराम V. सावंत यांनी पुढाकार घेऊन या वाचनालयाचं नाव ठाणे नगर वाचन मंदिर असं केलं. आज 175 वर्षांची वाटचाल पूर्ण केलेलं हे ग्रंथालय संगणकीकरणाच्या माध्यमातून आपल्या वाचकांना अधिक तत्पर सेवा पुरवत आहे. त्याचप्रमाणे ग्रंथ प्रकाशन, परिसंवाद, मुलाखती असे कार्यक्रम आयोजित करून साहित्याचा प्रसारही करत आहे. ठाणे नगर वाचन मंदिराच्या विविध उपक्रमांविषयी त्याच्या कार्यवाह स्वाती कुलकर्णी यांच्याकडून माहिती घेऊया.
2: 175 वर्ष झाले म्हणून कार्यक्रम चालू आहेत. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे शतकोत्तर अमृत महोत्सव साजरा केला जात आहे, पुस्तक प्रकाशन, वेगवेगळ्या लेखकांना बोलवणं, मुलांसाठीचे कार्यक्रम, महिलांसाठी कार्यक्रम, असा अनेक प्रकारांनी कार्यक्रमांचा हे घेतला जात आहे म्हणजे आढावा. आणि आमच्याकडे विशेष म्हणजे तीन भाषांमध्ये पुस्तकं घेतली जातात, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. तीन भाषांमध्ये असलेली एकमेव लायब्ररी आमची आणि नगर वाचन मंदिर. आणि मुलांच्या घरातल्या अडचणी लक्षात घेऊन अभ्यासिकेचा सुद्धा विचार केलेला आहे आमच्या अध्यक्षांनी, केदार जोशी यांनी. आणि त्यांनी दोन मजल्यांवर आता पूर्णत अभ्यासिका तयार केलेली आहे आणि फी सुद्धा मुलांना परवडेल अशीच ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये पैसे कमावणं हा उद्देशच नाही आहे, पण मुलांना खरंच घरात कधी कधी जागा नसते, अभ्यास करता येत नाही, हे जाणून त्यांनी केलेले आहे. आणि मुलांना विशेषतः बालकांसाठी खरोखर खूप काम करायची गरज आहे. आम्ही जर म्हणजे टीव्हीवर दाखवतात ना, सगळ्या त्यांच्या त्या इंग्लिश आहेत सिरीज, त्या सगळ्याची पुस्तकं आहेत आणि ती सगळी पुस्तकं आम्ही खरेदी केलेली आहेत मुख्य म्हणजे. आणि वाचकांनी वेळ वाचावा म्हणून मुक्तद्वार पद्धती आमच्याकडे मुक्तद्वार पद्धतीच आहे आणि तिचा वापर केल्यामुळे काय होतं, न वाचलेलं पुस्तक लक्षात आलं तर ते सुद्धा पुढच्या वेळेला घेऊन जाता येतं. त्याच्यावर म्हणजे आपण म्हणतो तसं की उपयुक्तता त्याची किती आहे हे आपल्याला कळू शकतं. इव्हन पुस्तक आता कॉम्प्युटरमुळे पुस्तक किती वेळा वाचायला गेलं, किती वेळा परत आलो, कोणी वाचलं नाही असं पुस्तक कुठलं आहे हे सगळं कळू शकतं. त्याच्यानंतर ग्रंथालय हे वर्धिष्णू संस्था आहे, त्यामुळे काय त्याच्यामध्ये ग्रंथसंग्रह म्हणजे वाढलाच पाहिजे, तो कमी नाही होता कामा. आधुनिक साधनांचा सुद्धा वापर करायलाच हवा आणि त्यासाठी म्हणजे कॉम्प्युटर म्हणजे लोकांसाठी सुद्धा कॉम्प्युटर पाहिजेच आहे.

0: की त्यांनी पुस्तक बघावं, त्यांनी शोधावं आणि मग घ्यावं ना मुक्तद्वारामध्ये. आणि शिवाय आपण वाचन प्रेरणा दिन करतो 23 तारखेला शेक्सपियर जयंतीच्या निमित्ताने पण पुस्तक प्रदर्शन म्हणा किंवा अभिवाचन असे कार्यक्रम केले जातात. आणि 21व्या शतकात वाचनाची सवय पूर्णपणे कमी होत चालली आहे असं माध्यमांमुळे ग्रंथसंस्कृतीचे वाचन आणि पर्यायाने वाचन संस्कृती व त्यांचे महत्व पूर्णपणे कमी होत आहे. दूरदर्शन, संगणक, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप, ब्लॉग यासारख्या माध्यमांमुळे वाचनाच्या सवय मोडली असली तरी भवितव्य राहील की नाही ही शंका आहे. पण अपारंपरिक ग्रंथे तर साहित्य ग्रंथांना कधीच पर्याय नव्हता. म्हणूनच वाचन संस्कृती टिकण्यासाठी, वृद्धिंगत होण्यासाठी प्रचंड प्रयत्न करणे अतिशय आवश्यक आहे. हुशार आणि प्रगल्भ समाज जर घडवण्याचं काम ग्रंथालय करत असतात.
1: ठाणे नेटिव्ह जनरल लायब्ररी अर्थात ठाणे नगर वाचन मंदिराच्या स्थापनेनंतर 43 वर्षांनी ठाण्यातील एका 22 वर्षांच्या युवकाला असं वाटलं की फक्त मराठी पुस्तकांचा संग्रह असलेलं सार्वजनिक वाचनालय असायला हवं आणि त्याचा लाभ फक्त ठाण्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अन्य गावांमधील ग्रंथप्रेमींनाही घेता यावा. यातूनच 1 जून 1893 रोजी मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या पहिल्या सरकारी नसलेल्या सार्वजनिक मराठी ग्रंथालयाची स्थापना झाली, ज्यांनी पुढे महाराष्ट्र सारस्वतकार आणि महाराष्ट्र कवी मासिकाचे संपादक म्हणून नावलौकिक मिळवला त्या वी ल भावे यांनी हे ग्रंथालय आपल्या विष्णू भास्कर पटवर्धन या समविचारी मित्रासह स्थापन केलं. या मराठी ग्रंथसंग्रहालयाने ठाण्यातील साहित्यिक सांस्कृतिक परंपरेची पायाभरणी केली असं नक्की म्हणता येईल. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या 3रा वार्षिक समारंभाचे अध्यक्ष म्हणून बोलताना लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं की हे ग्रंथालय जरी ठाणे शहरात असलं तरी फक्त ठाणेकरांसाठी नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी आहे. प्रत्येक मराठी माणसाने या ग्रंथालयाचा लाभ घेतला पाहिजे आणि या ग्रंथालयाला आधारही दिला पाहिजे. लोकमान्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देताना इतिहासाचार्य व्ही का राजवाडे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, न चिम केळकर, महर्षी कर्वे, महामहोपाध्याय दत्तोमोहन पोद्दार, कवी यशवंत अशा मान्यवरांनी आपल्या खासगी ग्रंथसंग्रहातली अनेक पुस्तकं मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणेला भेट दिली. मराठी ग्रंथसंग्रहालयाने ठाण्यात अनेक नवीन सांस्कृतिक उपक्रमांचा आरंभही केला. संस्थेच्या मदतीसाठी मुंबईतील व्यावसायिक नाट्य संस्थांचे नाट्य प्रयोग आयोजित करून तिकीट विक्रीतून निधी संकलन करण्याची सुरुवात 1955 मध्ये मराठी ग्रंथसंग्रहालयाने केली आणि त्यामुळेच ठाण्यात खुल्या नाट्यगृहात नियमित नाट्यप्रयोग होऊ लागले. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचं पहिलं मराठी साहित्य संमेलन 1960 मध्ये मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पुढाकाराने ठाण्यात भरलं होतं. यानंतर 2010 साली ठाण्यात जेव्हा 3रा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं ते सुद्धा याच मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पुढाकाराने. या अखिल भारतीय साहित्य संमेलनांप्रमाणेच विभागीय जिल्हास्तरीय साहित्य संमेलनांचं आयोजन करण्यातही या ग्रंथालयाचा कायम पुढाकार असतो. मुंबई मराठी साहित्य संघाबरोबर या ग्रंथालयाने 15 डिसेंबर 2024 रोजी 47वं एकदिवसीय महानगर मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथसंग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळाबरोबर आधुनिकीकरणाचा मंत्र जपताना या ग्रंथालयाने दुर्मिळ पुस्तकांचं डिजिटायझेशन आणि आपल्या कामकाजाचं संगणकीकरण केलं आहे. 2018 मध्ये या ग्रंथालयाने महाराष्ट्रातील शतकपूर्ती करणाऱ्या ग्रंथालयांचं संमेलन आयोजित केलं होतं. वाचनकट्टा, काव्यकट्टा, करिअरकट्टा असे उपक्रम या ग्रंथालयातर्फे गेली काही वर्ष सातत्याने आयोजित केले जातात. या उपक्रमांमध्ये नामवंत प्रसिद्ध साहित्यिकांबरोबरच ग्रंथालयाच्या सभासदांनाही सहभागी होण्याची संधी दिली जाते. सभासद मेळाव्याचे आयोजन करून ग्रंथालयाचे व्यवस्थापन, कर्मचारी आणि सभासद यांच्यात सुसंवाद साधला जातो. मराठी ग्रंथसंग्रहालयाने ठाणे शहरातल्या सजग वाचकांशी एक खास नातं जोडलंय. संग्रहालयाच्या माध्यमातून आपली वाचनाची आवड पूर्ण करणारे सभासद असोत किंवा खास मराठी साहित्याचा अभ्यास करणारे अभ्यासक, सगळ्यांसाठी मराठी ग्रंथसंग्रहालय म्हणजे अशी हक्काची जागा जिथे मराठी साहित्य विश्वाचा मनोरंजक आणि माहितीपूर्ण फेरफटका अगदी सहज मारता येतो. मग ऐकूया अशाच एका सजग, चौकस आणि पुस्तकवेड्या सभासदाला मराठी ग्रंथसंग्रहालयाविषयी काय वाटतं ते.
2: नमस्कार, मी मेघना भुसकुटे.
3: माझा संबंध मुख्यत्वे करून मराठी ग्रंथसंग्रहालयाशी आला, ठाण्यातलं मराठी ग्रंथसंग्रहालय. जेव्हापासून म्हणजे जितक्या लहानपणापासून त्याचं सभासदत्व घेणं शक्य होतं तेव्हापासून मी संग्रहालयाची सभासद आहे. त्याच्या आधी लहान मुलांच्या पुस्तकांसाठी जायचे सुट्टीत, पण नंतर मग मी रितसर त्याची मेंबर झाली. बरीच वर्ष मी ती लायब्ररी वापरली, अजूनही अजून वापरते.

0: ग्रस काय किंवा मग्रस म्हणजे मराठी ग्रंथसंग्रहालय, त्याला आम्ही मग्रस असं म्हणतो. तर मग्रस काय किंवा अशा प्रकारच्या जुन्या मोठ्या लायब्ररी काय, मग ते नगर वाचन मंदिर असेल ठाण्यातलं, दादर सार्वजनिक वाचनालय असेल, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय असेल, त्या सगळ्या लायब्ररींची स्वतःची अशी खास वैशिष्ट्य असतात. एक तर ते खूप काळे या क्षेत्रात असतात, त्यामुळे त्यांच्याकडे खूप जुनी पुस्तकं असतात, कितीही जुने आता फॅशनेबल नसलेले, पूर्वी गाजून मग आता काळोखात मुक्त झालेले, उपेक्षित राहिलेले, असे खूप लेखक आणि त्यांची पुस्तकं ह्या लायब्ररीमधून मिळतात. फक्त हे शोधायचं कसं ते वाचणाऱ्याला नीट शिकून घ्यायला. आता कम्प्युटर आल्यापासून ते तसं सोपं झालंय, पण लायब्ररीचे कॅटलॉग्स असतात, कार्ड असतात, की जी काही व्यवस्था असेल ती नीट माहिती करून घ्यायची वापरून खाता खोतांसकट. पण मग ते एकदा केलं की एकदम खजिनाच खुला होतो. उदाहरणार्थ नंदाकरांची संप्रती ही कादंबरी मला अनेक वर्ष मिळत नव्हती, पण मला जी ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागात मिळाली, किंवा शंभा जोशींचं मराठी संस्कृती काही समस्या हे पुस्तक ठाण्याच्या नगर वाचन मंदिरात मिळालं होतं, एका संशोधकांनाही मी ते उपलब्ध करून देऊ शकेल. ही पुस्तकं विकत जरी घ्यायची म्हटली, तशी तयारी पण असली, तरी ती बाजारात उपलब्ध असतातच असं नाही, त्यामुळे या लायब्ररीना पर्यायच नाही असं. दुसरं म्हणजे या लायब्ररी अनुदानित असतात, त्यामुळे खूप स्वस्त असतात, दरमहा अगदी 200 किंवा कधी कधी त्याच्यावर पण कमी वर्गणी असते. तर पुस्तकांच्या किमतीच बघितल्या तरी त्या 200 रुपयांच्या खाली नसतात. असं असताना इतक्या कमी वर्गणी इतकी मोठ्या प्रमाणात पुस्तकं उपलब्ध होणं हे पुण्याचंच काम म्हणायला पाहिजे. शिवाय त्यातल्या सगळ्या लायब्ररीमध्ये सतत नवीन खरेदी चालू असते, नवीन पुस्तकं कुठली हवी ते नोंदून घेतात लोक, तिथले कर्मचारी जे असतात ते, त्याच्यानंतर नवीन खरेदीबद्दल सतत सूचना मिळत असतात. किती म्हटलं तरी खासगी संग्राहक माणसाला वाचकाला इतकी खरेदी इतक्या सतत करणं शक्य नसतं, किती पैसे घालवणार ना. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जागा किती लागते पुस्तकं ठेवायला. शहरांमधून जागा ही तशी मोठीच अडचणीची बाब असते. शिवाय कितीतरी पुस्तकं अशी असतात की तुम्हाला ती वाचायची असतात पण संग्रहात ठेवायची नसतात, एकदा वाचून कुतूहल क्षमतं. कारण काही काही विषयांमधली पुस्तकं तुम्ही जमवता, पण इतरही अनेक विषय असतात ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायचं असतं, वाचायचं असतं, पण तो तुमच्या संग्रहाचा भाग नाही. त्या सगळ्या दृष्टीने लायब्ररीमधली होणारी खरेदी पथ्यावरती पडते वाचक म्हणून, त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या, पर्यावरणाच्या दृष्टीने खूप फायदेशीर वाटतं.
1: दोन 2018 पासून ग्रंथालयाने राज्यस्तरीय श्रीस्थानक पुरस्कार सुरू केले आहेत. यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, इतिहास, प्रवास वर्णन अशा 10 विविध साहित्य प्रकारांमधील साहित्य कृतींची निवड पुरस्कारासाठी केली जाते. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे. ठाणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन या ग्रंथालयाने आता वाचकांसाठी घरपोच पुस्तक सेवा सुरू केली आहे. गेली 130 वर्षांहून अधिक काळ मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे आपल्या विविध उपक्रमांमधून आणि अतिशय दुर्मिळ मौल्यवान ग्रंथसंग्रहामधून ठाणे शहराची साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा अखंड वाहती ठेवत आलो आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ज्ञानपीठ दालन या अभिनव उपक्रमाविषयी ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष सांगदेव काळे यांच्याकडून माहिती घेऊया.
2: या संस्थेने आतापर्यंत वाचकांना मराठी पुस्तकं जास्तीत जास्त उत्तम प्रकारे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे घटनेमध्येच अशी नोंद आहे की मराठीमध्ये प्रकाशित होणारी सर्व पुस्तके या संग्रहालयात असतील आणि ती वाचकांच्यासाठी उपलब्ध असतील. अलीकडच्या काळामध्ये थोडासा आता बदल झालेला आहे तो असा की आपला हा शहरी भागातला वाचक थोडासा आता दूर दूर चाललेला आहे शहरापासून, परंतु त्यांची वाचनाची जी सुविधा आहे ती कुठे खंडित होता कामा नये आणि ग्रंथालय अपुरं पडलं किंवा सुविधा उपलब्ध करू देऊ शकत नाही असं होता कामा नये, म्हणून या सर्व वाचकांच्यासाठी या ग्रंथालयाने घरपोच सेवा देण्यासाठी योजना अशी सुरू केली होती की फिरते ग्रंथालय या वाचकांच्या दारापर्यंत हे ग्रंथालय जाईल, त्यांना तिथे हवी असणारी पुस्तकं येईल आणि तिथे त्यांना ती सुविधा उपलब्ध होईल. हा एक प्रकार आणि 2010-11 पासून सुरू केला होता. त्यानंतर आणखी दुसरी सुविधा केली की आता कुरिअर सारखी घरपोच सेवा सुरू केली. आणखी एक तो विषय असा आहे की वाचकांनी त्यांना हवी असलेली पुस्तकं कोणती आहेत त्यांची यादी कळवायची, त्यातून आपण त्यांना 4 पुस्तकं एका वेळी पोच करू. पोच करताना ही काळजी घेतली जाईल की त्यांना त्यांच्या घरपोच ती कुरिअर सारखी जातील आणि त्यांची वाचून झालेली पुस्तकं त्याच पद्धतीने पुन्हा परत घेऊन घेतली जातील. म्हणजे ही सोय देण्याची आणि घेऊन येण्याची ही आज महत्वाची ती सुरू केली. त्यानंतर आर्थिक विषय असा झाला की आपल्याकडे

0: अनेक लोक असे आहेत की जे मॉलमध्ये सातत्याने जात असतात येत असतात आणि तिथला फुटफॉल हा खूप मोठा आहे. या ठिकाणी खास असं एक्सटेन्शन काउंटर ज्याला आपण विस्तारित कक्ष म्हणतो तसा सुरू केला आणि तिथे देखील वाचकांना सोय उपलब्ध करून दिली की तुम्हाला इथे पुस्तकं मिळतील. तिथे आता विस्तारित कक्ष असल्यामुळे एखादं पुस्तक तिथे त्यांना मिळणार नाही असंही होईल, परंतु त्यांनी तिथे मागणी नोंद केली तर ते पुस्तक या संग्रहालयातून त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. दुसऱ्या दिवशी या संस्थेकडे दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वाचकांना पुस्तकांची सोय उपलब्ध करून देण्यात येते. तिला दोन इमारतींना नावं दिलेली, एक सरस्वती मंदिर आणि एक शारदा मंदिर, या स्वतःच्या इमारती आहेत. याशिवाय आणखी एक मोठा प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला आहे तो म्हणजे डिजिटायझेशनचा. खूप जुनी पुस्तकं ज्यांना आपण दुर्मिळ पुस्तकं म्हणतो अशी दुर्मिळ पुस्तकं अशी 20 लाख पानांचा डिजिटायझेशन आपण आपल्याकडे करून ठेवलेलं आहे. म्हणजे उद्या केव्हाही ही जुनी पुस्तकं जुनी झाली म्हणून बाजूला गेली आणि आपल्याला वाचता येणार नाही असं होणार नाही, तर संगणकावर तुम्हाला घर बसल्या ही पुस्तकं वाचता येऊ शकतील. आणि आताचा आणखी एक मोठा प्रकल्प आणि हाती घेतला आहे तो आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचं ग्रंथ दालन. ज्ञानपीठ पुरस्कार आपल्याकडे 1965 सालापासून देण्यात येत आहेत आणि गमतीचा भाग असा आहे की आता जे शेवटचा पुरस्कार मिळाला आहे त्यांची संख्या बरोबर 65 झालेली आहे. भारतातील सगळ्या भाषांना हा पुरस्कार दिलेला जातो. या सगळ्या भाषांना आतापर्यंत जो 16 भाषा आपल्याकडे आहेत मिळालेल्या, त्या 16 भाषांपैकी जवळजवळ आपल्याकडे जमा झालेली पुस्तकं जी आहेत ती तब्बल 2800 पुस्तकं आपण आतापर्यंत जमा केलेली आहेत. आणि गमतीचा भाग असा आहे की ज्या लेखकाने ज्या साहित्याचा पुरस्कार त्याला मिळालेला आहे तो त्या भाषेला मिळालेला आहे, तर त्या भाषेत त्या लेखकाने केलेलं संपूर्ण लेखन त्या भाषेतलं मूळ ते आपण एकत्रित करतो आहोत, ज्याला आपण समग्र साहित्य म्हणतो तसं. याशिवाय या साहित्याचा अनुवाद इतर भाषेमध्ये जर झालेला असेल मराठी हिंदी इंग्रजी किंवा अन्य भाषेत तर तोही आपण इथं एकत्र जमा करतो आहोत. आणि शेवटचा भाग असा की या लेखकावर किंवा या लेखनाच्या साहित्यावर इतर साहित्यिकांनी जे लिहिलेलं असेल तेही सगळं साहित्य आपण एकत्र करतो आणि अशा तऱ्हेने आतापर्यंत आपण सगळ्या भाषेचा हा समग्र धांडोळा घेऊन त्या त्या राज्यांशी संपर्क साधून तिथल्या बुक स्टॉलशी संपर्क साधून कधी कधी जिल्हा माहिती अधिकारी जे आहेत त्यांचा मदतीचा हात घेतला आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपण ही माझी सगळी पुस्तकं मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि आज मिथिला आपण हे सगळं दालन सुरू करण्यासाठी कोटेशन्स मागवून आता छान प्रकारे असं ते आपण उभं करत आहोत. भारतामधलं हे एकमेव असं आपलं ग्रंथ दालन असेल की जे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचं ग्रंथ दालन असेल आणि ते आपल्यासाठी मोठं भूषण असेल.
1: ठाणे शहरातील ग्रंथालयांप्रमाणेच पारतंत्र्याच्या काळापासून मुंबईतील वाचकांचा आधार ठरलेली संस्था म्हणजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय 1898 साली म्हणजे 128 वर्षांपूर्वी या वाचनालयाची स्थापना करण्यात आली. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या संस्थेच्या नायगाव दादर येथील मध्यवर्ती कार्यालयाचं आणि कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. 6 लाखांहून अधिक मराठी पुस्तकांचा संग्रह या ग्रंथालयात जतन करण्यात आला आहे. सुमारे 200 वर्षांपूर्वीची दुर्मिळ पुस्तकंही या ग्रंथालयात संग्रहित करण्यात आली आहेत. या संग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे यात 800 पेक्षा जास्त दोला मुद्रिते म्हणजे मुद्रणाच्या अगदी सुरुवातीच्या काळात मुद्रित झालेली पुस्तकंही आहेत. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मुंबईत विविध ठिकाणी 29 शाखा कार्यरत आहेत. एखाद्या सार्वजनिक वाचनालयाच्या इतक्या शाखा कार्यरत असणं हा एक विक्रमच म्हणावा लागेल. याशिवाय मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अंतर्गत इतिहास संशोधन मंडळ आणि मराठी संशोधन मंडळ या दोन महत्वाच्या संलग्न संस्थाही कार्यरत आहेत. 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला विशेष संग्रहालय म्हणून घोषित केलं आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विविध उपक्रमांबद्दल संग्रहालयाच्या कार्यवाहू उमा नाबर यांच्याकडून जाणून घेऊया.
2: मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे 1 ऑगस्ट 1898 ला 11 भेवळ्या तरुणांनी त्यावेळेला ठाकूरद्वारमध्ये याची स्थापना केली आणि सयाजीराव गायकवाड यांनी, मला अतिशय सांगायला इथे अतिशय आनंद वाटतोय की सयाजीराव गायकवाड यांनी 1910 मध्ये त्याच्यासाठी 10,000 रुपये दिले देणगी म्हणून आणि कोनशीला बसवली. आता मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ही मुंबईतली पहिलं ग्रंथसंग्रहालय आहे. आता मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या आमच्या म्हणून आता मुंबई मराठी ग्रंथालयाच्या 9 शाखा आहे. 19 शाखा बीएमसीच्या आम्ही चालवतो आणि 6 आमचे स्वायत्त विभाग आहेत. आता दुसरं तुम्हाला सांगायचं म्हणजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचं वैशिष्ट्य असं आहे की मुंबई मराठी

0: त्या ह्या शाखा मी तुम्हाला सांगितल्या त्याच्यासाठी जवळजवळ या सर्व शाखा मिळून जवळजवळ आमचे 8.5 ते 9 हजार सभासद आहेत मुंबईत. आणि मुंबईत याचा विस्तार इकडे मुलुंड पर्यंत आणि इकडे दहिसर पर्यंत असा हा विस्तार आहे मुंबई मराठी संग्रहालयाचा. आता मी जे तुम्हाला आणखी सांगणार आहे की मुंबई मराठीचं एक वैशिष्ट्य असं तुम्हाला मला सांगायचं आहे की मुंबई मराठीच्या पंखाखाली म्हणा की मराठी संशोधन मंडळ इथे आहे. आणि या मराठी संशोधन मंडळाची स्थापना ही साधारण 1 फेब्रुवारी 1948 ला झाली. आणि त्याच्याबाबत सांगायचं असं कारण एकदा सी डी देशमुख गुंजीकर व्याख्यानमालेला इथे आलेले असताना त्यांनी पाहिलं की मराठीच्या संशोधनासाठी इथे एकही अशी संस्था नाही. त्यामुळे त्यांनी त्यावेळेला बाळासाहेब खरांना विनंती केली. बाळासाहेब खरांनी तेव्हा 7,000 रुपये दिले आणि मराठी संशोधन मंडळाची स्थापना 1 फेब्रुवारी 1948 ला झाली. आता जवळजवळ 76 वर्ष होऊन गेली आणि त्याचे पहिले संचालक हे होते भारतरत्न पावा काणे. आणि हे मराठी संशोधन मंडळ प्रियोळकरांनी अतिशय ऊर्जितावस्थेला आणलं. त्याच्यानंतर सग माळशे, वसंत दावतर, सुरेंद्र गावस्कर, रमेश तेंडुलकर, नंतर आमचे प्रदीप कर्णिक त्यांनी 10 वर्ष सांभाळलं. आणि सध्या आमचे संचालक मराठी संशोधन मंडळाचे डॉक्टर नितीन रिंजे आहेत. हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. दुसरं मला एक संशोधन मंडळ इथे सांगावंसं वाटतं की ते आहे इतिहास संशोधन मंडळ, ज्याची स्थापना 1958 मध्ये झाली आणि नर फाटक यांनी त्यावेळेला ते पहिले संचालक होते. दुसरं मला इथे अतिशय आणखी महत्वाचं सांगायचं म्हणजे साने गुरुजी बाल विकास मंडळाची स्थापना इथे झालेली आहे 1959 मध्ये आणि त्याचे अनेक कार्यक्रम इथे सुरू असतात. दुसरं अतिशय महत्वाचं आणखी एक मंडळ इथे आहे की शंकर दाते सूची मंडळ ऑफ इट्स ओन, ज्याची स्थापना 1965 मध्ये झाली आणि तिथे त्याचं जवळजवळ 1800 ते 1950 पर्यंत काम तयार झालेलं आहे ते सूचीचं. दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे अभ्यागत गृह आहे आमचं. दादरमध्ये येणारे वाचक लेखक कोणालाही राहायचं असलं तरी ते अभ्यागत गृह आम्ही व्यवस्थित करून घेतलेली आहे. दादर सारख्या ठिकाणी लोक हे कामाला येतात, दिवसभर कामं करून राहते, साधारण झोपण्यासाठी त्यांना हवं असतं, त्यामुळे ते मिनिमम याच्यामध्ये इथे आम्ही त्यांना ते उपलब्ध करून देतो. आता मी जे बोलणार आहे ते अगदी एक्सक्लुसिव्हली संदर्भ विभागाबद्दल, जो मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा बॅकबोन आहे आणि ज्याची मी सध्या मुख्य आहे. त्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय हे ऑफिस ओन म्हणता येईल की ज्याची मुंबई मराठी भाषा वाङ्मय संस्कृतीसाठीचं मराठी विषयात बी ए एम ए पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं माहेरघर म्हणजे संदर्भ विभाग आहे. मराठी भाषेतील साहित्याचा अंदाजे 73% ग्रंथ संग्रह हा इथे आहे. अत्यंत सगळी दुर्मिळ पुस्तकं इथे तुम्हाला बघायला मिळतील. 12 तास संदर्भ विभाग उघडा असतो. रविवारी फक्त 8 ते 5 उघडा असतो. सोमवारची आम्हाला सुट्टी असते. मराठी संशोधन मंडळाकडे जवळजवळ 600 पर्यंत हस्तलिखित आहे. आमच्याकडे संदर्भात पण हस्तलिखित आहेत. लेखकांच्या हस्ताक्षरातल्या भारत आंब्यांची इथे हस्ताक्षरातली वही आहे माझ्याकडे, 90 कविता लिहिलेली. पेन्शनचं घरी जाऊन मी त्यांची हस्तलिखित घेऊन आलेली आहे. काळसेकरांची हस्तलिखित वरती आमच्या संशोधन मंडळामध्ये. आता संदर्भाबद्दल तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर संदर्भामध्ये जवळजवळ 2.5 लाखापर्यंत पुस्तकं आहेत. तुलामुद्रित आहे. मराठी नियतकालिका आहे. 19व्या आणि 20व्या शतकातल्या सर्व नियतकालिकांचा दिवाळी अंकांचा इथे संग्रह केलेला आहे. सगळा बांधीव खंड आहे. 12,000 बांधीव खंड आहे. मराठीतील निवडक वर्तमानपत्रांचा संग्रह आहे. तर दिवाळी अंक अगदी मौज पासनं, अनुष्टुप पासनं सगळे अंक तुम्हाला इथे बघायला मिळतात. दुसरं अत्यंत महत्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला, आत्ताच आम्ही 26 जानेवारी 26 ला आम्ही डिजिटायझेशन प्रकल्पाची मुहूर्तमेढ केली. संबंध या आमच्याकडे जी दुर्मिळ ग्रंथ संपदा जी आहे, पुस्तकं नियतकालिकं, त्याचं सगळ्याचं डिजिटायझेशन जतन संवर्धन ओसीआर सगळ्या तिथे होणार आहेत. आणि आता हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ऑफ इट्स ओन म्हणायला लागेल की उद्या हे सगळं आलं पोर्टलवरती की ते वेब पोर्टलवर येईल आणि सगळ्यांना जगभरामध्ये ते पाहता येईल आणि त्याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतोय.
1: आजच्या आधुनिक काळात जेव्हा तंत्रज्ञानामुळे जगभरातील माहितीचा साठा एका बटणावर उपलब्ध झाला आहे तेव्हा ग्रंथालयांचं महत्व कितीसं शिल्लक राहिलंय असा प्रश्न कदाचित कोणाच्या मनात येईलही. परंतु डिजिटल माध्यमांचं आक्रमण अतिशय वेगाने होत असतानाही अनेक ग्रंथालयं आजही वाचकांसाठी, पुस्तकप्रेमींसाठी आणि नवीन ज्ञान माहिती मिळवण्याच्या कुतूहलाने भरलेल्या अनेकांसाठी खरा आधारस्तंभ ठरल्याचे दिसून येतात. तुमच्या भाषेतील किंवा अन्य भाषेतील नव्या जुन्या साहित्यिकांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यकृतींची ओळख करून देण्याचं आणि त्यातून वाचनाची रुची वाढवण्याचं काम ग्रंथालय करतात.

0: ग्रंथ हा असा एकमेव गुरु आहे जो गुरुदक्षिणा मागत नाही, जो रागावतही नाही, शिक्षेचा भय दाखवत नाही की स्वतःजवळचं काही लपवत नाही. तो खरोखरच उदार हृदय असतो आणि अशा गुरूंचा खजिना म्हणजे ग्रंथालय. एकाच वेळी वाचक आणि साहित्यिक या दोघांनाही पोषक पूरक असे उपक्रम ग्रंथालयाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतात. ग्रंथालयांमधील दुर्मिळ पुस्तकं, ऐतिहासिक दस्तऐवज, जुनी नियतकालिकं यामुळे संशोधकांना मोठा आधार मिळतो आणि त्यांच्या संशोधनाला योग्य दिशाही मिळते. ग्रंथालयांमध्ये एक अशी ऊर्जा भरून राहिलेली असते जी वाचकांच्या कल्पना शक्तीला चालना देते आणि मग त्या जोरावर वाचक एका नव्या जगाच्या शोधात निघतो जिथे त्याच्या आयुष्याला अर्थ प्राप्त होतो. सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो जणांनी आपल्या आयुष्याला असा खरा अर्थ प्राप्त करून घेतलाय. त्यामुळेच माध्यम बदलली तरीही ग्रंथालयांचं महत्व कायम आहे.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी विशेष रूप. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील, सादरकर्ते

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत. काय
2: अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
3: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
4: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची

0: मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिक विधान परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलं नाही. नाशिकमध्ये 9 उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड मतदारसंघासाठी 8 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले. भाजपकडून अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर यांनी तर काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांनी अर्ज दाखल केले. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघासाठी काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य महेश देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या अतुल लोंढे आणि दिनेश ढोले यांनी अर्ज दाखल केले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. सोलापुरातून भाजपनं माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान महायुतीचे 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीतल्या बंडखोरीविषयी विचारला असता महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील असं ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
0: विकसित महाराष्ट्रांतर्गत एसटी महामंडळामध्ये 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80%, तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या अनुषंगानं बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

0: घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEEADVAC.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. संकेतस्थळाचं नाव पुन्हा एका JEEADVAC.in. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मथाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, KYC ची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.
1: आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त EKYC चा नाही, यात EKYC चे काही महिला असतील ज्यांनी EKYC केलेली नसेल त्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे, हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत, जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे.
0: हवामान. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वाशिम इथं 43.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
3: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
2: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
3: का?
2: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
3: थँक्स गप्पू.

0: वाचवलंस हे गे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
1: RBI सांगते आहे स्मार्ट बना कूल रहा.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:07 वाजलेत वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. या वाटचालीत देशातील गरीब, महिला आणि शेतकरी वर्गाच्या कल्याणाच्या दिशेनं झालेल्या कामांचा आढावा आपण आज घेणार आहोत. श्रोते हो, गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं वंचित आणि गरीब घटकांना देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये केंद्रस्थानी ठेवलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मिळालेली हक्काची पक्की घरं, 80 कोटी नागरिक

0: त्यांना मोफत अन्नधान्याची सुरक्षा, जनधन खात्यांद्वारे झालेलं आर्थिक समावेशन या आणि अशा कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरिबांना दारिद्र्य रेषेतून काढण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीत हा वर्ग एक महत्वाचा भागीदार कसा बनेल यासाठीचे प्रयत्न ठळकपणे दिसून येतात. यात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा वेध घेत आहेत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका आदिती सावंत.
1: गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या मूलभूत गरजांवर विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम अन्न सुरक्षेबद्दल बोलूया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कोट्यावधी नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे सुमारे 81 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरविण्यात आले. या उपक्रमामुळे संकटाच्या काळात लाखो कुटुंबांना अन्नाची हमी मिळाली आणि उपासमारी टाळण्यास मदत झाली. निवाऱ्याच्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्वपूर्ण योजना ठरली आहे. सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित या योजनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचबरोबर स्वच्छ भारत अभियानामुळे शौचालयाची उभारणी झाली, तर जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागातील घरांपर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या धोरणाद्वारे विद्यार्थी केंद्रित, कौशल्य आधारित आणि बहुविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच PM पोषण योजनेद्वारे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्किल इंडिया अभियानाद्वारे युवकांना रोजगारक्षम कौशल्ये प्रदान करण्यावरही भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरिबांसाठी अत्यंत महत्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांना आर्थिक भार कमी होण्यास मदत झाली आहे. याशिवाय जन औषधी केंद्रांमधून कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रात प्रधानमंत्री जनधन योजनेने मोठी क्रांती घडवून आणली. कोट्यावधी नागरिकांची बँक खाती उघडली गेली आणि सरकारी अनुदाने थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे गरीब महिलांना स्वयंपाकासाठी LPG गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांनी आर्थिक सुरक्षिततेचे कवच प्रदान केले आहे. या सर्व योजनांचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येते की गेल्या 12 वर्षात गरिबी विरुद्धचा लढा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित राहिला नाही. अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये एक व्यापक आणि सर्व समावेशक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे.
0: श्रोते हो, कोणत्याही राष्ट्राचा विकास हा तिथल्या महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असतो. गेल्या 12 वर्षांतील शासकीय धोरणांकडे पाहिलं तर प्रधानमंत्री आवास योजना आणि जनधन खात्यांमध्ये महिला लाभार्थ्यांचं सर्वाधिक प्रमाण त्याचंच उदाहरण आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, घराघरात नळाद्वारे पोहोचणारं पाणी आणि स्वच्छ भारत अभियानानं महिलांचं आरोग्य आणि सन्मान राखण्यात मोठी भूमिका बजावली. आता ही वाटचाल लखपती दिदी आणि ड्रोन दिदी यांसारख्या आर्थिक स्वावलंबनाकडून थेट सैन्यातील सहभाग आणि संसदेतील महिला आरक्षणापर्यंत पोहोचले. खरं तर आज देशात महिला केवळ योजनांच्या लाभार्थी राहिल्या नसून विकसित भारताच्या वाटचालीचं नेतृत्व त्या करतायत. याचंच विश्लेषण करतायत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका डॉक्टर अपर्णा कुलकर्णी.
2: सरकारच्या आर्थिक विकासाला अनुलक्षून असणाऱ्या धोरणांचा अभ्यास करताना मागच्या 12 वर्षांचा आढावा घेतला तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की एक देश म्हणून आपण ज्या वेगानं आपली आर्थिक प्रगती करत आहोत त्यामध्ये सरकारचं यश सामावलेलं आहेच आहे. परंतु जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं दरडोई उत्पन्न सुद्धा वाढत आहे हा विकासाचं यश मोजण्याचा एक मार्ग झाला. परंतु त्या देशाच्या समाजातले जे काही स्तर असतात त्या समाजातल्या स्तरांमध्ये जे वंचित, गरीब असे घटक आहेत किंवा महिलांचा विकास आहे तर या पातळीवर देखील सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण झालं पाहिजे. सर्वसमावेशक सामाजिक विकास हा ऊर्ध्वगामी पद्धतीने होत असतो आणि त्यासाठी

करण्यासाठी समाजातल्या सगळ्या स्तरातील लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं यासाठीची सरकारची कटिबद्धता ही मागच्या काही वर्षांमध्ये वेळोवेळी दिसून आलेली आहे. प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये आपले अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अनेक योजना आणल्या आणि त्यातूनच शिक्षण, आरोग्य, रोजगार या संबंधाने देशात मोठे बदल घडून आले आणि या बदलांचा फायदा हा आपल्या देशातील स्त्रिया, गरीब वर्ग आणि शेतकरी यांना झालेला आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास हे सर्वसमावेशक विकासाचं सूत्र सरकारने देशामध्ये रुजवलं, मला असं वाटतं की त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा या वंचित वर्गाला होताना दिसून येतोय. या दृष्टीने जर आपण सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर महिलांना अनुलक्षून असणाऱ्या अनेक योजना सरकारनं राबवल्या आणि त्याचे चांगले लाभ हे देशातील विविध क्षेत्रात

0: आपल्या देशातील स्त्रिया, गरीब वर्ग आणि शेतकरी यांना झालेला आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास हे सर्वसमावेशक विकासाचं जर सूत्र सरकारने देशामध्ये रुजवलं, मला असं वाटतं की त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा या वंचित वर्गाला होताना दिसून येतोय. या दृष्टीने जर आपण सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर महिलांना अनुलक्षून असणाऱ्या अनेक योजना सरकारनं राबवल्या आणि त्याचे चांगले लाभ हे देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना होत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक विकासाचं मोजमाप करत असताना तीन प्रकारचे निकष हे सैद्धांतिक दृष्ट्या लावता येतील. एक म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे आरोग्य आणि तिसरं म्हणजे रोजगाराच्या निर्माण झालेल्या संधी. तर या दृष्टीनं सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर मागच्या 12 वर्षांमध्ये महिलांसाठी शिक्षण, महिलांसाठी रोजगार आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या रोजगाराच्या संधी यामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे असं आपल्याला दिसून येईल. आपण जर शिक्षणाचं उदाहरण घेतलं तर स्त्रियांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. उदाहरणार्थ सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट या प्रकारच्या कोर्सेसमध्ये 2014-15 साली स्त्रियांचं एनरोलमेंट म्हणजे स्त्रियांचं प्रवेश मिळण्याचं प्रमाण हे साधारणतः 38.4% एवढं होतं, तर मागच्या वर्षातली आकडेवारी बघितली तर तेच प्रमाण आता 42% वाढलंय. म्हणजे आधुनिक प्रकारचं शिक्षण जे रोजगार देणारं शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी महिला मुली यांना जास्तीत जास्त प्रवेश मिळत आहेत आणि हे विकासाचं चांगलं चिन्ह आपल्याला त्या दृष्टीनं दिसून येईल. तसेच स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अनेक योजना सरकारने आजवर राबवलेल्या आहेत. म्हणजे महिला मातृवंदन योजना असेल किंवा जननी सुरक्षा योजना असेल, महिलांसाठी पोषण अभियान असेल किंवा मिशन इंद्रधनुष्य सारखं एक नवीन अशा प्रकारची योजना असेल ज्यामध्ये गरोदर स्त्रियांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात, किंवा स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान असेल, यासारख्या अभियानांमधून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सरकारनं बऱ्यापैकी सार्वजनिक गुंतवणूक केलेली आहे आणि त्यातूनच महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सुटून त्यांची उत्पादकता वाढेल आणि त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मला वाटतं अशा प्रकारचं एक समीकरण आपल्या देशामध्ये रुजताना आपल्याला दिसतंय. याशिवाय सरकारच्या अनेक लोकप्रिय योजना सुद्धा आपल्याला सांगता येतील, ज्यामध्ये उज्ज्वला योजना असेल किंवा महिलांच्या वित्तविषयक काही योजना आहेत, उदाहरणार्थ मुद्रा योजना असेल किंवा महिला आवास योजना असेल, तर यासारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त वित्तीय स्रोत उपलब्ध करून देणं आणि त्यातून त्यांचा विकास, त्यांचं सबलीकरण साध्य करणं हे आपल्याला शक्य होईल. बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी योजना असेल किंवा आपण जर साधारण आकडेवारी बघितली तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 68% कर्ज आहे ते महिलांना आतापर्यंत मिळालं आहे, म्हणजे महिला सुद्धा याच्या लाभार्थी आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोते हो, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधीचं थेट आर्थिक पाठबळ, खतांवरचं अनुदान, पीक विम्याची सुरक्षा, बाजारपेठांची उपलब्धता, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी करार करताना शेतकऱ्यांच्या हिताला दिलेलं प्राधान्य यामुळे कृषी क्षेत्राला स्थैर्य लाभलंय. यामुळेच तर विकसित भारताचा संकल्प साकारण्याच्या वाटचालीत कृषी क्षेत्र आणि शेतकरी मुख्य माध्यम ठरलेत. याचाच मागोवा घेत आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल.
2: मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शेतीच्या संदर्भात जर बोलायचं जर झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरू करून 6,000 रुपये थेट बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला द्यायचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानीचं संरक्षण कमी प्रीमियम मध्ये मोठे विमा संरक्षण द्यायची योजना पीक विमा योजनेच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधेमध्ये गोदाम, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज सहाय्य आणि कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. किसान रेल्वे या फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ आदी जलद वाहतूक करण्यासाठी आणि शेतीमालाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी किसान रेलची सुरुवात झालेली आहे. नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. आपण जर बघितलं तर कृषी निर्यातीमध्ये या 12 वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, मसाले, फळे, साखर इत्यादी जागतिक बाजारपेठ विस्तारत गेलेली आहे आणि सगळ्यात त्याच्याही पलीकडे जर आपण बघितलं तर शेतकऱ्याला सगळ्यात मोठा फायदा जर कशात झाला असेल इथेनॉलमध्ये. अटलजीच्या काळामध्ये 5% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचा निर्णय घेतला गेला होता. मोदी साहेबांनी 20% पेट्रोलमध्ये मिसळायचा निर्णय केला. त्याच्यामुळे इथेनॉल आणि जैव इंधन धोरण, मका आणि ऊस या शेतकऱ्याला ऊसापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिलं गेलं आणि शेतकऱ्याला अधिकची बाजारपेठ मिळवण्यामध्ये

0: मध्ये फायदा झालेला आहे. आपण सगळ्यात जर महत्वाचं जर बघितलं 2013, 2014 आणि 2026, 2027 खर तर शेतकऱ्याच्या एमएसपीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर धानाची एमएसपी 2013-14 मध्ये 1310 होती, ती आता 2429 झालेली आहे. गव्हाची एमएसपी 1400 होती, ती आता 2475 झालेली आहे. तुरीची एमएसपी 4300 होती, ती 8300 झालेली आहे. हरभऱ्याची एमएसपी 3100 होती, ती आता 5700 झालेली आहे. धानाची खरेदी 475 लाख मेट्रिक टन होती, ती आता 800 लाख मेट्रिक टन झालेली आहे. गव्हाची खरेदी 250 लाख मेट्रिक टन होती, ते आता 300 लाखाच्या पुढे झालेली आहे. एकूण अन्नधान्याची खरेदी 725 लाख मेट्रिक टन होती, ते आता 1100 लाख मेट्रिक टनाच्या पुढे झालेली आहे. आणि 2013-14 मध्ये पीएम किसान अस्तित्वात नव्हतं, आता 1100 कोटी शेतकरी लाभार्थी याच्यामध्ये आहे. आणि श्री अन्न जागतिक मान्यता मिळालेली आहे. ड्रोन आणि एआय शेतीच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्तरावर ह्याचा विस्तार होत गेलेला आहे. आणि बांबूच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 1827 ला इंग्रजांनी जे वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केलेला होता, बांबू कावडून एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी न्यायला आणि कापायला वनाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागायची. 2017 मध्ये बांबूला वृक्षाच्या व्याख्येतून गवताच्या व्याख्येमध्ये आणलं. आणि आज आपण जर बघितलं तर आता की मेरा किसान अब तक अन्नदाता था, मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है, ह्याचा अर्थ आता जागतिक लेवलवर जर आपण बघितलं तर फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल ही लढाई सुरू झालेली आहे. आणि मग ही लढाई भारतामध्ये आता शेतकरी फक्त धान्यच नाही तर आता ऊर्जा सुद्धा बनवणार आहे. आणि आतापर्यंत ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून निघत होती, पाठीवरून काढायचं सरकारने घेतलेलं आहे.
1: श्रोते हो, खरं तर केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमागे आहे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा धोरणात्मक विचार. देशाच्या विकासासाठी गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार घटकांवर भर देण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐकूया त्यांच्या शब्दात.
2: मेरे लिए देश की सबसे बड़ी चार जातियां है. मेरे लिए सबसे बड़ी जाति है गरीब, मेरे लिए सबसे बड़ी जाति है युवा, मेरे लिए सबसे बड़ी जाति है महिलाएं, मेरे लिए सबसे बड़ी जाति है किसान. इन चार जातियों का उत्थान ही अगर भारत को विकसित बनाएगा और अगर चार का हो जाएगा ना, इसका मतलब सबका हो जाएगा. इस देश का कोई भी गरीब, चाहे वो जन्म से कुछ भी हो, मुझे उसका जीवन स्तर सुधारना है.
1: श्रोते हो, एकंदरीत गरीब, महिला आणि अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत सबका साथ सबका विकास या ध्येयानं केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. माझं आवार माझं शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज राज्यस्तरीय प्रसारण. आजच्या कार्यक्रमात ऐकूया सौर वाळवण यंत्र बनवणाऱ्या स्टार्टअपची यशोगाथा याविषयी निनाद पाटील आणि हिमाली वर्तक यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या माझ्यावर माझं शिवार या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, बऱ्याचदा आपण बघितलं असेल की आपल्या शेतातला माल उत्पादित झाला की आपण त्याला काढल्यानंतर लगेच मार्केटमध्ये घेऊन जातो. याला बऱ्याचशा अंशी कारण असं आहे की एकतर आपला माल नाशवंत असतो

0: आणि दुसरं आपल्याकडे स्टोरेज हाऊस किंवा पोस्ट हार्वेस्टिंगची मॅनेजमेंट म्हणजे एकूणच काढणीपश्चातचं जे काही तंत्रज्ञान आहे याची जी कमतरता आहे, यामुळे आपल्याला आपला माल लगेचच मार्केटला नेऊन विक्री करावा लागतो. आणि या सगळ्या गोष्टींना सगळेच शेतकरी एक प्रकारे आपण जर बघितलं तर तोंड देत आहेत. अशाच प्रकारे डहाणू तालुक्यातील बोडी ह्या गावातले काही मित्रांनी ह्या समस्येवर एक उपाय काढण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्याअंतर्गत त्यांनी एक कंपनी स्थापन केली. त्याविषयी आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. या कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत निनाद अच्युत पाटील आणि हिमाली दीपेश वर्तक यांना आपण आज आपल्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात पहिले स्वागत करूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला एकूणच तुम्ही मित्रांनी सुरुवातीला येऊन ही जी काही कंपनी स्थापन केली त्याची तुमची सुरुवात कशी झाली ती आम्हाला थोडं सांगा.
1: कोविडच्या काळात बरेच लोक वर्क फ्रॉम होम होते आणि बरेच आम्ही सगळे गावात होतो आणि गावात असताना ज्या शेतीच्या समस्या ज्या आमच्या आई वडिलांकडच्या ज्या समस्या होत्या जे शेतकरी होते त्या आम्ही बघत होतो पण कोविडच्या दरम्यान त्या खूप जवळून बघायला मिळाल्या आणि जो एक वेळ मिळाला त्या काळामध्ये त्याच्यात ह्या काही संकल्पना अशा सुचल्या की आपला शेतमाल एवढा वाया जातो किंवा जेव्हा शेतमाल खूप असतो तेव्हा त्याला बाजारभाव मिळत नाही. ह्या दोन समस्या भारतात किंवा जगभरात प्रत्येक शेतकऱ्याचे आहेत तर त्याला एक सोपं सोल्युशन ज्याला अगदी ग्रामीण भागात इम्प्लिमेंट करता येईल त्या दृष्टीने आमचं एक विचारसरणी सुरू झाली आणि त्यातून ही संकल्पना आम्हाला आली. अनेक गोष्टी म्हणजे वाळवून साठवणूक करणं हा एक हजारो वर्षांपासून मनुष्याने केलेला प्रयोग आहे पण त्याला अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल आणि त्याच्यातून मिळालेलं उत्पन्नाने ग्राहक आणि इंडस्ट्री ह्या दोघांनाही आपल्याला एक पूरक माल पुरवता येईल आणि शेतकऱ्यांनाही बेनिफिट होईल ह्या विचाराने ही पूर्ण संकल्पना आम्ही सुरू केली.
0: तुमचे हे जे काही मित्र आहेत यामध्ये आपण हिमाली मॅडम सुद्धा आपल्या बरोबर आहेत, आम्हाला थोडी तुमची ओळख करून द्या.
1: तर मी क्वालिफाईड मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मागची जवळजवळ 25 वर्ष कॉर्पोरेटमध्ये अनेक लेवलवर काम केलेलं आहे. त्याचबरोबर शेतीशी नेहमी जुळून राहिलो. आमचं गाव मुंबईपासून जवळ असल्याने नेहमी आम्ही गावाशी आणि शेतीशी जुळून राहिलो आणि हे जेव्हा आमची संकल्पना पुढे आली तेव्हा पूर्ण आम्ही झोकून दिलं ह्याच्यामध्ये. रिसर्च ह्या लेवलपर्यंत केला की आम्ही जे डेव्हलप केलं ह्याच्यातनं एक जे सोलर ड्रायर त्याला आता भारत सरकारचं एक पेटंट मानांकन मिळालेलं आहे आणि हे डेव्हलप करताना 3 प्रामुख्याने गोष्टी आम्ही बघितल्या की शेतकरी आणि महिलांना ते वापरण्यास सोपं कसं जाईल, त्याला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स किंवा इलेक्ट्रिसिटी कॉस्ट कसं नाही लागणार आणि ते भारतभरात कुठल्याही शेतावर कुठेही ठेवून ते वापरता आलं पाहिजे. तर ह्या 3 गोष्टींवर आम्ही काम केलं आणि आता जेव्हा आपण पेटंट मिळालं म्हणतो तर त्याची काही वैशिष्ट्ये अशी आहेत की एक तर टाइम एफिशियन्सी, दुसरं हायजीन आणि तिसरं म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपण नॅचरली प्रोसेस करतो तर त्याचं रंग चव त्याचं ज्याला टेक्स्चर आपण म्हणतो खाल्यावर जे आपल्याला त्याचा अनुभव येतो ती जास्तीत जास्त आपण कशी टिकवू शकतो तर ह्या निकषांवर जे रिझल्ट मिळाले तर त्या अनुषंगाने आम्हाला हे आता पेटंट्स आम्हाला ग्रँट झालेले आहेत.
0: हिमाली मॅडम आम्हाला थोडी तुमची ओळख करून द्या.
2: मी हिमाली दीपेश वर्तक, ह्युमन रिसोर्सेस मध्ये माझं MBA केलंय आणि सिमिलरली जसं निनादने आधी सांगितलं म्हणजे आमचे आई वडील खूप पूर्वीपासून शेतामध्ये काम करायचे, आजूबाजूला बघितलंय पण जे लॉकडाऊन मध्ये आम्हाला जो इतका क्लोजली बघायला मिळाला एक्सपिरियन्स त्याच्यावरून ही संकल्पना आम्हाला सगळ्यांनाच पटली आणि म्हणून आम्ही ठरवलं की सगळ्यांनी एकत्र मिळून इथे काहीतरी केलं पाहिजे फूड प्रोसेसिंग मध्ये आणि त्यातून ही संकल्पना आली.
1: आता असं बघितलं तर हिमालीची आई मागची 30 वर्ष झाली लोणची वगैरे हे छोट्या छोट्या गोष्टी बनवतात आणि अनेक शेतकरी आपल्या घरामध्ये काही ना काही प्रोसेस करत असतो पण त्याला एक प्रोफेशनल स्वरूप कसं द्यायचं, त्याला मार्केट पर्यंत कसं पोहोचवायचं आणि त्याला स्केल कसं करायचं ह्या गोष्टी म्हणजे शेतकरी शेती करणार का ह्या गोष्टी करणार म्हणजे शेवटी एका माणसाकडे वेळ आणि त्याचं जे केपेबिलिटीज आहेत ते लिमिटेड आहेत तर त्या लिमिटेड केपेबिलिटीज मधून मॅक्सिमम आउटपुट आपल्याला कसा घेता येईल तर तो एक पूर्ण म्हणजे हिमालीच्या आईला आज मी 20 वर्ष ओळखतो आणि ती एवढ्या सगळ्या गोष्टी करते पण त्या गोष्टींचं खरं आउटपुट ज्याला म्हणतो की बेनिफिट आणि आउटपुट ह्या दोन्ही गोष्टी कशा वाढवता येतील ते खूप म्हणजे मनापासून आम्हाला वाटायचं आणि ते आम्ही मागचे 4-5 वर्ष करतोय ह्याचा आम्हाला आता खूप आनंदही आहे.
0: तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला प्रयोग हे वेगवेगळ्या कृषी मालाचं प्रोसेसिंग करणं असेल यावर सुरुवात केली.

0: का सुरुवातीला सोलार ड्रायरचे वेगवेगळे प्रयोग सुरू केले? नेमकं सुरुवात कशी झाली होती?
1: तर आम्ही पहिला मार्केटमध्ये अवेलेबल असलेले सोलर ड्रायर्स किंवा इतर ड्राईंग टेक्नॉलॉजीज बघितले. हिमाली आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी जायचो. आम्ही मशीन ड्रायर्स बघितले, स्प्रे ड्रायर्स बघितले, पण ते शेतकऱ्यांना वापरण्याजोग नव्हते.
2: म्हणजे फ्रीज ड्राईंग आपण बघितलं तर त्याची किंमत क्रोर्स मध्ये येते, तर तो सेटअप तर एक माणूस किंवा 10 माणूस मिळून होऊ शकत नाही. दुसरा आहे स्प्रे ड्राईंग. स्प्रे ड्राईंगचा पण सेटअप काही लॅक्स मध्ये असेल, तो सुद्धा तेवढा फिजिबल नाही आहे शेतकऱ्यांसाठी. प्लस स्प्रे ड्राईंग मध्ये क्वालिटीचा काही हे नाही, कारण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पल्प केल्या जातात आणि ती टाकते. म्हणून आत्ता मार्केटमध्ये ज्या उपलब्ध जास्तीत जास्त पावडर्स कमी किमतीत उपलब्ध असतात व्हेजिटेबल आणि फ्रूटच्या, त्या स्प्रे ड्राईड आहेत. तर आम्हाला क्वालिटी आणि हायजीन प्लस इकॉनॉमिक, म्हणजे ते वापरायला सोपं प्लस परवडण्याजोग असं करण्यासाठी सोलार ड्रायर ही एक बेस्ट पद्धत आम्हाला वाटली.
0: तुम्ही जो काही हा सोलार ड्रायर डेव्हलप केलेला आहे याला तुम्ही म्हणतात की त्याच्यासाठी तुम्ही पेटंट प्राप्त केलेलं आहे, तर एकूणच नेमकं ह्या सोलार ड्रायरचे वैशिष्ट्य काय आहेत की ज्याच्यासाठी त्याला पेटंट तुम्हाला प्राप्त झालं?
1: तर ह्या सोलार ड्रायरच्या पेटंटमध्ये मी आणि आमचे जे दुसरे डायरेक्टर आहेत प्रियांका राऊत, त्यांचे मिस्टर म्हणजे आमचे मित्र निमिष राऊत, दोघांचं टेक्निकल सहभाग आहे त्याच्यामध्ये. आणि एखादी वस्तू जेव्हा आपण सुकवतो तर मार्केटमध्ये अवेलेबल असणारे ड्रायरमध्ये दोन प्रकारच्या प्लेट वापरल्या जातात. एक तर ती जाळीदार प्लेट असतं किंवा मग ती एक फ्लॅट प्लेट असते, लोखंडी प्लेट असते, म्हणजे कुठल्याही आपण जे मेटल प्लेट जे म्हणतो स्टेनलेस स्टीलची फूड ग्रेड, ह्या दोन्ही प्लेट फूड ग्रेड असतात. आता जी जाळीदार प्लेट असते त्या जाळीदार प्लेटमध्ये तेवढी उष्णता साठू नाही शकत. ती जाळीदार प्लेट फक्त सूर्यकिरणाची जी गरमी असते त्याने ते शेतमाल आहे ते सुकवत असतं. जी मेटल प्लेट असते ती मेटल प्लेट उष्णता जास्ती घेते, पण त्याच्या खालून त्याला जसं जाळीमध्ये खालून ही हवा लागणार, वरतूनही हवा जाणार, तर खालचा जो भाग असतो तर तो खालचा भाग कायम दबलेला राहतो. म्हणजे वरून गरमी लागत असते, प्लेट गरम होत असते, पण ज्या फळाची किंवा भाजीची खालची जी बाजू त्या प्लेटला चिकटलेली आहे त्याची जी सुकवण्याची प्रक्रिया आहे ती खूप स्लो होत असते. तर हे दोन जे फॅक्टर्स होते त्यांचा आम्ही एक युनिक कॉम्बिनेशन बनवलं ज्याने की उष्णता ही मॅक्सिमाइज करता येईल आणि जे फळाचा खालचा पृष्ठभाग आहे तिकडूनच पाणी आपण जास्तीत जास्त एफिशियंटली कसं एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे आम्हाला हे पेटंट मिळाले. आणि प्लस ड्रायर कम्प्लिटली डस्ट फ्री आहे, त्याला एक वरतून जे कव्हर आहे ते पॉलिकार्बोनेट कव्हर आहे, तर त्याने सूर्याच्या युव्ही रेज पूर्ण फिल्टर होतात. युव्ही रेजमुळे मेनली रंग आणि न्यूट्रिएंट्स ह्याच्यावर खूप मोठा इम्पॅक्ट असतो. जो आपला पारंपरिक सुकवण्याच्या पद्धती आहेत त्याच्यात आणि ह्याच्यात हा खूप मोठा फरक आहे. फळ भाज्यांचे न्यूट्रिएंट्स आणि रंग, शेवटी आपल्याला एखादा चांगली मार्केटिंग करायची असेल तर तो पदार्थ दिसलाही सुंदर पाहिजे, तर ते पण ह्याच्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे इन्कॉर्पोरेट केलेलं आहे.
0: एकूणच आतापर्यंत ह्या सोलार ड्रायरच्या माध्यमातून तुम्ही कुठकुठल्या प्रकारचे फळ असतील, कुठकुठल्या प्रकारच्या भाज्या असतील की ज्यांना तुम्ही याच्यात ड्राय करून बघितलेलं आहे?
2: आता आमच्या पालघर आणि बोर्डी डहाणू एरियामध्ये आता फळांपासून सुरुवात केली तर जास्तीत जास्त चिकू. सध्या चिकू हाच आमचा हिरो आहे. चिकू, आंबा, तर चिकूचे चिप्स आहेत, चिकूची पावडर आहे, आंब्याचे चिप्स आहेत. केळी खूप असतात आमच्या रिजनमध्ये, त्याच्यामुळे आम्ही केळी सुकवतो. कच्च्या केळ्यांची पावडर सुद्धा बनवतो. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी सूपमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जे थिकनेस साठी जे वापरलं जातं ते अनहेल्दी असतं, पण तुम्ही कच्च्या केळ्याची पावडर सूप थिकनर म्हणून वापरू शकता, त्याचे कटलेट बनवू शकता. सुक्या केळ्यांची पावडर, सुके केळी, सुके केळ्याचे चिप्स,
1: म्हणजे एक विषय असतो नेहमी जो शेतकऱ्यांचा फळ भाजीपाला आणि वनस्पती, पण आता महाराष्ट्र शासनाने मच्छीमारी पण शेती दर्जामध्ये घेतलेलं आहे, तर ह्या ड्रायरवर जे मासे सुकवले जातात ते पण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुकवले जातात. आणि जी पारंपरिक पद्धत आपल्याला माहिती आहे की थोडीशी हायजेनिक नसते ती, तरी आपल्याला सुके मासे अनेक लोकांना आवडतात आणि आम्ही बंदरपट्टीला राहतो, तर ह्याच्यात फिश ड्राईंग पण खूप एफिशियंटली होते. जवळजवळ 50 ते 55 विविध प्रकारचे फळ भाजीपाला वनस्पती वर प्रयोग झालेले.
0: पारंपरिक पद्धतीने मासे सुकवण्याच्या पद्धतीमध्ये किती वेळ लागतो आणि सोलार ड्रायरच्या माध्यमातून सुकवण्यासाठी किती वेळ लागतो?
1: युनिव्हर्सली जे आम्ही एक्सपेरिमेंट केले तर हा सोलार ड्रायर पारंपरिक पद्धतीचा 75%

0: टाइम कमी करतो, म्हणजे जिथे 4 दिवस लागतात तिथे 1 दिवस लागतो. हे युनिव्हर्स म्हणजे मासे असून द्या, फळभाजीपाला असून द्या, इतर ड्रायरच्या तुलनेतही जवळजवळ 35-40% एफिशियन्सी आपल्याला मिळते.
1: सोलार ड्रायरच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की सोलार ड्रायरच्या माध्यमातून आपण जेव्हा कुठलाही माल सुकवण्यासाठी घेतो, सोलार ड्रायरची जी साईज आहे, एक तर आपल्याला त्याला बाहेर ठेवणं आहे, आणि दुसरी गोष्ट असे आपण किती सोलार ड्रायर लावू शकतो की जेणेकरून माझा सगळा माल सुकवला जाईल, मग अशा वेळेस आपण काय करता?
0: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण सोलर ड्रायर जेव्हा आम्ही डेव्हलप करायला घेतलं तेव्हा इंडस्ट्रीच्या अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही किती ड्रायर बनवणार आणि किती प्रोसेस करू शकणार. तर तो एक खूप मोठा कन्स्ट्रेंट आहे की चला मी माझ्या शेतावर दिवसाला 50 किलो प्रोसेस केलं, हिमालीने दुसरे 50 किलो केलं, तर असं किती होणार? ते जेव्हा आम्ही मॉडेल बघितलं तर खरंच शक्य नव्हतं की इंडस्ट्रीला तर 500 किलो माल पाहिजे, किंवा एखादा बिझनेस उभा करायचा तर आपल्याला वर्षाला टनाने टनाने आपल्याला माल निर्मित करायला लागणार. तर त्याच्यावर मग हिमाली आणि प्रियांका आणि आम्ही खूप ह्याच्यावर विचार केला आणि एक गोष्ट अशी लक्षात आली की सोलर ड्राईंग डिसेंट्रलाइज केलं तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आम्ही आमच्या आसपासच्या शेतकऱ्यांना, आमच्या नातेवाईकांना एक थोडीशी हाक दिली की असं असं आहे, तुम्ही हे सुरू करा, तुम्ही घाबरू नका, तुम्ही जे काय बनवाल ते आम्ही सगळं विकत घेऊ. आणि तो जो अश्युरन्स होता त्या अश्युरन्समुळे मग हळूहळू का होईना पण लोक आमच्या बरोबर जुळत गेले आणि आता अनेक म्हणजे विशेष करून ज्या म्हणजे शेतकरी बाई घरही सांभाळतात, शेतीही बघतात, मुलांचंही म्हणजे संगोपन करतात, त्यांना बाहेर जाऊन नोकरी करणं शक्य नाही किंवा इतर रोजगार शक्य नसतो, पण दिवसातले 2-3 तास अवेलेबल असतात. तर अशा ज्या आमच्या भागातल्या ज्या बायका होत्या त्यांची साथ आम्हाला सर्वात जास्ती मिळाली आणि फायदाही त्यांना सर्वात जास्ती झाला.
1: अशा पद्धतीने या मार्गाने आतापर्यंत तुम्ही किती जणांपर्यंत, किती महिलांना यामध्ये त्याचा समावेश करून घेऊ शकला?
2: जवळपास 20 महिला आपल्याकडे आहेत ज्यांच्याकडून आपण सगळा शेतमाल सोर्स करतो. तसं पाहायला गेलं तर आपण 80-100 शेतकऱ्यांसोबत जोडलोय. आपण 1-2 ठिकाणी आपला सोलार ड्रायर सुद्धा डिस्प्लेला ठेवलाय. तो किती सोपा आहे आणि किती एफिशियंट आहे त्याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना बोलवून एकत्र त्यांना माहिती दिलेली आहे.
1: आता आपण थोडस तुमच्या ह्या युनिट मधून किंवा तुमचे जे काही सहकारी असतील ज्यांना तुम्ही सोलार ड्रायर देऊन त्यांच्याकडनं माल सुकवून घेता, अशा पद्धतीने हा जो काही माल तयार झाला आहे त्याचं एक पॅकेजिंग याच्याबद्दल आपण थोडस जाणून घेऊया आणि त्यानंतर त्याची तुम्ही मार्केटिंग कशी करतायत, ग्राहकापर्यंत तुमचा हा माल तुम्ही कसा पोहोचवतायत याबद्दल थोडस आम्हाला ऐकायला आवडेल.
0: तर मार्केटिंग हा खूप म्हणजे महत्वाचा विषय ठरला आमच्या पूर्ण ह्या सेटअपमध्ये. एक फायदा हा झाला की आम्ही सगळे कुठे ना कुठे कॉर्पोरेटमध्ये आम्ही नोकरी करत होतो, त्या अनुभवातून एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आम्ही उभी केली. आमचं गाव समुद्रकिनारी आहे आणि एक वीकेंड डेस्टिनेशन आहे, तर खूप टुरिस्ट येतात. बोर्डी डहाणू हा जो परिसर आहे, आमचं एक फार्मवर जिथे आमचं प्रोसेसिंग सेंटर होतं तिथेच आम्ही एक आमचं स्टोअर उभं केलं आणि ते स्टोअर एक पूर्ण एक्सपिरियन्स सेंटर बनवलं. म्हणजे जेव्हा तिथे टुरिस्ट यायला लागले तर त्यांना पूर्ण एक फार्मचं एक्सपिरियन्स, चिकू, आंबा, नारळ, आवळा हे सगळं, पूर्ण केळी ह्या बागायतीमध्ये ते फिरायचे, तिथून मग तो माल कसा प्रोसेसिंगला येतो, तो सोलर ड्रायरवर ते स्वतः कट करायला लागले आणि त्याच्यातून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली की लोकांना खरंच हे बघायचंय, ह्याचा अनुभव घ्यायचंय. शहरातल्या लोकांना आणि विशेष करून लहान मुलांना तर हे बघायलाच मिळत नाही आणि हळूहळू त्या स्टोअरला खूप चांगली चालना मिळत गेली. मग आम्ही ऑनलाईन सेलिंग चालू केलं अनेक प्लॅटफॉर्म्सवर. म्हणजे मार्केटिंग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गिरायकाचा प्रॉब्लेम आपल्याला कळतोय का, हा खूप मोठा प्रश्न होता. जेव्हा चिकू आम्ही बघितलं तर शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम तर आम्हाला माहिती होता पण मार्केटचा प्रॉब्लेम काय? चिकूचं आम्ही ऍप्लिकेशन बघितलं, चिकू मिल्कशेक, आईस्क्रीम, कुल्फी हा जास्तीत जास्त प्रमाणात वापरला जातो. मग तो बघितलं की आमच्या शेतातून माल जातोय APMC ला, APMC कडून कोणीतरी प्रोसेस करणारा तो विकत घेतोय, मग तो फ्रोझन करतो आणि तो पूर्ण मुंबई, पुणे आणि अनेक शहरांमध्ये तो फ्रोझन चिकू सगळ्यांकडे पुरवतो, मग त्याचं आईस्क्रीम बनतं, मिल्कशेक बनतं. आम्ही म्हटलं की एवढी मोठी सप्लाय चेन आहे, ही एक प्रॉब्लेम आहे. जर आम्ही शेतकरी डायरेक्टली हे पुरवू शकलो तर जेव्हा हा सुकलेला चिकूतून आम्ही स्वतः मिल्कशेक्स बनवले, आम्ही आईस्क्रीम्स बनवली, तर आम्हाला खूप कॉन्फिडन्स आला आणि तो एक्सपेरिमेंट आम्ही घेऊन मोठमोठ्या कंपनीजकडे गेलो. तर आता आम्हाला सांगायला खूप अभिमान आहे की भारतातल्या काही मोठे ब्रँड्स चिकू आईस्क्रीम बनवायला आमचा सुकवलेला चिकू वापरतात. तर हा जो एक पूर्ण प्रवास

0: आहे आणि खडतर होता. पहिली 2-3 वर्ष तर खूप कठीण होते.
1: एकूणच कुठलाही व्यवसाय सुरुवात करायचा म्हटला तर सगळ्यात पहिले लागतं ते म्हणजे भांडवल. आणि तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की तुम्ही काही मित्र एकत्र येऊन हे सगळं काही सुरू केलंय, तर मग एकूणच भांडवल कसं उपलब्ध करून घेतलं? आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या ह्या 5-6 वर्षांमध्ये या संपूर्ण युनिटचं, तुमच्या या व्यवसायाचं आर्थिक नियोजन तुम्ही कसं करताय?
0: आमचा कॉन्सेप्टच हा होता की कमी भांडवलात जास्ती आउटपुट आपल्याला कसं काढता येईल. तर तसं बघितलं तर आम्ही ह्या सगळ्या सेटअपमध्ये सर्वात जास्ती जर कुठलं भांडवल लागलं असेल तर आमच्या सगळ्यांचा वेळ आणि आमची जी काय मेहनत आहे आणि जी आमची एक स्ट्रॅटेजी किंवा ज्याला आपण बुद्धी जी लागली म्हणजे आमची जे इंटलेक्ट जो लागला ह्याच्यामध्ये, तर ती इन्व्हेस्टमेंट मोठी आहे. पैसे आमी खरंच खूप कमी इन्व्हेस्ट केलेत ह्याच्यामध्ये. म्हणजे जसं हिमालीने सांगितलं की जे मोठमोठी फॅक्टरी टाकणं, मोठमोठे मशीन्स घेण्यापेक्षा तोच आउटपुट जर आपल्याला कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कसा काढता येईल, तर भांडवल काही खूप लागलं नाही. रॉ मटेरियल अवेलेबिलिटी म्हणजे आपला जो पालघर जिल्हा आहे तो एवढा कृषी संपन्न आहे की आम्हाला ती रॉ मटेरियल अवेलेबिलिटी एक म्हणजे दोन गोष्टी होत्या. आपल्याला नॅचरल प्रॉडक्ट बनवायचं होतं त्याच्यामुळे रॉ मटेरियलची क्वालिटी खूप महत्वाची होती. त्याच्यात आपण काही टाकून त्याला बदल नाही करतो. तर क्वालिटी आणि लो कॉस्ट हे आम्हाला दोन्ही मुबलक उपलब्ध झालं. फायनान्शियल मॅनेजमेंट म्हटलं तर एक ॲस्पेक्ट असा होता की आमच्या टीममध्ये प्रत्येक माणूस वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. हिमाली HR मध्ये माझी वाईफ ती फायनान्समधून आहे, प्रियांकाही फायनान्सचं बऱ्यापैकी ज्ञान ठेवते, मला स्वतः पर्चेसिंग आणि सप्लाय चेनचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे, आमचे दुसरे पार्टनर आहेत जे निमिष ते टेक्नॉलॉजी एक्सपर्ट आहेत. तर हे जी टीम आमची बनली त्याच्यातून अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे मॅनेज झाल्या. म्हणजे जो एक पूर्ण कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स असतो तो एका ॲग्री बिझनेसमध्ये चॅनलाइज आम्हाला करता आला. आणि प्रत्येक माणूस वेगळ्या क्षेत्रातनं असल्यामुळे त्याचा आम्हाला म्हणजे
2: असं आम्हाला आउटसोर्स जास्त करायची,
0: डिपार्टमेंट बनवायची गरज नाही लागली. आमच्याकडे सगळी डिपार्टमेंट इनहाऊस होती.
1: सोलर ड्रायरच्या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आपण एक मुद्दा इथे आपण डिस्कस केला की किती मोठ्या प्रमाणात आपण याचा वापर करू शकतो, आणि त्याला एक छोटंसं उत्तर तुम्ही तुमच्या ह्या प्रयोगातून एक दिसून आलं की आपण जर याचं विकेंद्रीकरण केलं, एकाच व्यक्तीने 10 सोलर ड्रायर घेण्यापेक्षा 10 व्यक्तींनी 2-2 सोलर ड्रायर जर घेतले तर याची खूप मोठी ताकद आपल्याला जाणवेल. अशाच पद्धतीने याच मार्गी येणाऱ्या काळामध्ये आपल्या कृषी क्षेत्रातील जे काही पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आहे याच्याकडे तुम्ही व्यावसायिक म्हणून कसं बघता?
0: म्हणजे ह्याच्यासारखी ऑपॉर्च्युनिटीज नाही आहे सध्या स्थितीत शेतकऱ्यांसाठी. जेव्हा हे मॉडेल बिल्ड केलं तर सुरुवातीला अनेक ठिकाणी आम्ही अप्लाय करायचो. आम्ही एक रेकॉग्नाइज स्टार्टअप कंपनी आहेत. स्टार्टअप इंडियाच्या इनिशिएटिव्हमधून इन्क्युबेशनसाठी आम्ही खूप ठिकाणी अप्लाय केलं. आम्ही असं नाही म्हटलं की आम्ही 20-25 वर्ष आम्ही काम केलं म्हणजे आम्हाला सगळं येते. आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंदची जी म्हणजे NDDB ची जी संस्था आहे, आज भारतातली रुरल मॅनेजमेंटची सर्वात नावाजलेली संस्था आहे, आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना आमचं मॉडेल दाखवलं. आम्ही टेक्नोसर्व इंडिया म्हणून जे एक व्हिसा फाउंडेशन कडून ती चालवली जाते त्यांच्याकडे गेलो. तर इनिशियली ते मॉडेल आम्ही बिल्ड केलं की हे कसं करता येईल, आणि त्याच्यात आम्हाला ह्या 2 संस्थांचं सुरुवातीला खूप मदत मिळाली. नंतर स्टार्टअप इंडियाचे अनेक प्रोग्राम आणि भारताचं जे GIF म्हणतो आपण, जिओग्राफिकल इंडिकेशन, सौभाग्याने डहाणू बोर्डीचा चिकू हा GI टॅग्ड आहे, तर आम्हाला तिथे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फेअर्स एक्झिबिशन्समध्ये आम्हाला सहभागी होता आलं. जेव्हा ती ऑपॉर्च्युनिटी आम्हाला दिसली तर ती ऑपॉर्च्युनिटी तुम्ही जी विचारताय ती खूप मोठी आहे. आता म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या स्टार्टअप पॉलिसीमध्ये ही आम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जो एक स्कीम आहे त्याच्यातून आम्हाला अनुदान मिळालं, आणि त्या अनुदानाचा पैसा आम्ही थोडा प्रमोशनमध्ये जेव्हा वापरला आणि लोकांना ह्याचा अनुभव आला तर जिल्हा परिषद पालघर आणि जिल्हा परिषद रायगड ह्या दोन्ही जिल्हा परिषदांनी आमचा प्रयोग हा एक्सेप्ट केला. आणि मागच्या वर्षी म्हणजे 25 डिसेंबरपासनं सेस योजनेतून जवळजवळ 100 शेतकऱ्यांपर्यंत हे ड्रायर आम्ही मागच्या 4-5 महिन्यात पोहोचवलेले, आणि जो प्रत्येक शेतकऱ्यांकडून फीडबॅक येतोय.
1: आता ह्या ज्या शेतकऱ्यांना सोलर ड्रायर दिलेले आहेत त्यांनी आतापर्यंत वापर केला आहे, त्यांचा आतापर्यंत काय अनुभव असा काही सांगता येईल का?
0: पहिला तर हा खूप चांगल्या सबसिडीने सगळ्यांना सोलर ड्रायर मिळाला. दुसरी गोष्ट, जेव्हा ते सोलर ड्रायर घेत होते हे शेतकरी तेव्हा आम्हाला विचारायचे की बघा आम्ही घेतोय पण आम्ही बनवलेला माल तुम्ही विकत घ्या. तर आम्ही म्हटलं की हो, जर तुम्ही शेवग्याचं पाला आहे, शेवग्याच्या शेंगाची पावडर आहे, ज्या गोष्टींना आम्हाला माहिती होतं की डिमांड आहे, पुदिन्याची पावडर आहे, कढीपत्ता पावडर आहे.

0: कच्च्या केळ्याची पावडर आहे. तर आम्ही म्हटलं की ह्या सगळ्या वस्तू जर तुम्ही बनवल्या तर आम्ही नक्की घेऊ. म्हणजे आम्हाला सांगायला खूप आनंद होतो की हा 100 पैकी एकही शेतकरी आमच्याकडे परत आला नाहीये की तुम्ही आम्ही बनवलेल्या वस्तू घ्या म्हणून.
1: म्हणजे हे 100 च्या 100 शेतकरी
0: काही ना काही
2: लोकल लेवलवरती
1: आणि ते त्यांच्याच लेवलला विक्री करतात. अरे वा, काही वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये जवळजवळ प्रत्येक घरोघरी फ्रीज नावाचं एक मशीन पोहोचलं आणि त्यात आपल्याला असं लक्ष द्यायला लागलं की प्रत्येक गृहिणी मार्केटमधनं आणलेले फळ असेल, भाजी असेल, त्याला स्वच्छ धुवून वगैरे मग ते फ्रीजमध्ये ठेवलं की जवळजवळ आठवडाभर ते त्याचा वापर करताना आपल्याला दिसून येतं. पण आता तुमच्याशी बोलत असताना एक गोष्ट लक्षात येते की आपण आपल्या घरात फ्रीज आणावा आणि त्याला वापरावं की मग आपण एक सोलार ड्रायर आणावा आणि त्याला वापरावं, काय सांगाल?
2: फ्रीज तर प्रत्येकांकडे असतोच, ते एक शॉर्ट ड्युरेशन साठी स्टोरेज साठी चांगलं ऑप्शन आहे. तर जर प्रत्येकांकडे फ्रीज आहे तर सोलार ड्रायर का नसावा? कारण सोलार ड्रायर मध्ये जे ड्राय केलेले फळ भाज्या आहेत फ्रीज पेक्षाही जास्त ड्युरेशन साठी आपण साठवून ठेवू शकतो. पूर्वीच्या काळी जेव्हा फ्रीज अवेलेबल नव्हता तेव्हा आठवत असेल तर पावसाळा येण्याच्या आधी जेव्हा ऊन असायचं, लख्ख ऊन पडायचं, तेव्हा आपले पूर्वज काय करायचे, पापड लोणचं सुकवणं, बरेच म्हणजे तेव्हाच मासे सुकवणं आलं किंवा डाळींचे सांडगी बनवणं ते सुकवणं आलं, हे सगळं स्टोअर करून ठेवायचं सुकवून, आणि ते आपण कम्प्लिटली विसरून गेलो आहे. तर ह्या सोलार ड्रायर मध्ये तसेच ते डाळींच्या सांडगी सुकवणं, मासे सुकवून ठेवणं, हे जे स्टोरेज आहे ड्राय केलेलं ते तर पारंपरिक पद्धतीने केलेलं स्टोरेज आहे. जे तर म्हणजे ज्यात आम्ही म्हणतो की एक्सपायरी जनरली आम्ही 6 मंथ्स ठेवतो, पण तुम्ही बघाल तर हे 8 ते 8 महिने किंवा 1-1 वर्ष 2-2 वर्ष त्याला काहीही होत नाही. जनरली फंगस वगैरे कधी येतं, जेव्हा त्याच्यामध्ये पाणी किंवा मॉइश्चर असतं, ते कम्प्लिटली काढल्यानंतर हा तर अगदी म्हणजे 1-1, 2-2 वर्ष सुद्धा साठवून ठेवू शकतो.
0: आणि विशेष म्हणजे काही पारंपरिक जे साठवणुकीचे प्रकार आहेत, जसं खिशमिस झाली, अंजीर झालं, तर खिशमिस मध्ये केमिकल टाकूनच ते सुकवलं जातं. पण आपल्या ड्रायर मध्ये सुकवलेल्या खिशमिसला, द्राक्षाला कुठलंही केमिकल लावायची गरज नाही. अंजीर 2 दिवसात एवढं सुंदर सुकतं, कुठल्याही साखरेत ते बुडवलं जात नाही. तर हे जे गोष्टी आहेत की साखर किंवा कुठलेही प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स कलर्स न वापरता तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या अनेक गोष्टी, एक आपल्या कोकणातलं एक मोठं उत्पादन म्हणजे झालं कोकम, आणि कोकम सुकवणं ही खूप एक टीडीएस प्रोसेस आहे, खूप म्हणजे त्याच्यात मेहनत आहे,
1: कठीण प्रोसेस आहे.
0: पण आपल्या ड्रायर मध्ये तेच कोकम 3 दिवसात काहीही न करता एवढं सुंदर सुकत,
1: फक्त त्याची बाजू थोड्या थोड्या वेळाने बदलत राहायची,
0: बाजू म्हणजे अगदी 4 तासाने एकदा. म्हणजे त्याच्यामध्ये जी मेहनत आहे कोकमची ती जवळजवळ मी सांगतो की 70% तुमची मेहनत कमी होते. तर हे जे काही फॅक्टर्स आहेत, जेवढा फ्लेवर, म्हणजे मी बघितलंय की जे बाहेर आपण उघड्यावर कोकम सुकवतो ते नंतर धुवायला लागतं, म्हणजे तुम्ही अर्धा फ्लेवर त्याचा लूज करून टाकला, पण ह्याच्यात तेही धुवायलाही लागत नाही, कम्प्लीट फ्लेवर आणि न्यूट्रियंट्सचं रिटेन्शन होतं, कारण ह्याच्यावर धूळ माती बसलीच नाही.
1: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण आपल्या शेतमालाचं प्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सोलार ड्रायर काय करू शकतो आणि सोलार ड्रायरच्या वापराने आपल्याला किती फायदा होऊ शकतो या संबंधित जाणून घेण्यासाठी आज आपण डहाणू तालुक्यातील निनाद अच्युत पाटील आणि हिमाली दीपेश वर्तक या उद्योजकांना आज आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं. खूप छान पद्धतीने त्यांनी आतापर्यंत मागच्या 6-7 वर्षांमध्ये त्यांचा जो काही या व्यवसायातला अनुभव होता तो आपल्या सर्वांशी शेअर केला आणि आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमच्या दोघांचे आभार व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
2: धन्यवाद.
3: मंडळी, आताच आपण सौर वाळवण यंत्र बनवणाऱ्या स्टार्टअपची यशोगाथा याविषयी निनाद पाटील आणि हिमाली वर्तक यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

आशा भोसले आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं बहिणाबाई चौधरी यांचं, संगीतकार वसंत पवार. मंडळी, आजचा माझा वार माझं शिवार कार्यक्रम इथेच संपतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई। सुनील कांबळे राष्ट्रीय बातमी देत आहे। ठळक बातम्या। भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी। व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ। आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर। भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारचे अध्यक्ष युमिन उंग लाईंग यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान दिली। दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि परस्पर सहकार्यावर सहमती झाली। याविषयी व्यापार, संरक्षण, सीमा प्रदेश व्यवस्थापन, विकास, विकसित सहाय्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं। ऊर्जा, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात निकटतम सहकार्याची गरज दोन्ही

0: देशांनी अधोरेखित केली. सध्या उभय देशांदरम्यानचा व्यापार 2 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. यू मिन उंगलाइंग 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ते उद्या मुंबईत येणार असून उद्योग जगतातल्या अग्रणींना भेटणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यातल्या बहुतांश बाबींना अंतिम स्वरूप दिलं असून आता काही किरकोळ मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकी शिष्टमंडळ दिल्लीत आलं असून ही चर्चा 2 ते 4 जून दरम्यान होणार आहे असं त्यांनी सांगितलं. अंतिम स्वरूप देताना अमेरिकेत झालेले कायदेशीर बदल अंतिम करारात कसे प्रतिबिंबित होतील आणि त्यानुसार कोणत्या प्रकारचे बदल केले जातील यावरही चर्चा सुरू आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर या कराराचा पहिला टप्पा पूर्ण करू, त्यावर स्वाक्षरी करू आणि अधिक व्यापक करार कसा बनवता येईल यावर पुढची चर्चा सुरू करू असं ते म्हणाले. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो सांस्कृतिक विश्वासाचं प्रतीक आहे. या करारामुळे पहिल्या दिवसापासून भारताच्या 98% वस्तूंना ओमानमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. वस्त्रोद्योग, खेळताना घालण्याचे कपडे, कृषी उत्पादनं, औषधं आणि वैद्यकीय उपकरणं, चामड्याच्या वस्तू, ऑटोमोबाईल, सागरी उत्पादनं यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भारतातल्या कामगार, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि निर्यातदारांना ओमानच्या बाजारपेठेत प्राधान्यानं प्रवेश मिळेल असं गोयल यांनी सांगितलं. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचं संरक्षण खातं सांभाळणारे तिथले उपप्रधानमंत्री रिचर्ड मार्लेस यांच्यात संयुक्त अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. हिंद प्रशांत महासागर क्षेत्र मुक्त, खुलं, शांत, स्थिर आणि समृद्ध राहावं याकरता सहकार्य करण्यावर बैठकीत सहमती झाली. दोन्ही देशांच्या नौदलांच्या हालचालींबाबत तसंच तटरक्षक दलाबरोबरच्या समन्वयाबाबत चर्चा झाली. संरक्षण सामुग्री आणि सेवांच्या देवाणघेवाणीबाबत समझोता करार करण्याचा निर्णयही झाल्याचं बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवेल असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नाशिकमधून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलेलं नाही. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपाकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी

0: म्हात्रे अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
1: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. LPG पेट्रोल डिझेलच्या विक्री आणि वितरणातली अनियमितता काळाबाजार आणि साठेबाजीविरुद्ध दक्षता वाढवण्याचं आवाहन केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली. गेल्या 3 दिवसात 1,300 ठिकाणी छापे टाकण्यात आले तसंच 7 जणांना अटक केली असल्याचं त्यांनी सांगितलं. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE.ADV.AC.IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. पश्चिम बंगाल राज्य सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार आज केला. यावेळी 35 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी 13 जणांनी कॅबिनेट 19 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली तसंच 3 जणांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ घेतली. लोकभवन इथं झालेल्या सोहळ्यात राज्यपाल RN रवी यांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नवनियुक्त मंत्र्यांना येत्या बुधवारी खातेवाटप केलं जाईल असं कॅबिनेट मंत्री तपस राव यांनी बातमीदारांना सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे आमदार संदीपान सहा आणि ऋतुव्रत बॅनर्जी यांना पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी आमदारांच्या खोट्या सह्या केल्याची तक्रार बॅनर्जी आणि सहा यांनी दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी वार्ताहर परिषदेत आज दिली. त्यानंतर अवघ्या 1 तासात तृणमूल काँग्रेसकडून ही कारवाई केली गेली. CBI आज रिलायन्स कम्युनिकेशनचे माजी समूह व्यवस्थापकीय संचालक अमिताभ झुंझुनवाला यांना अटक केली. बँकांकडून घेतलेल्या 19,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कर्जाचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीत.

0: श्रोतेहो ऐकूया ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपुरी यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम स्वर सुगंध।
1: भक्तीचा फुलांचा बोले तो सुवास, भक्तीचा फुलांचा।
2: नमस्कार श्रोतेहो, भारतीय संगीत सृष्टीचा सुवर्ण काळ ज्या स्वरांनी सजला नटला आणि अजरामर झाला त्या स्वरांमधला एक अलौकिक असा स्वर होता जो अत्यंत नितळ कोमल आणि कानामध्ये रेंगाळणारा होता। आज आपण अशाच एका महान गायिकेच्या सांगीतिक प्रवासाला उजाळा देणार आहोत, ज्यांनी स्वतःच्या साधेपणानं सुसंस्कृतपणानं आणि मधुर स्वरांनं रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं, त्या म्हणजे पद्मभूषण सुमन कल्याणपूरी।

28 जानेवारी 1937 रोजी तत्कालीन ब्रिटिश भारतातील ढाका इथे जन्मलेल्या सुमन हेमाडी पुढे जाऊन सुमन कल्याणपूर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. सुमनताईंचं बालपण अत्यंत सुसंस्कृत अशा वातावरणात गेलं. 1943 त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालं. लहानपणापासूनच सुमनताईंना चित्रकलेची प्रचंड अशी आवड होती. रंग, रेषा आणि छटांवर त्यांचं इतकं विलक्षण प्रभुत्व होतं की त्यांनी मुंबईच्या जगप्रसिद्ध JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये रितसर प्रवेशही घेतला होता. अतिशय सुंदर अशी निसर्गचित्र सुमनताई रेखाटायच्या, पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. चित्रकलेच्या कॅनव्हासवरील रंगांपेक्षा स्वरांचे सप्तरंग सुमनताईंच्या आयुष्यामध्ये अधिक गडद होणार होते. सुमनताईंच्या आवाजातील निसर्गदत्त गोडव्याची सगळ्यात पहिल्यांदा पारख केली ती म्हणजे त्यांचे शेजारी आणि प्रसिद्ध संगीतकार पंडित केशवराव भोळे यांनी. त्यांनी सुमनताईंना गाण्याची गोडी लावली आणि गायनाचे प्राथमिक धडे देखील दिले. सुमनताईंमधली प्रतिभा

0: ओळखून त्यांना पुढे गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्या शिष्यांकडून आणि उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्याकडून पटियाला घराण्याच्या शास्त्रीय संगीताचं रितसर शिक्षण मिळालं. 1953 मध्ये शुक्राची चांदणी या मराठी चित्रपटातून आणि 1954 मध्ये मंगू या हिंदी चित्रपटातून सुमनताईंचा पार्श्वगायनाचा हा दैदिप्यमान प्रवास सुरू झाला. सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देताना ज्येष्ठ निवेदिका आणि लेखिका मंगलाताई खाडिलकर म्हणाल्या,
1: सुमनताई म्हटलं की एक हळवंच व्यक्तिमत्व येतं बघा समोर, आणि त्या जशा हळव्या आहेत ना, जशा नाजूक प्रकृतीच्या आहेत की एखादी वेल असते ना तिला जोराचा वारा सुद्धा सोसत नाही, तसं या व्यावसायिक क्षेत्रातली ती जी आव्हानं होती ती पेलायला त्यांच्याकडे तसं कणखर मन नव्हतं, एक

0: खेळायला त्यांच्याकडे तसं कणखर मन नव्हतं. एक आत्म म्हणजे एक महत्वाकांक्षा असते माणसाच्या मनामध्ये की मला येऊ करायचंय, मला केऊ करायचंय, तसंही त्यांच्याकडे नव्हतं. त्यांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून संगीत होतं, त्यावर त्यांच्या गुरूंनी संस्कार केले. केशवराव बोळे त्यांच्या शेजारी येत आणि तिथंच त्यांना तानपुरा कसा लावायचा, कसा छेडायचा, त्यानंतर गाणं गावं कसं, शब्द टाकावेत कसे, याचं त्यांनी थोडस त्यांना ज्ञान दिलं. पण ते ज्ञान त्यांना इतकं अमूल्य होतं. ज्योत्सनाबाई भोळ्यांची गाणी त्या येता जाता ऐकायच्या. आणि त्यांच्याकडे जिथं राहत होत्या, म्हणजे दोन तीन घरं बदलली हेमाडी कुटुंबानी, पण तशा त्यांना आपली पाण्याची टाकी असते ना, त्यावर बसून आदल्या दिवशीच्या क्लासमध्ये शिकवलेली भावगीतं आणि आपल्याला आवडणारी दूरवरून ऐकू येणारी गाणी, असं त्यांची एक मैत्रीण होती सुमन बलसे म्हणून, ती आणि त्या असं मिळून त्या टाकीवर तासन तास बसायच्या आणि गायच्या. हे सुमनताईंचं खरं त्यांनी मला इतकं नाजूकपणे सांगितलेलं आहे. आणि त्या म्हणाल्या की यशवंत देव, अब्दुल रहमान खान, नवरंग नागपूरकर, तावडे बुवा, या माझ्या गुरूंनी माझ्यावर जे काही थोडे बहुत संस्कार केले, त्या देवानी माझ्याकडे जो सूर दिला होता ना, तो सूर गाण्यामध्ये मी वापरत गेले. 1953 पासून त्यांचा गाण्याचा प्रवास सुरू झाला.
1: रसिक हो, 1960 आणि 70 दशकामध्ये सुमन कल्याणपूर हे नाव हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलं होतं. तो भारतीय संगीताचा सुवर्णकाळ होता. गाण्यांमध्ये मेलडी, भाव आणि शब्दांचे अचूक स्पष्ट उच्चार यांना सर्वोच्च असं स्थान होतं. अशा काळामध्ये शंकर जयकिशन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि एस डी बर्मन अशा दिग्गज संगीतकारांनी सुमनताईंच्या अष्टपैलू स्वरांचा वापर करून एकापेक्षा एक अजरामर अशी गाणी दिली. सुमनताईंच्या आवाजातील उपजत अशी कोमलता, सात्विकता आणि गाण्यामधली शास्त्रीय बैठक यामुळे त्या प्रत्येक दिग्गजांच्या पसंतीला उतरल्या. संगीतकार रोशन यांनी तर त्यांच्या आरती, जहाआरा आणि ताजमहल सारख्या भव्य चित्रपटांमध्ये सुमनताईंच्या आवाजावर पूर्ण विश्वास टाकला. जुही की कली मेरी लाडली या गाण्यामधील त्यांचे सूर आजही मनाला शांतता देतात. याच सुवर्णकाळात मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर या जोडीनं भारतीय चित्रपटसृष्टीला तब्बल 140 अधिक अविस्मरणीय द्वंद्वगीतं दिली. रोमॅन्टिक गाण्यांपासून ते अगदी विरहाच्या गाण्यांपर्यंत आणि भजनांपासून ते हाय एनर्जी गाण्यांपर्यंत या जोडीनं रसिकांवर मोहिनी घातली. तुमने पुकारा और हम चले आए, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ही गाणी इतकी सदाबहार झाली की आजची नवी पिढी देखील ही गाणी तितक्याच आवडीनं ऐकते, त्यावर डोलते आणि गुणगुणते सुद्धा.

0: 1958 मध्ये मुंबईचे प्रतिथयश उद्योजक रामानंद कल्याणपूर यांच्याशी सुमनताई विवाहबद्ध झाल्या आणि सुमन हेमाडीच्या सुमन कल्याणपूर झाल्या. लग्नानंतर देखील त्यांच्या पतीचा आणि सासरच्या कुटुंबाचा सुमनताईंना संगीतासाठी भक्कम असा पाठिंबा मिळाला, ज्यामुळे त्यांचा हा प्रवास अविरतपणे सुरूच राहिला. सुमनताईंच्या संगीत क्षेत्रातील ह्या प्रवासाबद्दल सांगताना ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर काटकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
1: आज आपल्या पार्श्वसंगीताच्या दुनियेमधला एक मधाळ आवाज लोक पावलेला आहे. सुमन कल्याणपूरजी यांच्या देहावसानाने एका अत्यंत सृजनशील आणि सच्च्या स्वराला आपण मुकलेले आहोत. देखणं व्यक्तिमत्व, सुसंस्कृतता, शालीनता आणि अत्यंत सुंदर स्वभाव, सुंदर व्यक्तिमत्व त्या आवाजामध्ये सातत्यानं उमटत होत आणि वार्धक्यानंही त्या आवाजावरती आपली मोहर उठवली नाही, असा तो सुंदर आवाज आज आपल्यातून निघून गेलेला आहे. मला व्यक्तिशः सुमनताईंची मराठीतली सिनेमा सोडून व्यतिरिक्त सुद्धा अनेक गाणी आठवतात आणि त्यात त्यांनी जो आपला मनाचा मोकळेपणा आणि शांतपणा, स्वस्थपणा जो त्या आपल्या गाण्यामध्ये गुंतलेला आहे, त्यामुळे त्या गाण्यांची उंची खूप वाढलेली आहे. त्यांची सगळी गाणी कुठल्याही भाषेतली असोत

0: त्यांच्या मोकळ्या स्वभावाची एक ग्वाही देणारी आहेत. त्यांच्या संगीतामध्ये सुरेलपणा आणि माधुर्य यांचा अत्यंत सुंदर असा मिलाप झालेला होता. त्यांनी आपल्या संगीत दिग्दर्शकांना जे हवं ते अत्यंत चांगल्या रीतीनं दिलं. आणि त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या काळामध्ये तर आपण पाहिलेलं आहे की अत्यंत सक्षम आणि सशक्त अशा कलाकारांच्या मांगी आळीमध्ये त्यांनी आपली एक वेगळी मुद्रा उठवली. हे काही सोपं काम नव्हतं आणि ते फक्त त्यांच्या अतिशय सुंदर अशा व्यक्तिमत्वामुळे साध्य झालं. त्यांनी कुठेही स्वतःचा बडीवार माजवला नाही, कुणाशीही स्पर्धा केली नाही. त्यांनी आपल्या कुठल्याही वक्तव्यामध्ये कुठलाही विरोधाभास उत्पन्न होऊ दिला नाही आणि त्यामुळे त्यांच्या गायनाला एक वेगळीच उंची लाभलेली होती. त्यांच्या अत्यंत सुंदर अशा व्यक्तिमत्वाचा लोप झाल्याबद्दल अत्यंत खंत वाटते. असा कलाकार वारंवार होत नाही, विशेषतः ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली मुद्रा उमटवली त्या क्षेत्राचं जे ग्लॅमर होतं त्या ग्लॅमरचा त्यांनी स्वतःला स्पर्श होऊ दिला नाही. ते नेहमीच त्यांचे पाय त्यांनी जमिनीवर ठेवले आणि आपल्या व्यक्तिमत्वातला शालीनपणा कधी सोडला नाही, आपल्या स्वरातला शालीनपणा सोडला नाही. अशा माधुरीयुक्त स्वराला मी माझी मनोमन श्रद्धांजली अर्पण करते.
1: केवळ हिंदीच नाही तर मराठी सुगम संगीतामध्ये आणि भावगीत विश्वामध्ये सुमनताईंचं योगदान हे अतुलनीय किंबहुना अद्वितीय असंय. मराठी मातीशी, इथल्या निसर्गाशी आणि भावनांशी त्यांचे स्वर असे काही एकरूप झाले की त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग बनलं. संगीत सम्राट श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, वसंत प्रभू आणि प्रभाकर जोग यांच्या मधुर आणि तितक्याच अवघड चालींना सुमनताईंच्या स्वरांनी अतिशय लीलया आणि सुंदरपणे सजवलं. सुमनताईंनी गायलेली गाणी म्हणजे भावनांचा सुरेख असा कोलाजच म्हणता येईल. शब्द शब्द जपून ठेव, सांग कधी कळणार तुला, पाखरा जारे दूरदेशी किंवा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला आणि निंबोणीच्या झाडामागे ही गाणी ऐकताना आजही रसिकांचे डोळे पाणावतात, जुन्या आठवणी ताज्या होतात. केवळ प्रेमभावना किंवा विरहच नाही तर अध्यात्म आनंदाचा सर्वोच्च अनुभव देखील सुमनताईंनी आपल्या गायकीमधून दिला.

0: आज प्रत्येक मराठी घरामध्ये गायली जाणारी आणि मनाला सात्विकतेचा आनंद देणारी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा यासारखी भक्तिरचना सुमनताईंच्या स्वरांनी घराघरामध्ये आणि मनामनामध्ये पोहोचवली. हा स्वर महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनाचा, पहाट वेळेचा आणि प्रार्थनेचा एक अविभाज्य भाग बनलाय. आपल्या या लाडक्या गायिकेप्रती आदरांजली व्यक्त करताना ज्येष्ठ गायिका उत्तराताई केळकर म्हणाल्या,
1: आज सकाळीच मला बातमी कळली की सुमनताई कल्याणपूर वारल्या आणि मला धक्का बसला. कारण एक माझा खरा म्हणजे त्यांच्याशी परिचय असा नव्हता. त्यांची गाणी मी लहानपणापासून ऐकत होते आणि इतकी सुंदर सुंदर गाणी त्यांनी आपल्याला दिली आणि अजरामर केली. तर मध्यंतरी मला असं वाटतं की 85वा त्यांचा वाढदिवस होता आणि एका इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्यांनी मला बोललं होतं, षण्मुखानंदला प्रोग्राम होता त्यांच्याच गाण्यांचा, इतरही आर्टिस्ट होते, मी पण गाणार होते. तर त्यावेळी मी पहिल्यांदा त्यांना भेटले आणि भेटून खूप आनंद झाला. कारण एकतर इतकी गाणी त्यांची सुंदर सुंदर ऐकलेली होती आणि त्यांचं व्यक्तिमत्व मला अतिशय आवडलं. अतिशय मृदू आणि सोज्वळ असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि चेहऱ्यावरचा शांत भाव होता. आणि खरंच मला कमाल वाटली की ह्या वेळेला सुद्धा ह्या किती सुंदर दिसतंय असं वाटत होतं. आणि नमस्कार मी केला, छान बोलल्या वगैरे त्या बाईंशी आणि मग कार्यक्रमातच वेळ दिला. त्यामुळे एकदाच भेट झाल्यामुळे माझ्याकडे काही आठवणी तिसरी असे नाही आहेत. पण एक मोठी आर्टिस्ट आपण गमावली याचं दुःख नक्कीच आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
0: सुमनताई म्हणजे केवळ एक थोर गायिका नव्हत्या, तर एक अत्यंत साध, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणारं आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे सुमन कल्याणपूर. सुमनताईंनी आयुष्यभर केवळ आपल्या कलेचीच साधना केली. त्यांच्या या प्रदीर्घ आणि निस्सीम सांगीतिक सेवेसाठी भारत सरकारनं 2023 पद्मभूषण या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं. याशिवाय त्यांना महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार आणि गदिमा पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात आलं होतं. 31 मे 2026 या दिवशी वयाच्या 89व्या वर्षी या स्वरांच्या स्वामिनीनं

जगाचा निरोप घेतला आणि त्या अनंताच्या सुरांमध्ये विलीन झाल्या. भौतिक रूपानं आज आपल्यामध्ये सुमनताई नसल्या तरीही त्यांनी मागे ठेवलेला स्वरांचा हा सुगंध, हा साधेपणा आणि सुरांचा गोडवा कधीही कोमेजला जाणार नाही हे नक्की. जोपर्यंत या जगामध्ये संगीत जिवंत आहे, सुमनताईंचा कोमल स्वर आपल्याला नेहमीच सोबत करत राहील, आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याला नेहमीच धीर देत राहील.

अशा या महान ऋषितुल्य आणि कोमल स्वरांच्या धनी असलेल्या आदरणीय सुमन कल्याणपुरी यांना आणि त्यांच्या अढळ अशा स्वरांना आमचे कोटी कोटी प्रणाम.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम स्वर सुगंध.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता सुगम संगीत भावधारा.

श्रोतेहो, नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रजनीकांत कुंभार यांचं बासरीवादन. आपण ऐकत होतात राग यमन.

यशाने सजलेलं पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

देऊ नये का माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

आकाशवाणी नागपूर रात्रीचे 10:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आजच्या कार्यक्रमात अपर्णा अग्निहोत्री यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहात. राग आहे जोग कंस.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या कार्यक्रमात अपर्णा अग्निहोत्री यांचं शास्त्रीय गायन ऐकलत. राग होता जोग कंस. यांना सातसंगत याप्रमाणे होती: तबला संदेश पोपटकर, व्हायोलिन शिरीष भालेराव. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: रेडिओ संपूर्ण देशाला एका समान सूत्रात बांधून ठेवतो आपल्या सर्वव्यापी परिचयानं.
2: ये आकाशवाणी है.
3: देशातले अनेक रेडिओ क्लब एकत्रित करून 1927 साली IBC अर्थात इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीनं बॉम्बे स्टेशनहून भारतात प्रथम प्रसारण सुरू केलं.
1: नंतर 1930 ला इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, तर 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओ. अशी स्थित्यंतर हळूवार गतीनं होत गेली.
3: 1957 मध्ये ऑल इंडिया रेडिओनं आकाशवाणी हे पेटंट नाव धारण केलं.
1: आपली आकाशवाणी जगातील एक मोठी प्रसारण संस्था,
3: बहुजनांना सुखवणारी.

0: development taking place across every sector. Mr. Patra said, today, the Bharatiya Janata Party and the NDA have been given the opportunity to serve in government in 22 states. The Supreme Court today refused to entertain a plea seeking that the NEET UG 2026 retest be conducted in computer-based test mode instead of the existing pen and paper format. The India Meteorological Department has issued an orange alert for thunder squalls conditions over Rajasthan, Gujarat, West Madhya Pradesh, Odisha and coastal Andhra Pradesh till tomorrow. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते आपण ऐकत होतात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्ग नगरी वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.